सुप्रभात श्रोते हो, एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 30 वैशाख शके 1948 अर्थात 20 मे 2026. आजच्या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी श्वेता माळी सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. सकाळचे 5:56 झाली आहेत. श्रोतेहो, प्रसार

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मंगलधून आताच आपण ऐकलीत. आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळची 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आत्ताच आपण संत तुकाराम महाराजांचं भक्तिगीत ऐकलं उषा मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत होतं अण्णा यांचं. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर सुरेश वाडकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

श्रोतेहो मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता सुरेश वाडकर यांनी गायलेलं संत एकनाथ महाराज यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:35 होत आहेत. ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी यामध्ये आज ट्रॅक्टरमधील किरकोळ अडचणी याविषयी दौलत निपाणीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये आज योग आणि आपलं आरोग्य याविषयी माहितीचा भाग चौथा. तज्ज्ञ योग शिक्षिका वर्षा लोखंडे. त्यानंतर 6:50 परिसर यामध्ये पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी माहितीचा भाग चौथा आपण ऐकू शकाल. सहभाग आहे तज्ज्ञ आनंद देशमुख यांचा. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीत 6:55 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. दरम्यान 8:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

सकाळी 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 10 वाजता संत सांगाती हा संत साहित्यावर आधारित कार्यक्रम. यामध्ये आज संत साहित्यातील गुरुवंदना, संकलन आणि निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:30 वाजता. 11 वाजता सुगम संगीत. गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 11:30 वाजता. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

सायंकाळी 5 वाजता गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. युवकांसाठीचा कार्यक्रम सायंकाळी 5:30 वाजता मुंबई केंद्रावरून. 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:10 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज पंडित विश्वमोहन भट्ट यांचं मोहन वीणावादन राग बागेश्री आम्ही प्रसारित करू. युवकांसाठीचा कार्यक्रम घे भरारी सायंकाळी 6:30 वाजता आमच्या केंद्रावरून.

वृत्तविशेष सायंकाळी 7:15 मुंबई केंद्रावरून, सायंकाळी 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घरशिवार, यामध्ये आज जागतिक मधमाशी दिनानिमित्त फळांच्या आणि पिकांच्या उत्पादन वाढीत मधमाशांचे महत्व याविषयी कृषी महाविद्यालय किनी धाराशिव येथील कीटकनाशक विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर अनिता साबळे यांची पल्लवी निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत, त्यानंतर आरोग्य सल्लांतर्गत उन्हाळ्यातील आपलं आरोग्य याविषयी डॉक्टर गोविंद पाकले यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल आणि उद्यासाठीचा हवामान अंदाज आम्ही प्रसारित करू. श्रोतेहो, आज रात्री 8:15 लोकसंगीताच्या कार्यक्रमात हरिदास वायकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली वासुदेव गीत आम्ही प्रसारित करू. रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज रात्री 10:00 हिंदी पत्रगीत हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित फरमाईशी गीतांचा कार्यक्रम. याशिवाय मराठी, हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आम्ही आमच्या नियोजित वेळी सहक्षेपित करू. तेव्हा श्रोतेहो, ही होती आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:40 होत आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रम कृषीवाणी.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: शेळीपालनातून समृद्धी. उस्मानाबादी शेळी सर्वत्र प्रसिद्ध आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा शेळीपालन एक प्रमुख उद्योग आहे. शेळीपालन उद्योग संघटित पद्धतीने केल्यास ऊस कारखानदारही स्पर्धा करू शकतो. तेव्हा संघटित व्हा, शेळीपालन उद्योग सुरू करा. शासनाच्या योजना, कर्ज पुरवठा, व्यापारी वृद्धी मधून शेळी कारखानदारी उभी करूया. संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी सेवा निःशुल्क करूया. भेटा, लिहा किंवा फोन करा. आमचा पत्ता: उस्मानाबादी शेळी मार्केटिंग सर्व्हिसेस, नवीन पोलीस मुख्यालयासमोर, धाराशिव. डॉक्टर वसंत मुंडे. मोबाईल क्रमांक 94 22 56 65 65.
2: शेततळे शेततळे शेततळे.

0: उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध. सुलाखे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बार्शी. फोन 82 37 83 19.
1: श्रोतेहो, कृषीवाणी या कार्यक्रमात आता ऐकूयात ट्रॅक्टर मधील किरकोळ अडचणी या विषयी माहितीचा भाग दुसरा. संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं.

नमस्कार मंडळी मंडळी, इंजिनमधून जसा काळा धूर येतो ना मंडळी, तसा इंजिनमधून निळा धूर सुद्धा येतो आणि त्याची सुद्धा कारण उपाय आहेत. पहिलं कारण आहे तेलाची रंग खराब होते, त्यासाठी तेलाची रंग बदलून टाकली पाहिजे. दुसरं कारण आहे योग्य वंगण तेलाचा वापर न झाल्यामुळे सुद्धा इंजिनमधून निळा धूर येऊ शकतो, त्यासाठी योग्य वंगण तेलाचा वापर तुम्ही केला पाहिजे. तिसरं कारण आहे वंगण तेलाची पातळी जास्त झाल्यामुळे सुद्धा इंजिनमधून निळा धूर येऊ शकतो, त्यासाठी पुरेसेच वंगण तेलाचा वापर करणं गरजेचं आहे. आता आणखीन एक सर्वांच्या परिचयाचं कारण म्हणजे इंजिन गरम होत असेल तर. आता इंजिन गरम होत असण्याची अनेक कारणं आहेत, पैकी आपण क्रमाक्रमाने कारणं पाहूया आणि त्यावर आपण काय करू शकतो याचाही मागोवा घेऊया. पहिलं कारण आहे इंजिन थंड करण्याची यंत्रणा जेव्हा लिकेज असते तेव्हा इंजिन गरम होतं, त्यासाठी या यंत्रणेमध्ये लिकेज तपासा आणि ते लिकेज दूर करा. इंजिन गरम होण्याचं दुसरं कारण म्हणजे इंजिन थंड करण्याची यंत्रणामधील पाण्याचा पंप खराब झाल्यामुळे सुद्धा इंजिन गरम होतं, त्यासाठी यंत्रणेमधील पाण्याचा पंप दुरुस्त ठेवला पाहिजे. तिसरं कारण आहे इंजिन थंड करण्याची यंत्रणामधील रेडिएटर चोक झाल्यामुळे. तेव्हा मंडळी, जर तुमच्या ट्रॅक्टरचा रेडिएटर चोक झाला असेल तर या यंत्रणेमधील रेडिएटर साफ करा. चौथं इंजिन गरम होण्याचं कारण म्हणजे इंजिन थंड करण्याची यंत्रणामधील पंख्याचा बेल्ट तुटल्यामुळे सुद्धा इंजिन बंद होऊ शकते, त्यासाठी या यंत्रणेचा बेल्ट जुना झाला असेल, तुटत आला असेल तर बदलून टाका, नवीन बसवा. पाचवं कारण आहे इंजिनवर लोड येत असल्यामुळे सुद्धा इंजिन गरम होतं, त्यासाठी इंजिनवरील लोड कमी करा. आणि सहावं कारण आहे इंधन इंजेक्टर खराब झाल्यामुळे सुद्धा इंजिन गरम होतं, त्यासाठी इंधन इंजेक्टर तपासा. सातवं कारण आहे इंधन फिल्टर चोक झाल्यामुळे सुद्धा ट्रॅक्टरचं इंजिन गरम होतं, त्यासाठी इंधन फिल्टर व्यवस्थित साफ करा. आता ही झाली ट्रॅक्टरची कामामुळे झिजेमुळे होणाऱ्या बिघाडातील काही कारणं आणि त्यावरून उपाय. आता आणखीन एक मंडळी त्याच्यामध्ये ट्रॅक्टर चालवताना काळजी घेतली पाहिजे की आपण बहुतांशी पाहतो ट्रॅक्टर चालवताना आपला ट्रॅक्टर चालक असेल किंवा मालक असेल मोठमोठ्या कर्ण कर्कश आवाजामध्ये ट्रॅक्टरमध्ये गाणे लावतो आणि गाणे ऐकत ऐकत ट्रॅक्टर चालवली जातात किंबहुना काम केलंही जातं. आता याच्यामध्ये विरंगुळ्याचा भाग आहेच, विरंगुळा हा हवाच माणसाला, परंतु मंडळी विरंगुळा हा काम करताना शेतामध्ये असताना असावा आणि परंतु आवाज मात्र हा मर्यादित असावा. आपण पाहतोय की अनेक ठिकाणी ट्रॅक्टरचे अपघात झालेले आहेत, या अपघातामध्ये मोठ्या आवाजात ट्रॅक्टरमध्ये लावलेली गाणी सुद्धा कारणीभूत आहेत. कारण जेव्हा तुम्ही ट्रॅक्टर चालवत असताना, ट्रॅक्टरवर काम करत असताना कर्णकर्कश आवाजात गाणी लावता तेव्हा तुम्हाला पाठीमागून हॉर्न देणारी वाहनं असतील ती वाहनं तुम्हाला सिग्नल देत आहेत, परंतु ते सिग्नल, त्या सूचना तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नसतील, याचा अर्थ

0: ट्रॅक्टरमधील किरकोळ अडचणी याविषयी माहितीचा भाग दुसरा आपण ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं दौलत निपाणीकर यांचं. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: आरोग्यम धनसंपदा

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग चौथा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो. प्राणायाम म्हणजे शरीर, मन व आत्मा

0: यांचा संयोग घडवून आणून संतुलित जीवन जगणं. प्राणायामाचा अभ्यास करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक ठरते, जसे की पूरक, याचा अर्थ श्वासात घेणं, रेचक म्हणजेच श्वास किंवा उच्छ्वास बाहेर सोडणं, कुंभक, विशिष्ट भागात श्वास रोखून ठेवणं म्हणजेच कुंभक. तसेच प्राणायामात काही बंध लावले जातात, मूलबंध, गुदद्वाराचे आकुंचन करणं, त्यानंतर उडियानबंध, पोट पाठीकडे खेचणं, नंतर जालंधरबंध, यात गळ्याच्या खोबणीत हनुवटी घट्ट पकडून श्वास रोखणं, महाबंध, वरील तीनही बंध एकसाथ पद्मासनात अथवा सिद्धासनात बसून लावले म्हणजे महाबंध होय. साधारणतः वय वर्षे 12 ते अतिवृद्ध व्यक्ती देखील प्राणायाम करू शकतात. रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर 4 तासांनी प्राणायाम करता येतो. सकाळची वेळ उत्तम, कारण हवा शुद्ध असते. शक्य नसल्यास खास करून थंडीत संध्याकाळी प्राणायाम केला तरी चालतो. दमा, उच्च रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनी तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखालीच प्राणायाम करावेत. मुख्यत्वे 5 प्राणायाम रोज व्हायलाच हवेत. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याकरता श्वासोच्छवासांची गती कमी जास्त करणं म्हणजेच भस्रिका प्राणायाम. श्वसन मार्ग शुद्ध करण्याचा प्राणायाम असंही आपण म्हणू शकतो, कारण या प्राणायामानंतर आपण जे प्राणायाम करत असतो त्याद्वारे शुद्ध हवा म्हणजेच ऑक्सिजन शरीरात घेतला जात असतो. तो शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी श्वसन मार्ग मोकळा असणे अपेक्षित असते. सुखासन, पद्मासन कोणत्याही एका आसनात बसावे. डोळे हलकेच बंद करावेत. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा लावत हात गुडघ्यांवर ठेवावेत. दोन्ही नागपुड्यांनी श्वास आत भरून घ्यावा, लगेच पूर्णपणे सोडून द्यावा. ही क्रिया जलद गती, मध्यम गती, संत गती यापैकी कोणत्याही गतीत वयोमानानुसार शारीरिक क्षमतेनुसार करता येते. उच्च रक्तदाब, हृदयविकार असणाऱ्यांनी एकदम संत गतीने ही क्रिया करावी. चक्कर येणे, मळमळणे अशी लक्षणे दिसल्यास शवासन करावे. फुप्फुसे कार्यक्षम होतात. सर्दी, खोकला, कफाचे विकार बरे होतात. विषारी द्रव्यांचा नाश होतो. कपालभाती प्राणायामामुळे मस्तिष्क विकार दूर होऊन मस्तिष्क चमकू लागते. कारण याचा अर्थच मुळे कपाल म्हणजेच कपाळ, मस्तिष्क व भाती याचा अर्थ चमकणे. कोणत्याही एका आसनात बसून शरीर स्थिर ठेवावे. रेचक करीत म्हणजेच श्वास सोडत पोट यथाशक्ती आत घ्यावे. पोटाला एक स्ट्रोक जाणवतो. थोडक्यात सांगायचे तर दीर्घ श्वास घेऊन एका झटक्यात श्वास सोडावा, तेव्हा पोट आपोआप मागे खेचून पुन्हा पूर्वस्थितीत येते. ही क्रिया सुरू ठेवावी. थकवा आल्यास थोडं थांबावं, पुन्हा सुरुवात करावी. शक्यतोवर उपाशीपोटी केल्यास उत्तम, नाहीतर जेवणानंतर 4 तासांनी हा प्राणायाम आपल्याला करता येतो. मेंदूतील रक्ताच्या गाठी किंवा शरीरात कुठलीही गाठ असल्यास ती विरघळण्यास मदत होते. वजन कमी होते. अपचन, गॅसेस यासारखे विकार बरे होतात. यानंतर बाह्य प्राणायाम, अग्निसारक्रिया, उज्जयी प्राणायाम जो थायरॉइड ग्रंथीवर उत्कृष्टपणे कार्य करतो, गोळण्याचा विकार बरा करतो, तो नक्की करावा. करे योग रहे निरोग. धन्यवाद.
1: आत्ताच आपण योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग 4 ऐकलात. सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्र.

आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी ऐकू शकता. सकाळचे 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. जंगल तोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80%

0: प्लास्टिकचा वापर कमी करा, कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा, ऊर्जा बचत करा. ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा, जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढी जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संगोपन करा, त्यांची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वतः जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल. तर मग आता आपण काय केलं पाहिजे? पुढच्या महिन्यात येणाऱ्या 5 जूनला, त्या दिवशी आपण सगळीजण जागतिक पर्यावरण दिन साजरा करणार आहोत, त्या दिवशी आपण प्रण घेतला पाहिजे की दरवर्षी तुमच्या वाढदिवसाला किंवा कुठलेही औचित्य साधून हिरव्यागार झाडांचे महत्व लोकांना पटवून द्यायचे आणि त्यांचे वृक्षारोपण करायचे. आता हिरव्यागार झाडांचे महत्व काय? तर जे आपण आतापर्यंत बघितले की जंगलतोड झालेली आहे, त्यामुळे वातावरणात बदलाला काही चालना मिळत झालेली आहे आणि आता आपण त्यासाठी काय करू शकतो, तर हिरव्यागार झाडांचं त्यामध्ये फार महत्वाची भूमिका आहे. उन्हाळ्यात हिरवी राहणारी झाडे फार महत्वाची आहेत. पर्यावरण बदलांच्या उपाययोजनेतील महत्वाचा भाग म्हणजे जास्तीत जास्त या प्रकारची झाडे लावणे व त्यांचं संगोपन करणे. त्यामध्ये तुम्ही निंबाची झाडं, वड, पिंपळ, बांबू, आंबा यासारख्या झाडांचे वृक्षारोपण करू शकता, कारण ही झाडं फार लवकर वाढतात. दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यातही हिरवीगार राहतात, ही जमिनीची धूप होऊ देत नाही आणि यांचं सगळ्यात जास्त योगदान आहे कार्बन डायऑक्साईड आहे, जे क्लायमेट चेंज आणि वातावरणातील बदलाला कारणीभूत आहे. त्याचं उत्सर्जन जे होतंय आपल्या वेगवेगळ्या ऍक्शन्समुळे ते कमी करतं आणि त्यामुळे ही सगळ्यात जास्त चांगली गोष्ट आहे की आपण जर हिरव्यागार झाडांचे महत्व जाणून घेतले आणि त्यांचे वृक्षारोपण केले आणि त्यांचे संगोपन केले, तर आपण यापेक्षा चांगलं योगदान आपल्या या पर्यावरण संवर्धनाला, यापेक्षा चांगलं योगदान दुसरं काहीही देऊ शकत नाही. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. आणि श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

परिसर कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम पुन्हा दुपारी 2:10 ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 6:55 होत आहेत. संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: अथ वार्ताः। भारतं तथा नॉर्वे, स्वीडन, डेनमार्क, फिनलैंड, आइसलैंड इत्येते देशाः मिलित्वा स्वद्विपक्षीय सम्बन्धं, हरित प्रौद्योगिकीं, नवाचार रणनीतिक सहयोगं च सुदृढीकर्तुं विचार विमर्श।
1: FM 101.3 MHz वर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। सकाळचे 6:55 झाले आहेत। श्रोते हो, प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं प्रवीण दवने यांचं गीत ऐकूयात। चित्रपट आहे अंगार।

आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं. बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम संपला.

युगा युगाची गणना तुझी चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू शोभेची बाहुली होती, घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांसोबत सामंजस्य करार. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचे विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. मोटेगावकर याच्या अल्पवयीन मुलाचीही चौकशी. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा धुळे सायबर पोलिसांकडून पर्दाफाश. 4 संशयितांना अटक. डॉ गनी पटेल यांना शब्दगंध साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या. आणि पुढील 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी पारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे

वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान ओबीसी समाजाचा विकास हा राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. इतर मागासवर्ग कल्याण संसदीय समितीनं काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, इतर मागासवर्ग कल्याण संसदीय समितीचे अध्यक्ष गणेश सिंह यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ओबीसी समाजाच्या विकासासाठी शासन राबवत असलेल्या विविध योजनांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर काल छापे टाकून झडती घेतली. या कारवाईदरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान याप्रकरणी सीबीआयनं लातूर इथं आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या आरसीसी कोचिंग क्लासमधल्या कागदपत्र आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी सुरू केली आहे. मोटेगावकर याच्या 12वीत शिक्षण घेणाऱ्या आणि यंदा नीट परीक्षा दिलेल्या अल्पवयीन मुलाचीही चौकशी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी या दोघांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काल लातूर इथं आरसीसी क्लासेससमोर निदर्शनं केली. मोटेगावकर संचलित आरसीसी क्लासच्या 1000 विद्यार्थ्यांकडून घेतलेलं शैक्षणिक शुल्क परत करण्यात यावं आणि त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होणार नाही याची शासनानं दक्षता घ्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये काल सुमारे 90 पैसे प्रतिलिटर वाढ करण्यात आली. एका आठवड्याहून कमी काळात झालेली ही दुसरी दरवाढ आहे. यामुळे आता मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये प्रतिलिटर झालं आहे. 4 वर्षांहून अधिक काळानंतर ही दरवाढ झाली आहे. इराणचं युद्ध आणि होरमुझ समुद्रधुनी बंद होणं यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत जगभर झालेल्या वाढीचा हा परिणाम असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पुणे विमानतळावरून 3 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं. यामध्ये 2 महिला आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. ते पुण्याहून आसामच्या गुवाहाटी इथं जाण्याच्या प्रयत्नात होते. मागच्या 10 महिन्यांमध्ये पुण्यातून 97 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: तुमच्याच महसूल मंडळात।
1: अधिक परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवून आर्थिक फसवणूक प्रकरणी धुळे पोलीस दलाच्या सायबर पोलिसांनी एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत 4 संशयितांना अटक केली। सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून थेट वसई इथं सुरू असलेलं बनावट कॉल सेंटर देखील उघडकीस आणलं। वेगवेगळ्या बँक खात्यांमधील तब्बल 1,19,00,000 रुपये गोठवून ते फसवणूक झालेल्या तरुणाला परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आलं आहे। या अभियंत्याची तब्बल 3,14,99,891 रुपयांची फसवणूक करण्यात आली होती। 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या पीएमएलए न्यायालयानं सक्तवसुली संचालनालयाला दिली आहे। लैंगिक अत्याचार आणि फसवणूक तसंच खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य डॉ गणी पटेल यांना शब्दगंध साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे। येत्या 23 तारखेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। डॉ गणी पटेल यांनी खुलताबादच्या चिस्तिया महाविद्यालयात इतिहास विभाग प्रमुख तसंच प्राचार्य म्हणून जबाबदारी सांभाळली। याशिवाय सामाजिक साहित्यिक आणि सहकार क्षेत्रातही ते कार्यरत आहेत। संत साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ कुमुद गोसावी यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं। त्या 85 वर्षांच्या होत्या। डॉ गोसावी या मूळ छत्रपती संभाजीनगरच्या रहिवासी होत्या। त्यांनी अनेक भारतीय संतांची चरित्रे लिहिली असून पैठणच्या संत एकनाथ महाराजांना

0: वर त्यांचा विशेष अभ्यास होता। त्यांची एकनाथ महाराजांवरील एकोबा ही कादंबरी मराठीसह इंग्रजीतही प्रकाशित झाली। आपल्या साहित्याद्वारे गोसावी यांनी संतांचे विचार, भक्ती आणि समाज प्रबोधनाचं कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं। अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ अभिमन्यू तरकसे यांचा काळवटी साठवण तलावात पोहताना बुडून मृत्यू झाला। काल सकाळी ही घटना उघडकीस आली। 6 महिन्यांपूर्वी याच तलावात निष्णात जलतरणपटू विश्वनाथ बुरांडे यांचा बुडून मृत्यू झाला होता। बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या पुरुषोत्तमपुरी इथं अधिक मासानिमित्त दर्शनासाठी आलेल्या एका 12 वर्षाच्या मुलाचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला। काल दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। शासनाच्या विविध योजनांच्या अनुदानाला कथितरित्या होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ काल बीड इथं पंचायत समिती कार्यालयाला टाळे लावून डफ वाजवत आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते। औषध विक्रेता संघटनेच्या वतीनं आज पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातल्या रुग्णांची संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी औषध आणि अन्न प्रशासनाच्या सहायक आयुक्त कार्यालयानं नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे। गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक औषधं आधीच खरेदी करून ठेवावीत, तसंच गरज भासल्यास सदर विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। परभणी जिल्ह्यात महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातल्या युवकांसाठी विनामूल्य ड्रोन पायलट प्रशिक्षण राबवण्यात येणार आहे। प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्यांना ड्रोन पायलट परवानाही मिळणार आहे। बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठावरच्या गावातली पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता शासनानं जायकवाडी धरणातून या गावांसाठी पाणी सोडण्याला मान्यता दिली आहे। आमदार विजयसिंह पंडित यांनी याबाबत पाठपुरावा केला होता। राज्यात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्यामुळे शासनानं राज्यातल्या 15 जिल्ह्यांमधल्या 633 गावं आणि 1652 वाड्यांमध्ये 706 टँकर्समधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे। यामध्ये सर्वाधिक म्हणजे 244 टँकर्स छत्रपती संभाजीनगर विभागासाठी वापरले जात आहेत। राज्यात काल अमरावती इथं सर्वाधिक 46.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। त्याखालोखाल अकोला इथं 46.5 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं। मराठवाड्यात परभणी 44.2, बीड 43.3, छत्रपती संभाजीनगर इथं 43.4 तर धाराशिव इथं 42.1 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं। येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। दरम्यान अनुकूल वातावरणात कोणतीही अडचण न आल्यास साधारणतः 8 ते 9 जून दरम्यान मराठवाड्यात मोसमी पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीची पूर्वमशागतीची आवश्यक कामं तातडीनं उरकून घ्यावीत असं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी आणि हवामान तज्ज्ञ डॉ कैलास डाखोरे यांनी केलं आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांसोबत सामंजस्य करार। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचे विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे आणि डॉ गणी पटेल यांना शब्दगंध साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 7:20 झाली आहेत।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: खास उन्हाळ्यासाठी 50-75-90% क्वालिटी मध्ये हिरवे शेड नेट, काऊ मॅट, मल्चिंग पेपर, गांडूळ बेड, अझोला बेड वाजवी दरात मिळतील. सुलाखे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर बारशी.

0: फोन 82 37 83 1990.
1: शेळी पालनातून समृद्धी. उस्मानाबादी शेळी सर्वत्र प्रसिद्ध आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा शेळी पालन एक प्रमुख उद्योग आहे. शेळी पालन उद्योग संघटित पद्धतीने केल्यास ऊस कारखानदारी स्पर्धा करू शकतो. तेव्हा संघटित व्हा, शेळी पालन उद्योग सुरू करा. शासनाच्या योजना, कर्ज पुरवठा, व्यापारी वृद्धी मधून शेळी कारखानदारी उभी करूया. संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी सेवा निःशुल्क करूया. भेटा, लिहा किंवा फोन करा. आमचा पत्ता: उस्मानाबादी शेळी मार्केटिंग सर्व्हिसेस, नवीन पोलीस मुख्यालयासमोर, धाराशिव, डॉक्टर वसंत मुंडे. मोबाइल क्रमांक 94 22 56 53 65.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.

0: संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीविताचे साफल्य साधण्या, संत साहित्याची कासधरू। श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती, दर बुधवारी सकाळी ठीक 10 वाजता FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन मोबाईल ॲप वरून अर्थात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।
1: तेव्हा श्रोते हो, आज सकाळी 10 वाजता ऐकायला विसरू नका संत सांगाती या कार्यक्रमात संत साहित्यावरील गुरुवंदना याविषयी शिवलीला शिवपूजे यांनी दिलेली माहिती आज सकाळी ठीक 10 वाजता।

श्रोतेहो, आज संध्याकाळी 7:30 वाजता घर शिवार या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल जागतिक मधमाशी दिनानिमित्त फळांच्या आणि पिकांच्या उत्पादन वाढीत मधमाशांचे महत्व याविषयी कृषी महाविद्यालय किनी धाराशिव येथील कीटकशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर अनिता साबळे यांची पल्लवी निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आज संध्याकाळी 7:30 वाजता.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आजपासून 25 मिनिटं झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
2: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं.

0: तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईल मध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये. निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये, त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिवाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इव्हन पोर्ट सुद्धा. तुमच्या फोन मध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं, तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात, त्यासाठी तुमचे जे OTP असतात, तुमचे पिन नंबर असतात, CVV नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहे. हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला
0: पाहिजे. नक्कीच, नक्कीच सर. सर, सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
1: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा, आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात, आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चौबाजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्या जशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात, तसे डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात, पण यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजन आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही, त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. एक फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत, आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय, आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय, आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. आणि त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावाने ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करतायत, इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतं की काय नेमका प्रकार आहे म्हणून त्यांना माणूस रिस्पॉन्स देतो.
0: बरोबर.
1: आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करते.
0: साधा फोन येतो ना?
1: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्या दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
0: अच्छा.
1: व्हिडिओ कॉल मध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
0: अच्छा.
1: आणि तुमच्या मी इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घेत त्यांना पहिला विश्वास संपादन केला जातो. आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, ऑलरेडी डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मेट माहित आहे, अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं, ते दाखव हे तुमचं आहे का? हो माझंच. ठीक आहे. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का? तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बर, ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो, तुम्ही नसाल तर काही अडचण नाहीये, काही अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाहीये. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवत.
0: अच्छा.
1: आणि संवाद असा वाढला, मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे, आम्ही खात्री केली, थोड्या वेळ फोन येतो, व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेली आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देता.
0: अच्छा.
1: मग तो वयस्कर माणूस गडबडतो,
0: म्हणजे
1: माझं तर एक खातं नाहीये, आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणजे कुणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो, आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे. आमचे पूर्ण भारतभर त्यांनी सगळं हायदोस घातलेला आहे, अनेक लोक त्याच्या गँग मध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात.
0: अच्छा.
1: आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅकचे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं, आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल.

0: मग ते म्हणले मला कसं काय नाही, तुम्ही जायची गरज नाही, आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या.
1: अच्छा.
0: एक फोन कॉलिंग साठी, सायबर गुन्हेगारी कॉल करणार, एक फोन व्हिडिओ कॉल सांगा. तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असतात. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी
1: व्हिडिओ कॉलवरती,
0: आणि दिसतं व्हिडिओ कॉलवरती, त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे, ते कोर्टामध्ये सांगतोय, जज काहीतरी ऑर्डर पास करू, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा तुम्ही, असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअप वरती त्या व्हिडिओ कॉलवरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, आता सांगितलं, मग ते आपण काही केलेलंच नाही, चांगलं काय हरकत आहे. ते सगळं लिहितात की माझे हे नाव, माझ्या बायकोचं हे नाव, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंटमध्ये असे असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो तो माणूस शांतपणे. आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की ही माहिती ह्याने डिस्क्लोज केलेली आहे, सायबर गुन्हेगारला माहिती आहे का?
1: नाही.
0: मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात, मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास असं करत बस. मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो, ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो, व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो, असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात, ज्यावेळा बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटल अरेस्टचा.
1: अच्छा.
0: परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचं.
1: अच्छा.
0: आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय, मग ते सांगणार तुम्ही उतरला का उतरला, रिक्षात उतरला उतरला, आता बँकेत गेला का गेला, कोणा कोण पुढे मॅनेजर, तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आहेत आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी, मग ते आरबीआयचं, त्याला बाकीचं काय सांगायचं नाही, त्यांना कुणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये, कारण का तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू देतलं होतं का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही, पण ते व्यवस्थित फॉलो केलं जातं. आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता, नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे, ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितले त्याप्रमाणे बोला, त्याला काही सांगू नका, तुम्ही अरेस्ट मध्ये आहात, त्यामुळे ते बोलतील तेवढेच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर
1: केले.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वेळा तो माणूस बँकेमध्ये गेला, 58 कोटी गेले. शेवटच्या वेळा त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत,
1: अच्छा,
0: हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू, आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले नवरा बायको. आणि दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती अरे फोन कट करा, जाऊ तिकडे काय होईल ते होईल आपण बघूया, पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय, आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, देशाचे नागरिक, म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देश प्रेम किंवा देशाच्या जे एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीजन्स कडे ते भेटायला लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीजन, म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही,
0: सहानुभूतीच नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन, आणि मग ते पोलीस स्टेशनला आले, म्हणजे ते एका ठिकाणी आले, मग ते गुन्हा दाखल झाला, अशा प्रकारची डिजिटल अरेस्टची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय, क्राईम ब्रँच, ट्राफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायचं असेल तर
1: नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का, आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळा कोण तुम्हाला डिजिटल अरेस्टची भाषा वापरेल, तुम्ही फोन कट करणे निवांत बसते.

0: कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कोणाच्याही घरी गेलेला नाही, कोणाच्याही अंगाला त्याने टच केलेलं नाही, कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा जरी तुम्ही त्यात फसत चालला असला, तर पहिली काळ जे ते जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही सगळ्या लोकांना हे सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे. आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि दुर्दैवाने ह्याच्यामध्ये सिनियर सिटीजन जास्त असलेले. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीजन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते, मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्यामुळे.
1: अच्छा,
0: तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो ड्रेस ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ती फिरायची, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतक्या इंस्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा,
0: तो माणूस बेडमधून उठू पण शकत नाही तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता.
1: अच्छा,
0: फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांची फोनवरून चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर,
0: त्यांच्या घरी जावा, घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे. त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती नेमकी काय आहे.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:40 झाली आहेत. श्रोतेहो, प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात मोहम्मद रफी यांनी गायलेले वंदना विटणकर यांची काही सुगम गीतं आपण ऐकणार आहोत.
1: नको भव्य वाडा.

चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक सोलापूर।

शेततळे शेततळे शेततळे उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध. सुलाखे डॉक्टर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बार्शी. फोन 82 37 83 19 90.

0: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
1: बहु आले बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले. आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले. श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका. दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे

बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकूया निरागस वाणी। चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण, साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून।

0: गुलशन बावरा यांचं गीत आपण ऐकलं किशोर कुमार यांच्या स्वरात. संगीतबद्ध केलं होतं राहुल देव बर्मन यांनी. तर चित्रपट होता अगर तुम ना होते.
1: अगर तुम न होते, अगर तुम न होते.
0: कार्यक्रमात शेवटी अलग अलग या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:10 झालेली आहेत आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपर फुटी प्रकरणात काल सीबीआयचे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद. आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. आता सविस्तर बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील नॉर्डिक देशांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं ते म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या

संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठ, प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन, कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदान प्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद काल नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे, स्वीडन, आइसलँड, फिनलँड आणि डेन्मार्कचे पंतप्रधान या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. या परिषदेआधी मोदी यांनी आइसलँड, फिनलँड, डेन्मार्क या देशांच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा केली. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून इटलीची राजधानी रोम इथं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता, आग्रा, जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका हे देश सामील आहेत. पश्चिम बंगालमधील भाजप प्रणित नवनिर्वाचित सरकारनं महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी अन्नपूर्णा योजना जाहीर केली असून त्याद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दर महिन्याला 3,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. महिला, बालविकास तसंच समाज कल्याण विभागाच्या वतीनं ही योजना राबवण्यात येणार असून ती येत्या 1 जूनपासून लागू होईल. या योजनेस अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार कार्डाशी जोडलेल्या गेलेल्या बँक खात्यात हे मदतीचे पैसे जमा होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिलांची वयोमर्यादा 25 ते 60 वर्ष एवढी ठेवण्यात आली असून 1 जूनपासून अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केलं जाणार आहे. याशिवाय विद्यमान लक्ष्मी भंडार योजनेतील पात्र महिला आता या अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी म्हणून स्थानांतरित होणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नीट पेपर फुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1,000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेने घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं आपल्या विविध मागण्यांसाठी आज 1 दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे.
या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये

0: यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करा आणि बनावट औषध विक्रीला आळा घाला अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अत्याधुनिक प्रकल्प सुरू होत आहे. याद्वारे महात्मा गांधी यांचं 3D स्वरूपातील व्यक्तिमत्व निर्माण करण्यात येणार असून संग्रहालयाला भेट देणारे नागरिक त्यांच्या या डिजिटल व्यक्तिमत्वाशी संवाद साधू शकणार आहेत. महात्मा गांधी यांच्यावरील संग्रहालयात उभारण्यात आलेला हा तिसरा इंटरॅक्टिव्ह होलोबॉक्स असून यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्यावरील अशा प्रकारचा होलोबॉक्स प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. लवकरच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील अशा प्रकारचा AI तंत्रज्ञानावर आधारित 3D प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेनं देशात ब्रॉडगेज मार्गिका जाळ्याच्या विद्युतीकरणाचं 99.6% काम पूर्ण केलं आहे. यावर्षीच्या मार्चपर्यंत ब्रॉडगेज रेल्वे मार्गिकेच्या 69,873 किलोमीटरपेक्षा जास्त मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं होतं. या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे भारतानं युरोपीय संघ, अमेरिका आणि ब्रिटनसहित जगातल्या अनेक प्रमुख देशांना रेल्वे विद्युतीकरणात मागे टाकलं आहे. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ काल जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी KL राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे, तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं असून प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपर फुटी प्रकरणात काल CBI नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या
2: 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. श्रोते हो, प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेले काही गीतं आपण ऐकणार आहोत.

किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381

ओलांडला तिनं उंबरठा, घेतली उंच भरारी, मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी। ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम स्वयंसिद्धा। मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी धाराशिव केंद्रावर स्वयंसिद्धा।

बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. आज या कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेले काही सुगम गीतं आपण ऐकलेत.

श्रोते हो, आज सकाळी 10 वाजता संत सांगाती या संत साहित्यावर आधारित कार्यक्रमात आपण ऐकू शकाल संत साहित्यातील गुरुवंदना या विषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं. तेव्हा नक्की ऐका आज सकाळी ठीक 10 वाजता. आज संध्याकाळी 7:30 वाजता घरशिवार या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल जागतिक मधमाशी दिनानिमित्त फळांच्या आणि पिकांच्या उत्पादन वाढीत मधमाशांचे महत्व याविषयी कृषी महाविद्यालय किनी धाराशिव येथील कीटकशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर अनिता साबळे यांची पल्लवी निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा नक्की ऐका आज संध्याकाळी 7:30 वाजता घरशिवार. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 9 वाजत आहेत. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: हिंदी और कन्नड़ फिल्मों के साथ साथ मलयालम, तेलुगु और तमिल फिल्मों में अभिनय करने वाले गिरीश कर्नाड एक मराठी फिल्म में भी मुख्य सहायक अभिनेता थे। वो मराठी फिल्म थी उंबरठा।
1: हे बघा,
2: हे काय
1: वाचा ना,
2: संगमवाडी महिलाश्रम सुपरिंटेंडेंट पोस्ट। अच्छा, तर हे तुझ्या डोक्यात होतं सकाळपासून?
1: सुभाष, मला तुमचं मत हवंय।
2: मत काय असायचं? त्यांना शक्य नाही म्हणून कळवायचं।
1: का काय शक्य नाही म्हणून कळवायचं?
2: मग काय शक्य आहे म्हणून कळवणार? वेडी आहेस की काय?
1: सुभाष, मी थट्टा नाही करत आहे, मला खरंच हे काम घ्यायचंय।
2: हे पा, तुला इथं अस्वस्थ वाटत, या घरात तुझ्या जोगत काही काम नाही म्हणून तू गुदमरतेस, पण यावर तोड काय? घर सोडून कुठेतरी आडगावी जाऊन भूतासारखं राहणं, घरातून निघून जाणं।
3: सो

0: विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत होतात. आकाशवाणी धाराशिव केंद्राने ते सहक्षेपित केले. FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. श्रोतेहो थोड्याच वेळात कार्यक्रम संत सांगाती.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅथनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅथनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: खास उन्हाळ्यासाठी 50-75-90 टक्के क्वालिटी मध्ये हिरवे शेड नेट, काऊ मॅट, मल्चिंग पेपर, गांडूळ बेड, अझोला बेड वाजवी दरात मिळतील. सुलाखेड ऑर्डर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर बारशी. फोन 82-37-83-19.
3: पता है, न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान.
4: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का हो गया है एकीकरण.
3: अब चाहे टेलीलॉ के माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
4: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निःशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
3: अब दोनों एक ही ऐप पर उपलब्ध. डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉग इन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें. न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में.
0: श्रोतेहो संत सांगाती या कार्यक्रमात आजचा विषय आहे संत साहित्यातील गुरुवंदना. संकलन आणि निवेदन आहे शिवलीला शिवपोजे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

हो श्रोते हो, भारतीय भूमी ही संत महात्म्यांची भूमी. ज्ञान, विज्ञान, अध्यात्म, साधना, भक्ती, परमार्थ, नीतिमूल्य, व्यवहार ज्ञान अशा कितीतरी जीवन समृद्ध बनवणाऱ्या गोष्टींचा सांगोपांग अर्थ आपल्या शिष्याठाई उतरवत आपल्या गुरूंनी, आपल्या संतांनी आपल्याला उन्नत आणि उज्ज्वल मार्ग दाखवला आहे. अशा गुरूंप्रती कृतज्ञता संत साहित्यातून आणि संतवाणीतून देखील प्रवाहित झालेली आपल्याला दिसून येते. गुरुमहात्म्य सांगणारी अशीच अमोघ संतवाणी आणि संतवचन मी घेऊन आले आजच्या आपल्या संत सांगाती या कार्यक्रमात. तेव्हा मी शिवलीला आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात हार्दिक स्वागत करते. आणि श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूयात या सुंदर अशा भक्तिगीताने.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वर माऊली गुरु महिमा वर्णिताना आपल्या अभंगात सांगतात, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव दूजा पाहता नाही त्रिलोकी, गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा आगर, गुरु हा धैर्याचा डोंगर, कदा काळी डळमळीना, गुरु वैराग्याचे मूळ, गुरु हा परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची, गुरु हा साधकाशी सहाय्य, गुरु हा भक्ता लागी माय, गुरु हा कामधेनू गाय, भक्ता घरी दुभतसे, गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन, गुरु सौभाग्य देऊन साधु बोध नांदवी, गुरु मुक्तीचे मंडन, गुरु दृष्टाचे दंडन, गुरु पापाचे खंडन नानापरी वारितसे, काया काशी गुरु उपदेशी तारक मंत्र दिला आम्हासी, बाप रखुमा देवी वरासी ध्यान मानसी लागले। श्रोते हो, संत ज्ञानेश्वर माऊलींसोबतच जगद्गुरु संत तुकाराम महाराज गुरुंबद्दल म्हणतात, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी त्यांचे। आणखीन एका अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐसे गुरु, चरण त्यांचे हृदय धरो। श्रोते हो, संत ज्ञानेश्वर माऊलींनी अमृतानुभव अर्थात जिला आपण ज्ञानेश्वरी म्हणून ओळखतो हा ग्रंथ लिहून मराठी संत वाङ्मयाला

एक मौलिक ठेवा दिला. अगदी लहानवयात मराठीतून भगवद्गीतेचा साधा सरळ अर्थ तत्कालीन जनमानसाला समजावून सांगणारे संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज यांच्या दृष्टीने ज्ञानियांचे राजे ठरतात.

श्रोतेह संत एकनाथ महाराज गुरु महिमा वर्णिताना म्हणतात, जो जो जयाचा घेतला गुण, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु मी केला जाण। गुरुंसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे।

श्रोतेह संत एकनाथ महाराज गुरु महिमा वर्णिताना म्हणतात, जो जो जयाचा घेतला गुण, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु मी केला जाण। गुरुंसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे। यासोबत श्रोतेह संत एकनाथ महाराज गुरु महिमा सांगताना आणखीन एका भंगात म्हणतात, गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, देवतयाचा अंकिला, स्वये संचरा त्याचे घरा। एका जनार्दनी गुरुदेव, एका जनार्दनी गुरुदेव, येथे नाही बा संशय। अर्थात गुरु परमात्मा आहे, जो ईश्वराच्याही पलीकडे आहे, असा ज्या शिष्याचा दृढ विश्वास असतो तो सर्व ज्ञानार्जन आत्मसात करण्यास योग्य आहे। अशा शिष्याच्या अंकित तर देवही असतो, अशा शिष्याच्या घरात सदैव ईश्वराचा संचार असतो। जेथे गुरुदेव हे चार शब्द प्रेमाने उच्चारला जातो, तिथे संशयास थारा।

शकतात. बहिणी म्हणे तुका सद्गुरु सहोदर, बहिणी म्हणे तुका सद्गुरु सहोदर, भेटता अपार सुख होय. श्रोतेहो, आपण कोण आहोत, आपल्या अस्तित्वाचं कारण काय, आपल्या जगण्याची सार्थकता कशात आहे आणि सर्वार्थाने सर्वांगाने आपलं जीवन यशस्वी कसं बनवायचं, याचं अनमोल मार्गदर्शन करतात ते गुरु. अंधकारातून ज्योतिर्मयी प्रकाशाकडे घेऊन जाणारे असतात ते गुरु. म्हणूनच अगदी गर्भावस्थेपासून आपल्यावर संस्कार करणारी आपली आई ही आपली आद्य गुरु ठरते. इवल्याशा बोटांना धरून जगाच्या रहाटगाडग्यात बळकटपणे उभा राहायला चालायला शिकवणारे वडीलही आपले गुरु ठरतात. त्यानंतर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या यशाचा विजयाचा मार्ग सुकर करणारे आपले शिक्षकही आपले गुरु असतात. श्रोते हो, आपल्या अस्तित्वाची मौलिक सिद्धता गुरुशिवाय प्राप्त होत नाही. कोणतंही खरं ज्ञान गुरुविण प्राप्त होत नाही. गुरुविण न्यूनते पसारे, गुरुविण अर्थहीन अर्थसारे.

श्रोतेहो, गुरु ज्ञान आणि गुणांचं भांडार असतात. आपल्या शिष्यावर निस्सीम प्रेमाचा वर्षाव करतात. त्याला सत्व आणि सन्मार्गाचा वसा देतात. जीवनात येणाऱ्या अनेक अडथळ्यांवर, संकटांवर मात करण्याचं बळ गुरु शिष्यांमध्ये निर्माण करत असतात. शिष्यांप्रती गुरूंची बांधिलकी आणि गुरूंप्रती शिष्यांची श्रद्धा आणि समर्पण समाजात अनेक प्रेरणांचे स्रोत बनतात. जसं सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि त्यांचे गुरु आर्य चाणक्य, जसे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची आद्य गुरु राजमाता जिजाऊसाहेब, जसे स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस. श्रोतेहो, संत बहिणाबाई आपले गुरु संत तुकाराम महाराज आणि गुरु परंपरेबद्दल आपल्या एका अभंगात म्हणतात.

श्रोते हो, अंधारात हाती दिवा घेऊन निघालो तर त्या रस्त्यांवरचे अडथळे हा दिवा दाखवतो. परंतु श्रोते हो, ज्या रस्त्यावर आपण चालत आहोत तो रस्ता योग्य आहे का नाही हे जाणून घ्यायचं असेल

तर आपल्याला आकाशातील ध्रुव ताऱ्याकडेच पाहावं लागतं. तोच आपल्याला योग्य मार्गाची दिशा दाखवतो. आणि अगदी असंच खरा गुरु आपल्याला आपल्या उन्नतीचा, आपल्या यशाचा योग्य मार्ग दाखवतो. अशा गुरूंचं यथार्थ गुणगान संत कबीरदास आपल्या दोह्यातून करताना सांगतात. सब धरती कागज करू लेखनी सब वनराज, सात समुद्र की मसी करू गुरुगुण लिखा न जाय. अर्थात संपूर्ण धरत्रीचा कागद केला, संपूर्ण वनांची लेखणी आणि अगदी सात समुद्रांची शाई जरी केली तरी गुरूंचं गुणगान करता येणार नाही. अशा प्रकारे श्रोते हो, गुरूंचा महिमा शब्दात वर्णित करणं अवघडच. गुरूंप्रती आदरभाव दर्शवताना संत कबीर आपल्या अनेक दोह्यात गुरुवंदना आळवतात. हरी रूठे गुरु ठौर हे, हरी रूठे गुरु ठौर हे, गुरु रूठे नही ठौर. अर्थात ईश्वर जर आपल्यावर रुसला तर आपण गुरूंकडे धाव घेऊ शकतो, पण गुरु रुसले तर आपल्याला कुठेही ठाव भेटत नाही. गुरु कुंभार शिष कुंभ हे, गुरु कुंभार शिष कुंभ हे, गढी गढी काढे खोट, अंतर हात सहार दे बाहर बाहे चोट. अर्थात गुरु कुंभार आहेत आणि शिष्य मातीचा घडा. त्याला घडवताना गुरु आतून आधार देतो आणि बाहेरून मात्र थापटे देत राहतो. अशा प्रकारे गुरु शिष्यांना घडवताना कठोरपणे त्याचे दोष काढून टाकतात, मात्र असं करताना ते त्याला आधारही देतात.

श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. भेटूयात पुढच्या संत सांगाती या कार्यक्रमात. तोपर्यंत मी शिवलीला आपल्या सर्वांचा निरोप घेते. श्रोते हो, आपण स्वस्त रहा, मस्त रहा आणि व्यस्त रहा. सोबतच ऐकत रहा आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑन

0: श्रोते हो, आत्ताच आपण संत सांगाती हा संत साहित्यावर आधारित कार्यक्रम ऐकलात. आजचा विषय होता संत साहित्यातील गुरुवंदना. संकलन आणि निवेदन होतं शिवलीला शिवपूजे यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
0: भाव मनी जे दाटून येती, शब्द होऊनी साकारती. संगीताचे पंख लेऊनी शब्द सूर हे झंकारती. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा एकच नारा घेऊन आली आपली धाराशिव आकाशवाणी. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:30 वाजले आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मधुसूदन कालिलकर यांचं गीत ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या स्वरात. संगीत आहे N. दत्ता यांचं, तर चित्रपट आहे अपराध.

आशा भोसले यांनी गायलेलं गंगाधर महांबरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत नियोजन होतं राम कदम यांचं, तर चित्रपट होता युगे युगे मी वाट पाहिली. गीतांजली कार्यक्रमात यानंतर हेच माझं माहेर या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि सहकार्यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

दैव जाणीले कुणी या चित्रपटासाठी कृष्णा कल्ले यांनी गायलेली गीत आपण ऐकलत. संगीत होतं कुमार सेनगुप्ते यांचं. कार्यक्रमात यानंतर जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत आहे अनिल मोहिले यांचं, तर चित्रपट आहे माहेरची साडी.

बाळागाव कशी अंगाई या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सहकार्याने गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यन दत्ता यांचं. बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला.

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: आकाशवाणीच्या ध्वनी लहरींवर ऐकूया सदाबहार गीतांचा नजराणा. आपल्या आवडत्या गीतबहार या कार्यक्रमात श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताचा नजराणा खास आपल्यासाठी आम्ही सादर करतोय. आपल्या मनाला खुलवणाऱ्या गीतांचा खजिना ऐकत रहा गीतबहार हा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर.

श्रोतेहो, आज संध्याकाळी 7:30 वाजता घरशिवार या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल जागतिक मधमाशी दिनानिमित्त फळांच्या आणि पिकांच्या उत्पादन वाढीत मधमाशांचे महत्व याविषयी कृषी महाविद्यालय किनी धाराशिव येथील कीटकशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर अनिता साबळे यांची पल्लवी निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा नक्की ऐका आज संध्याकाळी 7:30 वाजता घरशिवार.

मी प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 11 वाजले आहेत. श्रोतेहो, आता ऐकूयात सुगम संगीत. आज या कार्यक्रमात अरुण दाते यांनी स्वरबद्ध केलेले श्रीनिवास खळे यांच्या संगीत नियोजनातील काही सुगम गीतं.

चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅथनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅथनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।

श्रोते हो, सुगम संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आज या कार्यक्रमात अरुण दाते यांनी स्वरबद्ध केलेले श्रीनिवास खळे यांच्या संगीत नियोजनातील काही सुगम गीतं आपण ऐकत आहोत.

0: जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी, तंत्रज्ञान, तज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी, काळजी, आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची ऐकायला विसरू नका. कृषी कार्यक्रम घर शिवार, कृषीवाणी आणि किसानवाणी ऐकत रहा. आपलीच धाराशिव आकाशवाणी.
1: श्रोताओ, हमारे जीवन से जुड़ी अनेकों विषयों को प्रतिबिंबित करता कार्यक्रम दर्पण जरूर सुनिएगा. हर शुक्रवार प्रातः ठीक 10 बजे हमारे अपने आकाशवाणी के धाराशिव केंद्र से कार्यक्रम दर्पण दर्पण दर्पण दर्पण.

बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा सुगम संगीत हा कार्यक्रम संपला. आज या कार्यक्रमात अरुण दाते यांनी स्वरबद्ध केलेले श्रीनिवास खळे यांच्या संगीत नियोजनातील काही सुगम गीतं आपण ऐकलेत. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 11:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोतेहो कार्यक्रमाच्या सुरुवातीला आशिकी या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी गायलेलं असद भूपाली यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं, तर चित्रपट आहे पोलीस पब्लिक.

कार्यक्रमात आता इब्राहिम अश्क यांच्या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी, स्वरसाज चढवला आहे अनुराधा पौडवाल आणि पंकज उदास यांनी. चित्रपट आहे बहार आणि तक.

कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत अनु मलिक यांच्या संगीत नियोजनातील आनंद बक्षी यांचं गीत. स्वरसाज चढवला होता मोहम्मद अजीज आणि अनुराधा पोडवाल यांनी, तर चित्रपट होता दूध का कर्ज. बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर ठीक 1 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा सुरुवातीला वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून.

0: पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.
1: वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं, सख्यांचं आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं आणि त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत.

0: नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्या इथे सुवर्णा गोखले या आलेल्या आहेत. अनेक वर्ष ग्रामीण भागामध्ये शेतीशी संबंधित असणाऱ्या महिला, बचत गट, त्यांचे आर्थिक व्यवहार आणि एकूणच कौटुंबिक पार्श्वभूमी वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. 2026 हे महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालंय आणि त्यानिमित्ताने त्या आज आपल्याला त्याविषयी माहिती सांगायला आणि अधिक गप्पा मारायला आलेल्या आहेत. सुवर्णाताई, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद प्राचेताई.
0: बऱ्याच जणांना आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष हे चालू झालंय हेच माहिती नाहीये. हा एक मुद्दा आणि ते

0: कशासाठी त्याची घोषणा केली हे पण आम्हाला तुम्ही सांगा, उद्देश काय? म्हणजे
1: अगदी खरं सांगायचं तर हे महिला वर्ष, महिला शेतकऱ्यांचं वर्ष जे जाहीर झालं ते 2026 साली, पण 2 वर्षापूर्वीच त्याची खरं निश्चिती झालेली असते की काय असणार आहे म्हणून. हे या वर्ष UN जाहीर करतं, राष्ट्रीय संयुक्त संघ, आणि हे ठरवताना ते विचार असा करतात की जे वर्ष सादर केल्यामुळे त्यांच्या परिस्थितीत फरक पडेल अशासाठी ते वर्ष सादर केलं जातं. 2 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे की मिलेट वर्ष होतं आणि त्या निमित्तानं अनेकांना कळलं की कुठल्या प्रकारची बारीक धान्य पण आपण खाऊ शकतो, आपल्याला तृणधान्य म्हणजे वरई आणि त्याच्यासारखी असणारी अजून 10-12 धान्य असतात हे अनेकांना माहितीच नव्हतं, त्याची प्रदर्शनं लागली. तसं हे महिलांचं वर्ष अशासाठी केलंय की शेती हा जरी जगभरातल्या लोकांच्यासाठी महत्वाचा, अन्न या अर्थी महत्वाचा विषय असला तरी त्याच्यामध्ये काम करणाऱ्या महिला शेतकरी या दुर्लक्षित आहेत, आणि फक्त भारतामध्ये त्या ग्रामीण भागात राहतात म्हणून त्या दुर्लक्षित आहेत असा नाही अर्थ. तर संयुक्त राष्ट्र संघाच्या लक्षात असायला की जगभरच्या या महिला दुर्लक्षित आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी भरीव जाणीवपूर्वक केलं पाहिजे, त्यांचा आत्मसन्मान वाढण्यासाठी केलं पाहिजे म्हणून हे 2026 वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष असं जाहीर झालं.
0: महिला शेतकरी असं म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी त्या बघितल्यात किंवा त्यांच्याबरोबर काम केलं तर तुमचा आजवरचा अनुभव काय होता, आत्ताची स्थिती काय वाटते?
1: महिला शेतकरी म्हणून बघत असताना शेतकरी हा शब्दच खरं पुरुषलिंगी आहे, त्यामुळे तिला महिला जेव्हा काम करते तेव्हा वेगळा महिला असा शब्द जोडायला लागतो. बाय डिफॉल्ट लोकांच्या लक्षात नाही येत की महिला म्हणजे शेतकरी, म्हणजे शेतकऱ्याचं चित्र काढ म्हटलं की फेटा घातलेला गावात काम करणारा, शेतात काम करणारा पुरुष माणूस दाखवला जातो, आणि त्यामुळे महिला शेतकरी ह्याच्यासाठी वेगळी जाणीव जागृती करण्याची गरज आहे असं वाटतं. आणि खरं म्हणजे त्या महिलेसाठीही जाणीव जागृती करण्याची गरज आहे, म्हणजे तिच्या मनात असं असतं मी दुसरं काही करूच शकत नाही म्हणून मी हे करते, म्हणजे ते बाय चॉईस स्वीकारलेलं नसतं, बाय कंपल्शन असतं की घरात कोणीतरी शेती केलीच पाहिजे मग आता माझं ते कामच आहे असा संस्कार तिच्यावर लहानपणापासून झालेला असतो म्हणून ती शेतामध्ये राबत असते आणि अक्षरशः राबत असते. म्हणजे तिचं आयुष्य बघितलं ना तर किती तास ती खाली वागते, किती वेळा ती चालते असा विचार बारीक बारीक गोष्टींच्यावर केला पाहिजे, त्याचे अभ्यास सुद्धा झाले पाहिजेत असं वाटतं. म्हणजे अगदी इथपासून मला प्रश्न वाटतो की गावामध्ये गावठाण असतं आणि गावठाणापासून साधारण 2-3 किलोमीटर अंतरावर पण लोकांची शेती असते आणि जेव्हा भात तयार होतो त्यातून तांदूळ बाजारामध्ये येतो, त्या तांदुळाला जिथं रस्ता आहे त्या रस्त्यावरच्या तांदुळाचा भाव आणि डोंगरामध्ये अगदी दुर्गम भागात पिकवलेल्या तांदुळाचा भाव मात्र गिराईक एकच देतं, पण कष्ट दोन्हीला सारखेच लागलेले असतात असं नाही. तर इतक्या बारीक गोष्टींपासूनच विचार करणं हे खरं श्रोत्यांनी पण करायला पाहिजे आणि त्यासाठी हे वर्ष आपण कारणी लावू शकतो असं वाटतं की शेतीमध्ये महिला जे काम करतात ना ते सगळं काम असं असतं की जे अतिशय किचकट आहे, चिकाटीनं आहे आणि तेच काम रोज करायचंय, म्हणजे खरोखर कंटाळा येईल त्या गोष्टी.
0: एखाद्या पिकाचं उदाहरण देऊन सांगू शकाल का?
1: अगदी, म्हणजे कुठलं आता या भागामध्ये डोंगराळ भागामध्ये भात येतो तर त्या भाताची लावणी करणं हे 15 दिवसाचं काम असतं आणि शहरातला एखादा माणूस म्हणाला मी येतो मदतीला तर तो उपयोगीच पडत नाही. ज्याला या पद्धतीचं कौशल्य वर्षानुवर्ष काम केल्यामुळे तयार झालंय असंच मनुष्यबळ त्याला लागतं आणि त्यामुळे या महिला 15-15 दिवस आज माझ्या शेतावर, उद्या तुझ्या शेतावर, परवा शेजारचीच्या शेतावर, त्याच 15 जणी 15 जणींच्या शेतावर काम करतात आणि मग 15 दिवस रोज दिवसातले 8 ते 10 तास त्या पावसामध्ये वाकून काम करत असतात, त्यामुळे शारीरिक ताण वेगळे येतात, त्याच्यावरून येणारे आजार वेगळे असतात. म्हणजे वाकून काम केल्यामुळे पाठीला येणारे ताण आपण समजू शकतो, त्याच्यासोबतच 2 बोटांच्या मध्ये चिखल्या होणं, कायम पाय पाण्यात असल्यामुळे पाय वाळतच नाही कधी, असं 15-15, 20-20 दिवस झाल्यानी त्वचेचे पायाशी निगडीत असणारे रोग वेगळे येणं आणि माझ्या पायाला काही झालं तरी विश्रांती घ्यायला फुरसत नाही. म्हणजे शेतकरी महिलेला तिला काय वाटतं म्हणून तिने केलं अशी स्पेस नसते.

0: असते. निसर्गाने सांगितलंय आता हे केलं पाहिजे, आता हे दिवस आले म्हणजे आज समजा एखादीने टॅमॅटो केला असेल आणि तिला वाटलं आज जरा कणकण आली आहे, बरं वाटत नाहीये म्हणून मी शेतावर जाणार नाही, तर तिचे टॅमॅटो वाढायचे थांबणार नाहीत, पिकायचे थांबणार नाहीत आणि तिला गाभुळलेला टॅमॅटो असतानाच काढावा लागतो आणि त्यामुळे तिला ताप आला आहे का, तिची मासिक पाळी चालू आहे का, या कशाचीही फिकीर न करता त्या दिवशी ते काम करावंच लागतं. तर ही अशी सगळी करावंच लागणारी कामं महिलांच्या वाट्याला येतात.
1: मग पुरुष शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांमध्ये मुख्य फरक काय वाटतो आणि तो वेतनाच्या स्वरूपात पण अजूनही आहे ना?
0: हो हो आहे. पुरुष शेतकरी ही जास्त वेगळ्या प्रकारच्या श्रमाची कामं करतात आणि महिला शेतकरी हे कष्टाचा विचार केला तर खूप कष्ट पडतील असं काम नसतं कदाचित त्यांचं, पण सातत्य हे चिकाटी हे त्यांना जास्त लागतं. आणि म्हणजे भात लावणीचे दिवस घेतले तर पुरुषांचं काम कदाचित पूर्ण सगळ्या सायकलमध्ये 10-12 दिवसाचं असलं तर बाईला मात्र भात शेतीसाठी 90 दिवस राबायला लागतं. म्हणजे पाणी अडवणं, पाणी सोडणं, चिखलणी करणं, पेरणीच्या भात लावणीच्या वेळेला त्याला दाढ बांधणं म्हणतात, रोपांचा गठ्ठा करतो, इथं पुरुष माणसं दिसतात. पण पाण्यामध्ये आलेलं शेवाळं काढणं, बारीक गवत काढणं, अशी सगळी जी त्यातली बारकाव्याची कामं आहेत ती मात्र महिला करताना दिसतात. भात काढणी महिला करतात पण झोडणीला पुरुष मदत करतात, मळणीला पुरुष मदत करतात असं लक्षात येतं. म्हणजे जिथं जड अवजड गोष्ट आहे तिथं पुरुष येतात आणि एवढं महत्वाचं काम करत असून सुद्धा महिलेला समान रोज मिळत नाही. तिचा श्रमाचा दर म्हणजे मजुरी आहे ती पुरुषांपेक्षा 50 रुपये तरी कमी असते.
1: इतकी कमी आजही
0: आहे आणि त्यामुळे अनेकदा माणसं मिळत नाहीत कामाला अशी परिस्थिती असते. आणि म्हणून मग आताच जे शेतीचं रूप झालंय ते तू माझ्याकडे कामाला ये, मी तुझ्याकडे कामाला जाते. म्हणजे खरं म्हणजे हे जग आता काय करन्सीच्या दृष्टीनं खूपच वर्षा पातळीला गेलाय पण या ठिकाणी मात्र बार्टर एक्सचेंज चालू असतं.
1: त्याला इर्जिक म्हणायचे
0: बरोबर,
1: तसंही अजून
0: चालू आहे. आणि त्यामुळे या बायकांमध्ये संघटन हे खूप चांगल्या प्रकारांना आहे आणि त्या इतकं निगुतीनं करतात, इतकं मनापासून करतात की त्यांनी पिकवलं की म्हणजे समाधानासाठी त्या काम करतात आणि तरीही त्यांना सामाजिक मान्यता नाही त्यांच्या कष्टाला, याचं अतिशय दुःख वाटतं.
1: सामाजिक मान्यता म्हणालात त्याच्यावरनच एक विचारायचंय की एवढे कष्ट महिला करते, मग ती भात लागवणी असो नाही तर ज्वारी पिकवणं असो, कुठल्याही पिकांमध्ये तेच दिसतं साधारणपणे. आपण पुणे भागाचा विचार करतोय म्हणून भात प्रामुख्याने आपण आता उल्लेख केला, पण मग अधिकार काही असतात का? आता तुम्हाला काय जाणवतं की शेतमाल विकत घेण्याचा अधिकार, तो कुठे विकूयाचा अधिकार, किंवा एकूणच जमिनीची मालकी?
0: खरं म्हणजे असं असायला पाहिजे पण प्रत्यक्षात चित्र तसं नाहीये. अनेकदा मालकी ही पुरुष माणसाच्या नावाने असते, कधी कधी तिच्या नवऱ्याच्या नावाने असते असं सुद्धा नाही, सासरे किंवा आजे सासऱ्याच्या नावाने असते. आणि त्यामुळे अगदी मध्ये माझी एकदा हॉर्टिकल्चर बोर्डातल्या मंडळींची गाठ पडली आणि म्हटलं तुम्ही महिलांसाठी का नाही काही योजना करत, ते म्हणाले आम्ही केल्यात अहो, शासकीय योजना खास महिलांसाठी आहेत पण या महिलांच्या नावावर शेतीचा 7/12 म्हणजे मालकी दाखवणे जो कागद आहे त्याला 7/12 उतारा असं आपण म्हणतो, तर त्या 7/12 महिलांची नावं नाहीयेत. आणि कुठल्या महिलांची नावं असतात तर ज्या शिकलेल्या आहेत आणि जमिनीचा वाटा विक्रीसाठी त्यांना सह्यांचा अधिकार पाहिजेले अशा महिला आता जाग्याहून 7/12 स्वतःचं नाव लिहित आहेत. पण जिचं सगळं जगणंच शेतीवर अवलंबून आहे तिच्या नावावर मात्र अजून 7/12 झालेला नाहीये. अनेक शासकीय अधिकारी पुढाकारानं असं म्हणतात पण काही काही गोष्टी शासनाचे नियम करून होत नाहीत, त्याला सामाजिक मान्यता लागते आणि अजून महिलेच्या नावावर 7/12 याला सामाजिक मान्यता नाही. आणि मग कुठं घरातल्या घरात भांडण काढा असं म्हणून महिलाही फार त्याच्या पाठीमागे लागतात असं नाही. नवीन एखादा काय म्हणूयात व्यवसाय चालू झाला, उद्योगाची संधी आली आणि घरातला पुरुष माणूस ठोक नोकरीला बाहेर पडला की मात्र सगळं शेतीच्या ताब्यात येतं, मग तिचे निर्णयाचे अधिकार बदलतात, मग काय लावायचं कसं लावायचं हे ती ठरवते पण कुठं विकायचं असं ती ठरवते असं अजून झालेलं नाहीये. अनेकदा विक्रीच्या साठी सुद्धा जिथं पैसे मिळतात, बचत गटाचं काम करतो आणि अनेक महिलांची बँकेत खाती काढली पण त्यांच्या खात्यात त्यांनी कमावलेल्या गोष्टींचे पैसे पडतात असं होताना दिसत नाहीये. कुटुंब प्रमुख

म्हणून जो पुरुष माणूस असतो त्याच्याच खात्यामध्ये बहुतेकदा हे पैसे पडताना दिसतात. आणि जोडधंदे जे शेतीला आहेत त्याची पण त्याच्यावर जबाबदारी असते. म्हणजे आता जसं म्हटलं की ज्वारी काढली, भात काढला, तर त्याचं उरलेला पेंडा असेल किंवा हे असेल, त्याच्यावर गाय पाळली आहे, म्हैस पाळली आहे असं होतं. आणि मग त्या गाई म्हशीचं करायचं काम पण सगळं स्वाभाविक या शेतकरी महिलेवरच येतं. पण त्याच्या दुधाचं

0: वेगळं प्राधान्य देण्याचा जगाने विचार केला पाहिजे. हा सुद्धा एक महत्वाचा दृष्टिकोन हे महिला वर्ष करत असताना होता असं आहे.
1: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असं म्हणत असताना समजा संपूर्ण जगाचा, जसं आता तुम्ही म्हणालात, जगाचा जरी विचार केला किंवा किमान भारताचा विचार केला तर अजूनही असंच दिसतंय की महिला शेतकरी याला तेवढं जेंडर बायस्ड अजूनही
0: सगळीकडे दिसतंय. आणि खर तर त्यांच्या काही इतके युनिक क्वालिटीज आहेत ना, म्हणजे
1: शेती. मला थोडं तिथेच यायचं होतं की महिलांनी शेती करणं म्हणजे एखाद्या महिलांनी एखादं पीक घेणं याच्यामध्ये काय एक युनिक दिसतं, क्वालिटी दिसते.
0: अगदी, आपण जर विचार करायला गेलो आणि काय म्हणूयात ऐतिहासिक काळाचा दाखला देऊन विचार करायला गेलो तर तसं औद्योगिकरणाचं श्रेय पुरुषांना जातं, तसं शेती या प्रक्रियेचं श्रेय सगळं महिलांना जातं. महिला आहेत म्हणून शेती आहे, म्हणजे अशी शेती करता येईल हे सुद्धा महिलांच्या निरीक्षणांमधूनच सुरू झालेलं आहे. आणि हे तुम्ही अगदी छोट्या मोठ्या ठिकाणी गेलात तरी लक्षात येतं, म्हणजे त्या जे मनापासून काम करतात त्यांना चांगलं बेण म्हणजे बीज संकलन करायचं ठरवलं तर उत्तम प्रकारचं बीज कुठलं असं सहज कुठल्याही गावात जाऊन विचारलं तर गावातल्या महिलांचीच नावं सांगितली जातात. म्हणजे त्यातली जी माहिती आहे ती त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं झालेली असते आणि त्या चांगल्या माहितीचा उपयोग पण खूप होतो. म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत, त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणंपिणं जेवण असं म्हणूयात. तर आणि त्यामुळे वाईट वाटतं की तसा सन्मान तिचा होत नाही याचं, म्हणजे आपण जाणीवपूर्वक त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गेल्या काही दिवसात आम्ही असं ठरवलं की यातल्या अनेक गोष्टी लोकांना माहिती नाहीयेत म्हणून तशा घडत नाहीत असं होतं. मग आपण असं करूयात लोकांना माहिती करून देऊ. आणि मग पुण्यातल्या लोकांना म्हटलं चला तुम्हाला यायचंय का, आम्ही महिला शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतो, आज चला आमच्यासोबत तुम्ही पण. आणि मग महिला शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर किती प्रकारची कामं त्या करतात, कुठली बारीक टूल्स त्या शेतीसाठी वापरतात हे पुण्यामधल्या शिकलेल्या महिला मंडळींना सुद्धा माहिती नव्हतं. आणि त्यामुळे अशा प्रकारची जागरूकता करण्याची गरज आहे. म्हणजे आता जसं आपण भाताचं उदाहरण घेतलं की भाताचं पीक असं म्हटलं तर आम्ही सगळ्या जणींनी एकत्र बसून असं काढलं की भातातली आपल्याला तीन चार गोष्टी माहिती असतात, म्हणजे भात पेरला, भात लावला, भात काढला, भात मळला, एवढी चार क्रियापद माहिती असतात. पण प्रत्यक्ष भाताच्या प्रक्रियेत 22 ते 24 प्रक्रिया असतात आणि उरलेल्या सगळ्या महिला त्या त्या ठिकाणी करतात. म्हणजे भात पेरला की पहिला पाऊस झाला आणि भात पेरला असं वाटतं, पण भात पेरण्यासाठी ज्या ठिकाणी बीज टाकायचं ती जमीन तयार करायला त्याच्या आधीचे 2 महिने शेतकऱ्याला खपायला लागतं. त्याच्यामध्ये डोंगरावरून भाऱ्याची ओझी आणायची, ती टाकायची, त्यात छोटासा चौकोन शेतातला भाजून घ्यायचा, या सगळ्यासाठी पण महिला राबत असते. म्हणजे कागदोपत्री बी टाकल्यापासून परत बी धरणं किंवा काढणं हा कालावधी जरी 4 महिन्यांचा 5 महिन्यांचा 6 महिन्याचा असला तरी भात पिकाचा कालावधी महिल्यासाठी 9 महिन्याचा 10 महिन्याचा असतो, एखाद दुसरा महिनाच तिचा सुट्टीचा असतो. आणि म्हणून वर्षभर जी झुंपलेली आहे आणि ना तिला तिच्या मर्जीनं कधी सुट्टी घेता येत. मला सगळ्यात वाईट वाटतं ते असं की तिला हवी तेव्हा ती सुट्टी नाही घेऊ शकत.
1: मशीन हे आपण बंद करून एखाद दिवस कारखाना बंद करू शकतो. हे सगळं निसर्गावर अवलंबून असल्यामुळे आज तुरीची डाळ वाढू नको असं म्हणून ती काही
0: अगदी बरोबर. आणि जास्त पाऊस झाला, नुकसान झालं तरी तिचं नुकसान होतं. म्हणजे डोळ्यात पाणी येतं ते तिच्या डोळ्यात पाणी येतं, कारण तिच्या सगळ्या कष्टावर माती फिरलं, पाणी फिरलं असं झालेलं असतं आणि तशी त्याची वेगळी दखल घेतली जात नाही. त्यामुळे जी शेतकरी कुटुंब आहेत ती कुटुंबांमध्ये महिलेला पुरेसा सन्मान देतात असं लक्षात येतं. पण जी शेतकरी कुटुंब नाहीत
1: त्या मजूर म्हणून महिला,
0: बरोबर बरोबर,
1: तिथं
0: मात्र त्यांना तशी संधी मिळत नाही. म्हणजे विकतचा मजूर घेतला तर त्याला महिन्याला गणित केलं तर 8,000 रुपये द्यायला लागत असतील, तर बाहेर एखादी महिला गेली आणि 6,000 रुपये मिळवत असली पण शेतीशिवाय काम करत असली तर तिला प्रतिष्ठा जास्त असते आणि ही 10-12 हजाराचं काम करत असली तरी तिला प्रतिष्ठा नसते. म्हणजे पैशाशी पण त्याचं नातं आहे असं नाही, तर शेती करणं हेच कमीपणाचं आहे असं वातावरण आहे. आणि त्यामुळे तुम्ही आत्ता काम करणाऱ्या कुठल्याही शेतकरी महिलेला विचारलं की तुझ्या मुलीला उद्याला तू

0: शेतकरी महिला बनवशील का? तर अजून हो उत्तर देणारी माणसं मला सापडली नाहीयेत ही सगळ्यात मोठी शोकांतिका वाटते मला.
1: बरोबर. पण म्हणजे एकूण या आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर करण्यामागे किंवा आता अजूनही 6 महिने खर तर आहेत आणि आता जून येऊन ठेपलाय, म्हणजे खर तर हे पुढचे सगळे आपले पेरणी लागवड असे दिवस आहेत. एकूणच लोकांनी किंवा आता ऐकणाऱ्या आपल्या सगळ्या मैत्रिणी श्रोते आहेत तर त्यांनी या वर्षाकडे म्हणून कसं बघावं?
0: अगदी, त्यांनी शेतीला सहलीला जावं. सहल म्हणून शहरातल्या लोकांना ते मनापासून आवडेल, पण लक्षात ठेवूयात की तिथल्या शेतकरी महिलेला भेटूयात, तिच्या अडचणी ज्या असतील त्या समजून घेऊयात, त्याच्यावर फुंकर घालूयात, जिथं जिथं आपल्याला शक्य असेल तेव्हा थेट तिच्याकडून खरेदी करूयात आणि ते पैसे तिला मिळू देत जे काय 4 मिळणार आहेत. म्हणजे परत उदाहरणार्थ टॅमॅटोचा आपण भाव घेतला तर पुण्यामध्ये टॅमॅटो 80 रुपये किलोनी मिळत असेल तर तिला 35 रुपये 30 रुपये किलो भाव मिळतो, पण आपण तिथे जाऊन तिला म्हटलं चल तुझे टॅमॅटो मी 60 रुपये किलोनी घेते तर आपल्यालाही स्वस्त पडतं आणि तिलाही दुप्पट भाव मिळाल्याने तिच्या चेहऱ्यावरचं हसू आनंदाचं समाधानाचं हे तुम्हालाही वेगळं समाधान देऊन जाईल. आणि पुण्याच्या जवळ सगळ्या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाजी पिकवणाऱ्या महिला आहेत, तर विक्रेती महिला असेल तर त्याला प्राधान्य द्या, शेतकरी असेल तर तिच्या महिलेशी गप्पा मारा. कधीतरी तिला मोकळेपणाने गप्पा मारला तरीही माझा सन्मान केला असं वाटतं. कदाचित तुम्ही गप्पा मारल्यात तर ती तुमच्याकडून पैसे सुद्धा घेणार नाही, पण तरी तुम्ही आग्रहानं मात्र ते सामाजिक बांधिलकी म्हणून द्या, कारण आपण काही फुकट घ्यायला गेलेलो असतं असं नाही. पण अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी तिच्यासोबत चर्चा केल्याने खूप नक्की फरक पडेल, तिचं मानसिक हौसला वाढणं हेही फार गरजेचं आहे. नाहीतर दिवसेंदिवस तुम्ही पुण्याजवळ गेलात तर जिथं असे मजूर महिला नाहीत तिथं रिकामी शेतं तुम्हाला दिसतील, करणारा माणूस नाहीये. आज महिला करतायत म्हणून हे सगळं चालू आहे. यंत्र मर्यादित गोष्टी करू शकतात, करू शकतच नाहीत असं नाहीये, पण आत्ता तरी पहिल्या टप्प्यामध्ये ज्या गोष्टींचं यांत्रिकीकरण झालंय त्या सगळ्या पुरुष करत असणाऱ्या गोष्टी आहेत. महिला करत असणाऱ्या गोष्टींचं अजून तेवढ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालेलं नाहीये. आणि कसं होतं ना, म्हणजे एखाद्या भागात एखादा काय पिकाचा प्रकार घेतला जातो म्हटलं की त्या भागामध्ये ते कौशल्य असणाऱ्या महिला तयार होतात, त्या गोष्टी तशा वापरल्या जातात. म्हणजे एखाद्या ठिकाणी भाजी होत असेल तर भाजी होतीये, म्हणजे कांदे घ्या तुम्ही उदाहरणार्थ, तर कांद्याची 5 किलोची पिशवी मिळणं आणि त्याचं तोंड बांधता येण्यासाठीचं रबर किंवा टॅग मिळणं हेही त्या त्या भागात होतं आणि त्यामुळे त्या भागाचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण जाणून त्याच्यात लक्ष दिलं की लक्षात येतं की बारीक सारीक त्यातली कामं महिला करताना दिसतात.
1: खूप महत्वाचं वाटलं कारण हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सगळ्या केंद्रांवरनं आता सगळे ऐकतायत, म्हणजे सगळ्या महिला पण ऐकतात, त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की सोलापूरला जे मिळेल ते पुण्यात मिळेल असं नाही.
0: अगदी.
1: कच्चा माल असेल किंवा शेतीपूरक माल असेल तर तिथल्या तिथल्या महिला ते करतात.
0: अगदी. म्हणजे मेथीची पेंडी ज्या ठिकाणी मेथीची गड्डी म्हणा पेंडी म्हणा याच्यासाठी लागवड केली जाते ती मेथी कशी बांधायची त्याला लागणारा जो धागा असेल तो धागाही त्याच ठिकाणी मिळतो, सगळ्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे महिलांच्या द्वारे असे छोटे छोटे अनेक उद्योग गावामध्ये चालू असतात की जे खरं म्हटलं तर जीडीपी मध्ये कुठंच रिप्रेझेंट करत नाहीत, पण बचत गटांमध्ये हे बचत गटाचं नेटवर्क या महिलांना मिळाल्यामुळे अनेक अशा देवाणघेवाणीच्या गोष्टी त्या गटामध्ये होऊ लागल्या.
1: आणि एक तुमच्या बोलण्यातनं असं एक जाणवत आहे की महिला शेतकरी असल्यामुळे ती महिला नुसती शेती करून गप्प बसत नाही, पूरक उद्योग काही ना काहीतरी त्याला जोड उद्योग देत राहते. ती मला वाटतं उपजत वृत्तीच महिलांची असल्यामुळे
0: महिला मल्टीटास्किंग करू शकतात आणि त्यामुळे ते त्यांना सुचतं हेही त्याच्या बरोबर तेवढंच खरं आहे.
1: बरोबर. दूध उत्पादन केलं, समजा गायी आहेत आणि तो चारा शेतातलाच येतोय तर दूध घेऊन नवरा जाईल, पण जास्ती झालेल्या दुधाचा खवा करू ही कल्पकता मला वाटतं सुरुवातीच्या टप्प्यात तरी
0: नाही. आणि म्हणजे किती बारीक गोष्टी असतात ना की महिला जेव्हा म्हैस घेते तेव्हा ती रोज एक पेंडी शेतावरून आणते आणि पुरुष जेव्हा म्हैस सांभाळत असतो तेव्हा एक दिवस तो बैलगाडी झुमतो आणि 25-30 पेंड्या एकदम घेऊन येतो. म्हणजे म्हणजे इतक्या बारीक गोष्टींकडे म्हणजे त्या म्हशीशी सुद्धा त्या शेतकरी महिलेचं नातं असतं. म्हणजे जाता जाता तिने तिच्या पाठीवरून हात फिरवल्यावर तुम्हाला त्यातला

0: फरक कळतो की म्हणजे मालकीण कोण आहे त्या दुधाची असं.
1: बरोबर. महिला शेतकरी असं जेव्हा आपण म्हणतो तर आरोग्याच्या संदर्भातल्या आत्ताच्या समस्या किंवा परिस्थिती काय तुम्हाला जाणवते?
0: महिलांना या शेतीच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात आणि त्या त्रासांबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या डॉक्टरांना त्या प्रकाराने कधीच प्रशिक्षण दिलेलं नसतं. म्हणजे अगदी बारीकशी गोष्ट की हिमोग्लोबिन कमी झालं आणि ते 10 खाली गेलं तरच उपचार करा, पण नाही उद्या तुम्हाला लावणी करायची आणि नंतर 15 दिवसात दवाखान्यात पण जाता येणार नाहीये, किंवा ऑइंटमेंट बेस कुठलं तरी मलम दिलंय की तुम्ही पाण्यात जाण्यापूर्वी हे पायाला लावा म्हणजे तुम्हाला चिखल्या होण्याची शक्यता नाही, अशा काहीतरी आरोग्याच्या गोष्टी या शासनानं प्रमोट केल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी ज्या पीक म्हणजे काही आजार हे पिकाशी संबंधितच असतात, म्हणजे भात लावणीचं उदाहरण घेतोय म्हणून परत मी त्याचंच उदाहरण घेते की भात लावणी करायची असेल तर 15 दिवसातले 8 तुम्ही वाका, म्हणजे तुम्हाला काय प्रश्न येणार आहेत हे कळतील. म्हणजे बसायचं असलं तर त्याला जे स्टूल असतं ते सुद्धा खूप वेगळ्या प्रकारचं असतं आणि त्याच्यावर तोल सावरतच बसायला लागतं. बसून लावणी होत नाही पण बसून रोप काढता येतात तर त्याला तिवक म्हणतात. तर त्या प्रकारचं जे स्टूल आहे अशा प्रकारचे स्टूल उपलब्ध होणं असेल, किंवा वाकत असू तर बॅक बेंडिंग करता येणाऱ्या काही गोष्टींचा प्रचार प्रसार त्या वेळेला करणं असं असेल.
1: अति फॉरवर्ड बेंड होतंय, वाकलणं होतंय पुढे.
0: बरोबर आहे.
1: तर मग पाठदुखीचेही
0: पाठदुखीचे प्रश्न मग त्याच्यासाठी रिलीफ मिळण्याच्यासाठीच्या या गोळ्या आधीच देऊन ठेवल्यात बरं का, आणि सगळ्या महिलांनी या घ्या. म्हणजे क्युरेटिव्हच्या अंगाने जसा विचार होतो तसा प्रिव्हेंटिव्हच्या अंगाने आरोग्याचा आणि महिला आरोग्याचा आणि शेतकरी महिला आरोग्याचा विचार अजिबात होत नाही की ज्याचा वेगळा पोर्टफोलिओ आहे. म्हणजे आत्ताच्या दिवसांमध्ये जी लोक काम करत आहेत एकीकडे आपण म्हणतो 40 झालं 42 झालं एसी शिवाय आम्हाला चालत नाही असं, पण त्याच वेळेला कोणी तरी शेतावर जाऊन काढतंय ना पिक, कोणाची कलिंगडं असतील तर कोणीतरी कलिंगडं काढतंय, टरबूज काढतंय, त्याच्याशिवाय आपल्यापर्यंत भाजी येणार नाही. आणि ही सगळी कामं काही सकाळी आणि संध्याकाळी होतात असं नाही. मग त्या महिलांना सनस्ट्रोक येऊ नये म्हणून काही होतंय का, किंवा त्यांना पाण्याची काहीतरी वेगळी व्यवस्था आहे का की 3 लिटर 4 लिटर नाही कदाचित एवढं पाणी त्यांना प्यायला लागेल कारण एक्झॉस्ट होत आहेत त्या याच्यासाठी. त्यामुळे मग त्या त्या क्रॉपिंग पॅटर्न प्रमाणे त्या महिलेच्या आरोग्याचा विचार करणं हा एक वेगळा घटक आहे आणि त्याच्यावर आता काहीच काम होत नाहीये. तर त्या वर्षाच्या निमित्तानं शासनानं पण असं करावं आणि जे कोणी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतील त्यांनी जाणीवपूर्वक असं काम करावं आणि अशी एखादी गोष्ट तरी ऐकणाऱ्या प्रत्येकाने उरलेल्या 6 केली पाहिजे आणि ते कुठेही रिपोर्ट करू नका, आपल्याला बरं वाटेल आणि कधीतरी आपल्याला बरं वाटण्याला पण किंमत देऊ ना आपण.
1: यावरून अजून एक असं वाटलं, जसं वैद्यकीय काही पॅरामीटर्स आहेत औषध गोळ्या देण्याचे आहेत तसंच त्यांचं एक उपजत काही आलेलं ज्ञान पण असतं. जसं आपण म्हणतो की नागपूरमध्ये कांदा डोक्यावर ठेवतो सनस्ट्रोक होऊ नये म्हणून, तसं त्या त्या भागातल्या महिलांनी तेथे काही संचित गोळा केलेलं असतं ना मागच्या मागच्या पिढ्यांच्या अनुभवावरनं, त्याचंही डॉक्युमेंटेशन या निमित्ताने
0: केल्याचा
1: उपयोग नक्की होईल.
0: नक्कीच.
1: आणि मग त्याला थोडी आधुनिक शास्त्राची आरोग्याची जोड देऊन काही करता आलं तर तेही काही नवीन डॉक्युमेंटेशन होऊ शकेल.
0: एक आपण लक्षात ठेवावं की एखादी गोष्ट पुढे चालायची असेल तर करणाऱ्याला त्यात आनंद पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यासोबत त्याला ते करण्याचा अभिमान पाहिजे. आज आनंद आहे पण अभिमान नाही. तर आपण असं काहीतरी करूयात का की उद्याच्या पिढीला या महिला सांगू शकतील, अगं तू शिकलीस काही हरकत नाही, आता तू शिकून शेती कर की.
1: बरोबर.
0: पण आज असं सांगणारी आई मिळत नाही कारण तिची परिस्थिती तितकी आनंददायी नाही. आणि म्हणून आपलं काहीतरी सामाजिक उत्तरदायित्व आहे की त्याच्यासाठी आपण काहीतरी करूयात. म्हणजे बचत गटांच्यामुळे या सगळ्या महिला या बँकेपर्यंत पोचल्या आणि त्यांना थोडंसं का होईना कर्ज मिळायला लागलं, 50,000 असेल 60,000 असेल पण तेवढ्याने सुद्धा तरतरी आली. गावामध्ये 2 लाख रुपये खेळते राहिले या बचत गटांमुळे आणि म्हणून या महिला काहीतरी 2 गोष्टीची गुंतवणूक करायला लागल्या. म्हणजे तिच्या कष्टाचं मोजमाप होतंय असं नाही, पण थोडंसं युरिया घातल्याने फरक पडणार असेल तर युरियाचं पोतं आणायला 1,000-2,000 तिच्या कन्वर्टीला असायला लागले की जे पूर्वी नव्हते. अशा प्रकारची गुंतवणूक करून अंतर पीक घेणं असंही अनेकांनी चालू केलं. विकतचं बियाणं घेणं की जे खात्रीनं चांगल्या चवीचं आहे असं लावणं असंही चालू झालं. पण त्याही कशी

0: ची व्यावसायिक जोड झाली, पण मिळालेले पैसे अजून तिच्या हातात नाहीयेत, पण तिचा उत्साह मात्र अशा बारीक सारीक गोष्टींनी वाढलेला
1: आहे. मला वाटतं कितीही खचलो किंवा कितीही आर्थिक सामाजिक मानसिक परिस्थिती खच्चीकरणाची असली तरी महिलांमध्ये एक उपजत उत्साह
0: अगदी
1: आणि लढण्याची ताकद ही निसर्गानेच दिली, आणि त्यामुळेच मला वाटतं खूप खडतर परिस्थितीत आजही महिला आनंदानी असो स्वनिर्णयानी असो पण शेती करतायत. फक्त तुम्ही म्हणालात तसं पुढची पिढी याकडे वळण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवेत, तर ते मला वाटतं या 6 महिन्यामध्ये काही त्याला ऊर्जितावस्था आली किंवा विविध शहरातली लोक गावांमध्ये जाऊन शेती प्रत्यक्ष करणाऱ्या महिलांशी चर्चा केल्या, बोलले, त्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि आपल्या परीने काही कॉन्ट्रीब्युट करता आलं, तर निश्चित काही थोडा फरक पडायची शक्यता आहे. दखल तरी घेतली जाईल असं वाटतंय.
0: अगदी बरोबर. आपल्या या कार्यक्रमामुळे ऐकणाऱ्यांपैकी अशा हजारो लोक जर आपापल्या जवळपासच्या ठिकाणी गेली आणि 2-4 महिलांशी बोलली तरी सुद्धा त्या बदलाच्या घटक चेंज एजंट ह्या बनू शकतात आणि महिलाच हे असं शेतीत काम करू शकतात, बाकी कोणी नाही. म्हणून या वर्षाच्या निमित्तानं आपण तर सगळ्यांनी संकल्प करूच यात की असं करूयात काहीतरी.
1: निश्चित. आणि मला वाटतं आपल्या गप्पांच्या माध्यमातून आज अनेक जणांपर्यंत हे पोहोचेल की 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालंय. तर सुवर्णाताई आज तुम्ही आमच्या इथे आलात आणि खूप याबद्दलच्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, माहिती सांगितली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

आताच आपण ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्तानं आपल्याकडे जी जी स्किल्स आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीनं महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवूया, त्यांच्या कामात आपण सहभागी होऊया, त्यांचा उत्साह वाढवूया आणि जे अन्न आपल्या ताटात पडतं त्यासाठी किती माऊलींचे कष्ट हात यामागे आहेत याची जाणीव ठेवूया आणि मग आपलं उदरभरण करूया.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांच्या संवादात्मक सहभागामध्ये सजलेला सखी विश्व हा कार्यक्रम. लेखन केलंय संज्ञा कुलकर्णी यांनी.
1: सखी विश्व.
2: अपर्णा, अमेय आणि तू आल्यामुळं फार्म हाऊस भरल्यासारखं वाटतंय ग अगदी. आणि लाडका भाऊ आला म्हणून माझ्यापेक्षा आयुष्यात जास्त खुश झालाय बघ. बघ कशी दोघं बागेतल्या झोपाळ्यावर रमलीत.
3: अगं, तू परवा फोनवर म्हणालीस ना संज्ञा, फार्म हाऊसवर बांबू आणि गवताची एक खोली बांधायची आहे. आम्ही नक्की एन्जॉय करेल म्हणत होतीस की नाही?
2: हो
3: अगं, त्याच्यापेक्षा मीच खूप एक्साइटेड आहे. काय कमाल आहे ग तुझी त्या खोलीसाठी.

0: मोठी बांबू, माती, वाळलेलं गवत, दोऱ्या, रंग, सगळं सामान इथे दिसतंय.
1: अगं मी म्हणजे इथे जे केअरटेकर शंभूदादा आणि त्यांची बायको रखमा आहे ना, ते खोली बांधणार आहेत.
0: बर,
1: म्हणजे खोपट गावातल्या काही लोकांना मदतीला घेतलंय त्यांनी. शंभूदादांना म्हणलं दोन तीन जण कमी बोलवा, उद्या तुझे माझे आहो सुद्धा येतील ना. शिवाय आपण आहोतच. अगं मुख्य म्हणजे मुलांना सुट्टीत खोपट बनवण्याचं प्रशिक्षण मिळेल.
0: पण तुझा लहानपणापासूनच गावाकडे ओढा जास्त होता. आर्ट, कल्चर, सगळ्या कलांची आवड बाई तुला.
1: पण मॅडम आपल्यात एक कला आहे ती म्हणजे सगळं गोष्टी रूपात सांगण्याची. तुझा साहित्य, लिखाण, शिक्षण याकडे ओढा होता बघ. बघ ना, म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या आपण दोघी आपल्या आवडीनिवडीत अशा किती वेगळ्या आहेत,
0: पण पूरक हा एकमेकींना. आई बाबांमधले गुण आपण दोघींनी वाटून घेतलेत ना. आयुष आणि आमयमध्ये आलेत थोडेफार.
1: हो ग, कधी कधी त्यांची गाडी रुळावरून सरकते.
0: असू दे ग, पण ती आजकालची लाईफस्टाईल, आजूबाजूचं वातावरण यामुळे. पण बहिणाबाई आपण ती आणतो लगेच रुळावर. आता तुझं हे बांधकाम बघ.
1: अगं हा तर एक प्रयत्न, पण तुझ्या प्रोजेक्ट पुढे हे काहीच नाही. तुझं लिखाण खरंच क्रिएटिव्ह असतं ना, पण म्हणजे जुन्या नव्याची कास धरून तू लिहिलेलंस. उगाच नाही शाळेनं तुला बेस्ट टीचरचा अवॉर्ड दिलाय.
0: नाही ग.
1: ए पण गोष्टीमधून तू कसं ग मुलांशी सुसंवाद साधतेस, विशेष आहे बाई तुझं.
0: ए नाही ग, अगदी विशेष वगैरे असं काही नाही. हे बघ, गोष्टी सांगायला आणि ऐकायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतात.
1: ते आहे.
0: मी सुद्धा मुलांना गोष्टी सांगते ज्यामधून मुलांना काही बोध मिळतो, आणि त्याबरोबर या काळातली त्याच आशयाची गोष्ट बनवून सांगते. आणि मग मुलं ती त्यांच्याशी रिलेट करतात ग. आता लहानपणी तू सुद्धा गोष्ट सांगायचीस की तुझी गोष्ट म्हणजे हळूहळू लाईव्ह कॉमेंट्रीच असायची.
1: ए थांब थांब थांब, विहिरीचा पंप चालू करून येते मग सांग.
0: ए कुठे पळतीयस?
1: आले आले आले आले आले.

0: या संज्ञा बाई बसा.
1: हुश आले बाई चालू.
0: तुझा विषय निघाला तशी पळालीस ना.
1: नाही ग,
0: पण मी नाही सोडणार तुला, तो विषय पण नाही सोडणार.
1: ए काय
0: आई पोळ्या वगैरे करताना नाही का तुला गोष्ट सांग म्हणायची.
1: हो,
0: मारुतीच्या शेपटी सारखी तुझी गोष्ट वाढतच जायची. मग आईच्या हातातून पातेलं पडलं हे सुद्धा त्या गोष्टीत यायचं. मग आई म्हणायची.

0: करायची
1: झाल्या पोळ्या
0: आता संपव गोष्ट तुझी
1: खरंच ग
0: मग तू लगेच लंका जाळायचीस
1: हो खरंय ग
0: तेव्हा मॅडम आम्ही तुमच्या गोष्टी पेशन्स ठेवून ऐकायचं की नाही
1: हो ग मी अतिशय आभारी आहे बघ तुमच्या सगळ्यांची हा घे पुच्छ गुच्छ
0: या जास्वंदीच्या फुलांचा रंगीबेरंगी गुच्छ थँक्यू
1: वेलकम अपर्णा आपल्या आम्हाला पण लहानपणी किती गोष्टी आवडायचा ग
0: हो ग
1: त्याच्या वाढदिवसाला आम्ही नेहमी गोष्टीची पुस्तकं द्यायचो
0: हो बाई त्याला खूप गोष्टी आवडायच्या आणि त्या ऐकल्याशिवाय झोपायचंच नाही
1: हो ग
0: आणि तुला आठवतंय त्याचा हिरो सिम्बा असायचा प्रत्येक गोष्ट
1: हो
0: आणि मग मी दिवसभर गोष्ट सांगायची इतकी कंटाळून जायची रात्री झोपतानाही गोष्ट हवी असायची मग त्याच्या बाबाला सांगितलं आता दोन चार रात्री तू गोष्ट सांग बाबा मग त्या गोष्टी सांगून सांगून बाबाला कंटाळा आणि त्यांनी एका गोष्टीत सिम्बाला कड्यावरून ढकलून मारून टाकलं ना
1: अरे देवा मग
0: काय चार दिवस आमच्या घरात दुखवटा
1: सांगतीयस
0: शेवटी टीव्ही सिरियल्स मध्ये कसं मेलेल्यांना पुन्हा जिवंत करतात की नाही तसं आम्ही त्या सिम्बाला जिवंत केलं तेव्हा सगळं सुरळीत झालं बाई
1: काय ग या मुलांचं पण खरंच ग बालवयात गोष्टीतली पात्र किती आपली जवळची लहान मुलांचं भावविश्व किती व्यापून टाकलेलं असतं नाही का ग गोष्टी ए आपल्या लहानपणीच्या काही गोष्टी आठवत आहेत का ग तुला
0: अगं खूप आहेत ते दे का चल रे भोपळ्या टुणूक
1: हो
0: मग ती लाकूड तोड्याची गोष्ट ससा कासवाची रेस
1: आणि हुशार माकड लोभी मगर आणि बुडबुड घागरी
0: अगं किती होत्या अशा
1: कितीतरी
0: जाळीत अडकलेला वाघ मग त्याला उंदीर वाचवतो
1: होला
0: आणि माकड
1: हो अगं त्याचे धडेच होते आपल्याला
0: धडे जाऊ दे पुढची गंमत सांगते तुला
1: काय ग
0: त्याच्यावरनं एक विनोद पण मी ऐकला ह्या गोष्टीवरनं माकडाच्या आणि टोपीवाल्याच्या तो जो टोपीवाला होता ना गोष्टीतला त्याचा नातू पण तोच व्यवसाय पुढे करत राहतो
1: बरोबर
0: टोप्या विकण्याचाच त्याच रस्त्याने जातो तशाच टोप्या घेऊन जातो त्याच झाडाखाली विश्रांतीला थांबतो झोपून उठतो तर तसंच आजोबांच्या जशा टोप्या माकडांनी पळवल्या त्या तशा ह्याच्या पण टोप्या पळवलेल्या असतात तोही हुशार असतो आजोबांनी त्याला सांगितलेलं असतं सगळं मग तो आजोबांचाच प्रयोग करतो स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढतो आणि आपटतो गाठोड्याच्या जवळ
1: त्याला वाटलं माकड फेकेल टोपी
0: आणि वर बघत राहतो आता माकड टोपी टाकेल मग टाकेल काहीच नाही विचारात पडतो असं कसं झालं तेवढ्यात वर झाडावर बसलेलं माकडच खाली येतं आणि त्याला म्हणत आम्हाला पण आजोबा आहेत बर का
1: त्यांनी पण ही गोष्ट सांगितली त्यांनी चूक केली तिथे करणार नाही अरे काय भारी ए पण आजकाल बर का ससा कासवाची जी रेस आहे ना त्या गोष्टीचा पण शेवट आजकाल मुलं आपापल्या पद्धतीने वेगळा करतात
0: खूप छान असतो आणि तो शेवट आपल्या कधी मनातही असा आला नव्हता सश्याच्या पाठीवर कासव बसून जातं आणि दोघं रेस जिंकतात
1: तेच किंवा एकमेकांना हात देतात असं प्रत्येकाला पण खरं सांगू का शून्यातनं एक निर्माण करणं खरं तर अवघड असतं एकातनं दोन करणं सोपं असतं
0: तसं आहे
1: या गोष्टी इतक्या सुंदर लिहिल्यात ना ग कोणी
0: पण आपण नुसताच बोध घेतला ग आपण असे वेगवेगळे प्रश्न नाही विचारले नाही कधी
1: अगदीच नाही विचारले म्हणजे गोष्ट तिथले प्राणी कसे बोलतात भोपळ्यात एवढी मोठी म्हातारी कशी बसली वगैरे प्रश्न विचारत बसलो नाही
0: खरंय बाई पण त्यामुळे गोष्टीच्या गाभ्याकडे आणि त्यातून मिळणारा बोध याकडे लक्ष असायचं
1: बरोबर
0: ए संज्ञा आता आपल्या गप्पांना थोडा टी ब्रेक लावूया का
1: हो अगं तुझ्या मनातलं रखमानी ओळखलेलं दिसत आहे तो बघ मस्त गवती चहाचा आणि चहाचा वास
2: आओ बच्चो आज तुम्हें कहानी सुनाता हूं मैं शेर की कहानी सुनोगे

0: चहा मस्त होता ग. घरगुती.
1: थांब थांब, नाकतोडा नाकतोडा करत मुलं ओरडत आहेत बघ.
2: हो ताई तुम्ही थांबा, मी पाहते.
1: हे बघ रखमा, त्यांना निरोप सांग माझा. नाकतोडा काय खरंच नाकतोडत नाही म्हणावं. आणि आता हा आणि आता उन्हाळा आहे ना, त्यामुळे तो नक्कीच काही करणार नाही म्हणावं.
2: कळलं नाही काही, पण देते तुमचा निरोप.
0: अपर्णा मलाही काही कळलं नाही ग.
1: अग मुंगी आणि नाकतोड्याची गोष्ट नाही का ग, ती उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा एक छोटीशी मुंगी मेहनत करत असते, इकडून तिकडून धान्याचे दाणे गोळा करून आपल्या घरात साठवत असते. मग तेवढ्या तिथे एक नाकतोडा येतो बघ, मस्त गाणी गात असतो, उड्या मारत असतो आणि वेळ घालवत असतो.
2: बरोबर.
1: मग त्या मुंग्या एवढ्या उन्हात मेहनत करतात, धान्य गोळा करतात, म्हणून त्यांची खिल्ली सुद्धा उडवतो.
2: मुंगी शांतपणे म्हणाली, आता उन्हाळा आहे पण काही दिवसांनी पावसाळा आणि हिवाळा येईल, तेव्हा अन्न मिळणार नाही म्हणून मी आता साठवण करते.
1: बरोबर. काही दिवसांनी पावसाळा येतो, मग आकाशात काळे ढग दाटतात, पाऊस सुरू होतो, थंडी वाढते, बाहेर अन्न मिळेनासं होतं. मुंगी मात्र आपल्या घरात सुरक्षित बसलेली असते, कारण तिच्याकडे भरपूर अन्न असतं, कारण ती आधीच तिने मेहनत करून साठवण केलेली असते. पण मग नाकतोड्याची अवस्था खूप वाईट होते, मग मुंगीलाच त्याची दया येते आणि ती त्याला अन्न देते. मग नाकतोड्याला आपली चूक समजते. आता यावरून काय बोध मिळतो?
2: वेळेवर केलेली मेहनत आणि तयारी
1: आपल्याला संकटात वाचवते.
2: बरोबर. खरंच ग, किती छान असतात नाही या गोष्टी. उद्याचा विचार हा हवाच, एक टाका पुढचे 100% वाचवता.
1: थोडी जवळपास जाणारी म्हण आहे, इट्स ओके. हा थांब जरा, मी तुला नवीन काळातली याच आशयाची गोष्ट मी बनवली आहे ती सांगते.
2: सांग सांग सांग सांग.
1: अद्वैत एक हुशार मुलगा होता बर का, पण त्याची एक सवय खूप वाईट होती. कुठलंही काम सांगितलं की म्हणायचा, अरे नंतर करीन. मग शाळेत शिक्षकांनी प्रोजेक्ट दिला, सगळे मित्र रोज थोडं थोडं काम करत होते त्या प्रोजेक्ट वर.
2: या पुढची गोष्ट पुन्हा एकदा मी सांगते.
1: सांग सांग.
2: अद्वैत म्हणाला, इतकं काय आहे त्यात, एकाच दिवशी करेन नंतर. मित्रांचे प्रोजेक्ट तयार झाले, शेवटच्या दिवशी रात्री तो घाईघाईनं बसला. गोंधळ, घाई, चिडचिड, काहीच नीट होत नव्हतं. प्रोजेक्ट अर्धवट राहिला.
1: अरे राम.
2: दुसऱ्या दिवशी शाळेत शिक्षकांनी सगळ्यांचे प्रोजेक्ट पाहिले, मित्रांचं कौतुक झालं. अद्वैतची वेळ आली, त्याचा प्रोजेक्ट होता अपूर्ण, त्याला सगळ्यात कमी मार्क मिळाले. बरोबर का नाही?
1: बरोबर. तेव्हा काय अद्वैतनी ठरवलं?
2: काय काय?
1: सगळी कामं वेळेवरच करणार.
2: बरोबर.
1: यावरून आपल्याला त्या मुंग्या आणि नाकतोड्याच्या गोष्टीतलाच बोध मिळतो. वेळेवर काम करणं खूप महत्वाचं आहे.
2: बरोबर.
1: नंतर नंतर असं म्हणत राहिलं तर संधी

0: हातातून निघून जाते.
1: हो, म्हणूनच म्हणतात ना, कल करे सो आज कर, आज करे सो अब.
0: शाब्बास संज्ञा. लहानपणी पेक्षा बनवण्यात गोष्टी ग गोष्टी.
1: असं बोल की नीट.
0: बरीच प्रगती झालीये. मुख्य म्हणजे शेवट केलास.
1: अगं संगती संगतो. कोणी थांब म्हणायची वेळ आपल्यावर येऊ नये. आपण समजून उमजून योग्य वेळी योग्य ठिकाणी थांबावं हे अनुभवातून शिकले.
0: पण तुला खरंच सांगू, अनुभव सांगितला की त्याचीच गोष्ट होते. आता लवकुशांनी श्रीरामांना त्यांचाच जीवनपट गोष्टीतून त्यांच्यासमोर सांगितलाच की.
1: खरंच की ग.

0: संज्ञा वळण लागायच्या वयात अनेक गोष्टींबरोबर गोष्ट ही सुद्धा किती महत्वाची असते ना.
1: खरंय ग. अगं वळण लागण्याच्या म्हणजे लहान वयात काय किंवा तरुणपणी काय किंवा आपल्या वयात सुद्धा बघ ना, श्रावणात गणपतीची कथा वाचून मग आपण नागपंचमीची वटसावित्रीच्या वगैरे कथा वाचतोच की
0: गो. आणि तो गरीब बहीण श्रीमंत भाऊ बहिणीचा त्याच्या घरी अपमान, मग मंगल प्रसंगी सुद्धा तिला आपल्या तो घरी बोलवत नाही. काही वर्षांनी बहीण श्रीमंत होते बघ, मग भाऊ तिला जेवायला बोलावतो, मग बहीण आपल्या अंगावरचे दागिने पाटावर उतरवते आणि दागिन्यांना अन्न भरवते आणि मग भाऊ भाऊजीला आपली चूक लक्षात येते.
1: या विषयावर सिनेमा सुद्धा निघालाय ना ग.
0: हो
1: ए पण या किंवा अशा ज्या व्यक्ती असतात ना ते स्वतःच गोष्टीचा भाग होतात नाही का ग. त्यांच्या आयुष्यावर गोष्ट होते जी वर्षानुवर्ष आपल्याला प्रेरणा देते.
0: हो ग, मला असं वाटतंय तू कुणाविषयी बोलतेस ते कळतंय मला.
1: शाबास.
0: म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्यवीर, बाकीचे देशभक्त किंवा त्या काळातले राजे महाराजे सम्राट छत्रपती ज्यांनी परकीयांची अनेक आक्रमणं परतवून लावली बघ.
1: बरोबर, इतिहास साक्षीदार आहे आणि त्या सगळ्याचा आपण गोल कसा पूर्ण होतो बघ ना. म्हणजे वीर सम्राट यांच्या कर्तृत्वाची गोष्ट झाली आणि या वीरांना सम्राटांना हो छत्रपती व्हायच्या खूप आधी बाल शिवाजीला आपल्या आईनं त्याला निजवताना परकीय आक्रमणाची देशात माजलेल्या अराजकतेची त्यातून तुला देशाला कसं बाहेर काढायचंय ही गोष्ट अंगाई रूपात ऐकवली होती आठवते.

0: गोष्टीवर कितीतरी गोष्टी बोललो ना आपण,
1: खूप बोललो. आता आपण एक गोष्ट करू की ज्यामुळे काही वर्षांनी ही आपली मुलं जेव्हा या फार्म हाऊसची गोष्ट सांगतील तेव्हा नक्की सांगतील
0: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, तुम्ही हे बघताय ना, ते खोपटं आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता.
3: ध्वनि तरंगों की ताल पर आप विविध भारती के संग हैं. थोड़ी ही देर में सुनिए सुरीला सफर.

नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पाच देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान संरक्षण सायबर सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. आणि नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि त्या बातम्या विस्तृतपणे. भारत आणि इटली यांच्यातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे इटली भेटीचं उद्दिष्ट असून इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीबाबत आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. पाच देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रोममध्ये पोहोचले. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिओ मेलोनी यांनी मोदी यांच्या स्वागतार्थ रात्री भोजनाचं आयोजन केलं होतं. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. आजच्या भेटीत भारत इटलीचे मैत्रीपूर्ण संबंध पुढे नेण्याच्या दृष्टीने चर्चा करू असं ते म्हणाले. रोममध्ये भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्या कलेतून घडवणारे इटालियन चित्रकार जांपालो तोमाहसेती यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरल्या पोस्टद्वारे प्रशंसा केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री आन ग्यू यांच्यात दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल इथं आज बैठक झाली. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात संरक्षण उद्योग आणि धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी चर्चा केली. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्या संरक्षण सायबर सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचा करार झाला, त्यामुळे ही बैठक फलदायी ठरली असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमांवरल्या संदेशाद्वारे सांगितलं. यावेळी भारतीय राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय आणि कोरिया राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला. ULPGM-V3 अर्थात मानवरहित हवाई वाहनाने प्रक्षेपित होणाऱ्या प्रिसिजन गायडन मिसाईलची अंतिम चाचणी DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज पूर्ण केली. देशाच्या संरक्षण क्षेत्रात ही महत्वाची कामगिरी असल्याचं सांगितलं जात आहे. आंध्र प्रदेशात कुर्नूल इथं ही चाचणी झाली. हवेतून जमिनीवर आणि हवेतल्या हवेत अशा दोन्ही पद्धतीनं ही चाचणी झाली. हे क्षेपणास्त्र DRDOच्या सहकार्याने हैदराबाद इथल्या RCI या संशोधन केंद्रानं केलं आहे. सुयोग्य नियमन आणि प्रतिसादात्मक प्रशासन यांच्या आधारे बाजारपेठेची विश्वासार्हता वाढवून निर्बंध कमी करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. जागतिक मोजणीशास्त्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज दृकश्राव्य पद्धतीनं संबोधित करत होते. भारतीय उत्पादनं जागतिक दर्जाची व्हावीत या दृष्टीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनांचं पालन केलं तर औद्योगिक अचूकता साधता येईल. यासाठी वैध मोजणीशास्त्र अनुसरण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अचूक वजन

0: आणि मापांमुळे ग्राहक हितांचं संरक्षण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: द गव्हर्नमेंट इज ऑल्सो वर्किंग टुवर्ड्स डेव्हलपिंग ए नॅशनल लीगल मेट्रॉलॉजी पोर्टल. द इंडियन स्टँडर्ड टाइम डिसिमिनेशन प्रोजेक्ट ऑर वन नेशन वन टाइम इज बीइंग इम्प्लिमेंटेड इन कोलॅबोरेशन विथ नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी अँड इस्रो टू एस्टॅब्लिश ए रोबोस्ट नॅशनल टाइम.
0: सध्याच्या डिजिटल युगात भारतीय स्पर्धा आयोगाच्या भूमिकेचं मक्तेदारी विरोधी यंत्रणेपासून आधारभूत आर्थिक प्रशासन असं परिवर्तन झालं आहे असं देशानं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक के संजय मूर्ती यांनी म्हटलं आहे. आयोगाच्या 17व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशाचं आर्थिक स्पर्धात्मक नाविन्यपूर्ण आणि समावेशक पद्धतीनं व्हावा यासाठी आयोगाची जबाबदारी महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देण्यावर बंदी घालावी आणि बनावट औषध विक्रीला आळा घालावा अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता, आग्रा, जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या सरकारी समित्या आणि विधी अधिकारी पदांवर महिला वकिलांसाठी 30% जागा आरक्षित ठेवल्या जाव्यात अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. देशातल्या विधी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचं प्रमाण मोठं असलं तरी त्यांना व्यावसायिक प्रगतीपासून रोखलं जात असल्याचं दिसून येतं असं ही जनहित याचिका दाखल करताना लाडली फाउंडेशन ट्रस्टनं म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्र, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मध्य भारत आणि देशाच्या वायव्येकडच्या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. काही भागात उन्हाची काहिली तीव्र असेल. दिल्ली, पंजाब, हरियाणा, ओडिशा, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तराखंड इथे पुढच्या 4 दिवसात उष्णतेच्या या लाटेचा तडाखा बसेल. दरम्यान आसाम, मेघालय, केरळ, बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू आदी ठिकाणी उद्यापर्यंत मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. आजपासून पुढचे 5 दिवस तामिळनाडू आणि पुदुचेरीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं देशाच्या पूर्व किनाऱ्यावर ताशी 45-65 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

0: आयपीएल क्रिकेटमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना इडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. केदारनाथ मंदिर मार्गावर काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सोनप्रयाग गौरीकुंड मार्गावरील 3 ठिकाणी दरड कोसळली. मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे हजारो भाविकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. कालपर्यंत या यात्रेत जवळपास 7 लाख भाविक सहभागी झाले आहेत. सध्या दरडी हटवण्याचं काम वेगानं सुरू आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान संरक्षण सायबर सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. आणि नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे. भंडारा जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून नागरिकांना स्वयंपाक करण्याकरता सुद्धा सिलेंडर उपलब्ध होत नाहीये. जिल्ह्यातील एजन्सी धारकांकडून योग्यरित्या गॅस सिलेंडरचं वाटप होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नुकतेच भंडारा शहरातील खात्रोड परिसरामध्ये एचपी गॅस एजन्सीसमोर रास्ता रोको आंदोलन केलं. भंडारा जिल्ह्यातील पवनी इथं तरुणाचा कूलरमध्ये पाणी भरताना विद्युत धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत 26 वर्षीय मोहित हटवार या तरुणाचा मृत्यू झाला. शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आधार ठरतो आहे. भंडारा जिल्ह्यात या आर्थिक वर्षात 61 रुग्णांना सुमारे 53,75,000 रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. भंडाराच्या मोहाडी नगर पंचायतीला 35 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर होऊनही शहरातील अनेक भागात आजही सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याचं चित्र आहे. नियमित पाणी न मिळाल्यानं महिलांना लांबवरून पाणी आणावं लागतं आणि त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. उन्हाळ्याच्या तीव्रतेत सामाजिक कार्यकर्त्यांकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय इथं अत्याधुनिक MRI सेंटरचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं. यामुळे आता जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना महागड्या तपासण्यांसाठी मोठ्या शहरांची वारी करावी लागणार नाही. राज्यात एकीकडे विद्यार्थी संख्या घटत असल्यामुळे जिल्हा परिषद शाळा बंद करण्याची वेळ येते आहे. मात्र भंडारा जिल्ह्यातील जेवनाळा इथल्या जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूलमध्ये याच्या उलट चित्र आहे. इथं प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असून शाळेला प्रवेश परीक्षा घ्यावी लागते आहे. भंडारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 12,65,000 MD नुकतीच जप्त केली. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी सध्या 9 प्रवेशद्वार कार्यरत आहे. पर्यटकांची वाढती मागणी लक्षात घेऊन आणखी 4 नवीन गेट सुरू करण्याचा निर्णय वनविभागानं घेतलाय. त्यापैकी मुर्दोली इथल्या प्रवेशद्वाराचं उद्घाटन 1 मे रोजी झालं असून उर्वरित 3 गेट लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती क्षेत्र संचालकांनी दिली आहे. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत खून प्रकरणातील पीडितांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार गोंदिया जिल्ह्यातील 8 कुटुंबियांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पीक नुकसानीसह विविध समस्यांवर संतप्त शेतकऱ्यांनी थेट वरिष्ठ वन अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. वारंवार सूचना देऊनही सुधारणा न झाल्यानं वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांना निलंबित करण्यात आलंय. देवरी तालुक्यात मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या 4 जणांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली. यामध्ये 3 महिला आणि 1 पुरुषांचा समावेश असून 1 वृद्ध महिला गंभीर जखमी झाली होती. त्यांच्यावर देवरी इथं रुग्णालयात उपचार करण्यात आले. जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्यानं ओबीसी संघटनांनी नाराजी व्यक्त करत जनगणनेवर बहिष्काराचा इशारा दिलाय. जातीनिहाय जनगणनेची मागणी तीव्र होती आहे तर उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आमदार राजकुमार बडोले यांनी तीव्र विरोध दर्शवत शासन निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. देवरी इथं 91 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्याला गृहराज्यमंत्री पंकज भोयर, खासदार मायाताई इवनाते, खासदार नामदेव किरसान, आमदार

संजय पुराम उपस्थित होते. नवदाम्पत्यांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या 25,000 रुपयांच्या अनुदानात वाढ करून ते 1,00,000 रुपये देण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर लक्ष केंद्रित करत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी आढावा बैठक घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या आढावा बैठकीला आमदार नाना पटोले, माजी आमदार दिलीप बनसोड, जिल्हाधिकारी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जिल्हा पणन अधिकारी, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जिल्ह्यात तापमान 44.5 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानं उष्णतेची लाट कायम आहे. जनावरांसाठी विशेष उपाययोजना करण्यात आली असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. सुंदरनगर परिसरात पोलिसांनी 2 किलोहून अधिक गांजा जप्त करत एकाला अटक केली असून 2 आरोपी फरार आहे. तिरोडा इथं किरकोळ वादातून बीएसएफ जवानानं गोळीबार केल्याची घटना घडली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आमगाव तालुक्यात कर्जातून सुटका मिळवण्यासाठी मित्राची हत्या करून बनावट अपघात घडवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आताच आपण ऐकलं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे. आकाशवाणी मुंबईची

0: दोस्त पाकिस्तान बनूंगा, देश का ऊंचा नाम करूंगा।
1: शाबाश मीठी।

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटेल प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महाइम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले,
1: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपलं चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करेल.
0: ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले. भारत आणि इटली यांच्यातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे इटली भेटीचं उद्दिष्ट असून इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीबाबत आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमाद्वारे म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रोममध्ये पोहोचल्यानंतर मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांनी संध्याकाळचं जेवण एकत्र केलं. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. आजच्या भेटीत भारत इटलीचे मैत्रीपूर्ण संबंध पुढे नेण्याच्या दृष्टीनं चर्चा केली जाईल असं ते म्हणाले. रोममध्ये भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्या कलेतून घडवणारे इटालियन चित्रकार जांपालो तोमासेती यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे प्रशंसा केली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. यवतमाळ इथं औषध विक्रेत्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी विक्रेत्यांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला. सोलापुरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला. दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं एक दिवसीय नियंत्रण कक्ष सुरू ठेवले आहेत. धुळ्यातही औषध विक्रेत्यांनी बंद पाळला तसंच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. रत्नागिरीसह कोकणातल्या औषध विक्रेत्यांनी आजच्या संपात भाग घेतला. सरकारनं मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर बेमुदत संप करू असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. बंदमुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयामार्फत विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या. गोंदियात औषध विक्रेत्यांनी मुकमोर्चा काढून निषेध नोंदवला तर जळगाव जिल्ह्यात खामगाव, शेगाव, जळगाव जामोद या शहरातल्या औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवली आहेत. दरम्यान अकोला इथं एका नागरिकानं अन्न आणि औषध प्रशासन, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे या संपाविरोधात तक्रार दाखल केली आहे. बुलढाणा तसंच हिंगोली इथंही औषध विक्रेत्यांनी दुकान बंद ठेवून तसंच मोर्चा काढून आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहर

कळवलं आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. अल्पसंख्याकांचं सशक्तीकरण देशाच्या विकासासाठी आवश्यक असल्याचं मत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित विविध राज्यांच्या अल्पसंख्याक आयोगाच्या परिषदेत सहभागी झाल्यानंतर ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते. विकसित देश घडवण्यासाठी अल्पसंख्याक समाज मजबूत आणि सुरक्षित असणं अत्यंत गरजेचं आहे. अल्पसंख्याक समाजातल्या सर्वधर्मीय नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध असून त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाईदरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर क्षेत्रात येत्या 26 मे पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळानं जारी केले आहेत. हा बंदी आदेश 31 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार आहे. प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी सर्व बंदर निरीक्षक, सहाय्यक बंदर निरीक्षक यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातले संभाव्य धोके लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी 20 मे रोजी झालेल्या तुफानी पावसामुळे जलपर्यटन थांबवण्यात आलं होतं. दरम्यान रायगड जिल्ह्यातला ऐतिहासिक जंजिरा किल्ला देखील येत्या 26 मे पासून 3 महिन्यांकरता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम अजून अपूर्ण असलं तरीही रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. ही टोल वसुली अन्यायकारक असल्याचं रायगड प्रेस क्लबनं म्हटलं असून टोल वसुली त्वरित स्थगित करावी या मागणीकरता उद्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ आज पहाटे विटांनी भरलेला एक ट्रक उलटल्यानं झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. ईशापूरजवळ चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. मृतांची ओळख पटली असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ट्रकचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. FDAचे आयुक्त श्रीधर दुबे यांची मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती महामुंबई मेट्रो संचालन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तसंच RS चव्हाण यांना हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथं शासकीय इतमामानं अंतिम संस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज खांडोरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि
जात गणना करण्याचा

केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

एफ एम वाहिनी 101.3 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोतेहो, सायंकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात प्रथम ऐकूया गंगा की लहरे या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं मजरू सुलतानपूर यांचं गीत. संगीतकार आहेत चित्रगुप्त.

आपणापण या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत नियोजनामध्ये वर्मा मल्लिक यांचं गाणं. चित्रपट आहे रूप तेरा मस्ताना.

श्रुतोक कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया गीत गाता चल या चित्रपटामधील गाणं. गायक कलाकार आहेत जसपाल सिंग आणि सहकारी, तर संगीतकार आणि गीतकार आहेत रवींद्र जैन.

श्रद्धोगीत गुंजन या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आराधना या चित्रपटामधील गाणं. गायक कलाकार आहेत किशोर कुमार, संगीतकार सचिन देव बर्मन.

श्रोतो, आराधना या चित्रपटामधील आनंद बक्षी यांचं गाणं आपण ऐकलं. या गाण्यासोबत आजचा गीतगुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

हे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि त्यानंतर ठीक 6 वाजता हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात किशोरवयातील बदल आणि पालकत्व याविषयी प्राध्यापक अनिल आटोळे यांच्याशी वैशाली जाधव यांनी साधलेला संवाद.

0: सादर करते धीरज केदारी।
1: युवक मित्रांनो नमस्कार. युववाणीच्या आजच्या भागामध्ये मी वैशाली जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. युवक मित्रांनो, किशोर वय हा मुलांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आणि त्याचबरोबर पालकांसाठी म्हणाल तर समजून घेण्याची एक मोठी परीक्षा. या वयामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक बदल हे त्या मुलांसाठी तर नवे असतातच, पण या बदलामुळे एकंदर वर्तणुकीमध्ये होणारा बदल आणि या बदलाबरोबर जुळवून घेण्यासाठी मुलासोबतच पालकांचीही विचार बदलाची प्रक्रिया कशी असू शकते किंवा ती कशी असायला हवी की ज्यामुळे त्यांच्या नात्याला अधिक समृद्धता प्राप्त होईल, अशाच काही महत्वाच्या विषयांवरती आणि प्रश्नांवरती बोलण्यासाठी आज आपण आपल्या आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये आमंत्रित केलंय प्राध्यापक अनिल आटोळे यांना. अनिल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये.
2: धन्यवाद.
1: अनिल सर हे 20 वर्षाहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. किशोरवयीन मुलांसोबत, मुलींसोबत विविध प्रश्नांवर गेली अनेक वर्ष ते पालकांना मार्गदर्शन करतात. विविध शाळा, महाविद्यालये तसेच सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी अनेक पालकांसोबत संवाद साधलाय. अनिल सर, मुलाखतीच्या सुरुवातीला मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की गेल्या दशकांमध्ये पालकत्वाच्या ज्या पद्धतींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बदल घडत गेलेत, ज्याला आपण मोठे सांस्कृतिक बदल म्हणूयात, ते नेमके कोणते आहेत? इथून आपण मुलाखतीची सुरुवात करूया.
2: तुम्ही जो प्रश्न विचारला तो आजच्या काळात अतिशय कळीचा आहे. पालकत्व किंवा त्याला पेरेंटिंग आता केवळ संगोपन न राहता तो एक सहप्रवास झालेला आहे.
1: बरोबर.
2: पूर्वी पालकत्व हे फक्त एकतर्फीच होतं. आई वडिलांनी सांगायचं आणि मुलांनी ते पाळायचं असा अलिखित नियम होता. पण आता तो अधिकारापेक्षाही ना त्याच्यामध्ये नातं महत्वाचं झालेलं आहे.
1: अगदीच.
2: आपण ते वेगळ्या अँगलनी बघू की त्याच्यामध्ये पहिलं आहे बघा काय की पूर्वी आपण मुलांना घडवायचो पण आता आपल्याला त्यांच्यासोबत वाढायचं आहे. आजची मुलं केवळ ऐकत नाहीत तर ते तुमचं खूप सूक्ष्म निरीक्षण करत असतात.
1: बरोबर.
2: तुम्ही काय सांगता त्यापेक्षा तुम्ही कसे वागता यातून ते संस्कार घेतात.
1: बरोबर.
2: दुसरा मुद्दा असा आहे की गेल्या दशकात सर्वात मोठा बदल म्हणजे इंटरनेटवरील माहितीचा स्फोट.
1: बरोबर.
2: मुलांकडे आता गुगलचं ज्ञान आहे पण पालकांकडे अनुभवाचं शानपण आहे. तिसरं म्हणजे आदेश देणाऱ्या पालकांऐवजी आता मित्र होऊ पाहणारे पालक मला दिसतात. पण यामध्ये शिस्त आणि स्वातंत्र्य याची जरा त्यांनी गल्लत केलेली दिसते. आणि सर्वात शेवटी म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीतून आपण विभक्त कुटुंबाकडे आलो आहोत, ज्यामुळे मुलांच्या भावनिक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी केवळ आई वडिलांच्याच खांद्यावर आली आहे.
1: अगदी बरोबर.
2: हे मला प्रामुख्याने हे चार बदल पालकत्वामध्ये जाणवत आहेत.
1: बरोबर. आणि तुम्ही म्हणाला ते अगदीच खरं आहे की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये केवळ आई वडीलच नाही तर आजी आजोबा, काका, काकू हे सर्वच त्या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग असल्यामुळे कळत नकळतपणे पालकत्व हे त्यांच्यासोबत सुद्धा घडत होतं. आणि त्यामुळे कदाचित त्यानंतर मुलांचे येणारे प्रश्न ते सोडवण्यासाठी आई वडिलांसोबतच अनेक मंडळी होती आणि जे आत्ता कदाचित नाही आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की मुलांच्या या बदलत्या पिढीनुसार त्यांचे प्रश्न बदलत आहेत, पारंपरिक भारतीय मूल्य आणि आजच्या ज्याला आपण जेनझीज म्हणतोय यानुसार जे बदलणारे ट्रेड्स आहेत, या सगळ्यामध्ये खूप मोठी तफावत जाणवते. आता आपली मूल्य आणि मुलांची बदलणारी पिढी या सगळ्यांमध्ये एक सुवर्णबद्ध साधायचा असेल तर तो कसा साधता येईल?
2: खूप छान प्रश्न आहे. आणि आजकाल बऱ्याच पालकांना असं वाटतं की आधुनिकतेच्या प्रवाहात आपली जुनी भारतीय मूल्य कुठेतरी हरवत चाललेली आहेत. पण खरं सांगू का, मूल्य कधीच जुनी होत नाहीत किंवा ती बदलतही नाहीत, फक्त ती मांडण्याची पद्धत बदलावी लागते. आता हा सुवर्ण मध्य साधण्यासाठी काही महत्वाचे मी विचार सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये पहिला आहे म्हणजे मूल्यांची व्याख्या बदलली पाहिजे. आपण अनेकदा आदर म्हणजे फक्त नमस्कार करणं किंवा पाया पडणं इतकंच मर्यादित ठेवतो.
1: बरोबर.
2: पण आजच्या पिढीसाठी आदर म्हणजे एकमेकांच्या वेळेचा, खाजगी अवकाशाचा, म्हणजे त्याला प्रायव्हसी म्हणतो आपण, विचारांचा सन्मान करणं होय. जेव्हा आपण त्यांच्या भाषेत या मूल्यांची मांडणी करतो तेव्हा ती त्यांना जास्त जवळची वाटते.
1: बरोबर.
2: दुसरं म्हणजे का या प्रश्नाचं स्वागत करा, म्हणजेच काय, आपल्याकडे बघा डेमोक्रॅटिक पॅरेंटिंग म्हणतो आपण, लोकशाही पूर्ण पालकत्व असतं. आजची जी जेनझेड पिढीला प्रत्येक गोष्टी माग का हे विचारण्याची सवय आहे.
1: बरोबर.
2: आम्ही सांगतोय म्हणून तू हे कर असं म्हटलं की ते बंड करून उठतात बघा. पण जर आप

0: पण त्यांना एखाद्या मूल्यामागचं लॉजिक जर सांगितलं,
1: बरोबर,
0: कारण नीट पटवून दिलं ना, तर हीच पिढी ती मूल्य अत्यंत आनंदाने आणि स्वाभिमानाने स्वीकारतात.
1: बरोबर.
0: आता आपण एक व्यावहारिक उदाहरण बघू. आत्ताचा काळ बघा कसा आहे, सोशल मीडिया आणि गेमिंगचा आहे बघा. मुलांच्या नव्या ट्रेंड्सना सरसकट विरोध करून चालत नाही बघा आपल्याला. त्यांना आपण विरोध करून काय करतो, स्वतःपासूनच आपण लांब ढकलत असतो.
1: बरोबर.
0: त्याऐवजी आपण काय केलं पाहिजे की हे जी आपली टेक्नॉलॉजी आहे त्याला आपण एक ब्रिज म्हणून वापरलं पाहिजे आपण, आणि त्याच्याद्वारेच आपण मुलांच्या जवळ गेलं पाहिजे. त्यातली एक पद्धत सांगतो मी तुम्हाला. जर एखादा मुलगा किंवा मुलगी तुमची तासन तास काय करते, ऑनलाईन गेमिंग मध्ये बिझी आहे, तर त्यांना ओरडण्याऐवजी आपण त्यांच्या शेजारी बसलं पाहिजे, त्यांना कुतूहलाने विचारलं पाहिजे, अरे हा गेम नेमका कसा खेळतात, तुला यातलं नेमकं काय आवडतं, आता याचा परिणाम काय होईल बघा याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही त्यांच्या जगात रस घेता तेव्हा त्यांचा तुमच्याबद्दल डिफेन्स मोड कमी होतो.
1: बरोबर.
0: ते तुमचं जग समजून घ्यायला तयार होतात.
1: बरोबर.
0: आणि याच्यासाठीच आपण मार्गदर्शन काय करणं अपेक्षित आहे बघा. एकदा संवाद सुरू झाला की मग तुम्ही त्यांना अधिकारवानाने सांगू शकता, बघा गेम खेळणं मनोरंजक म्हणून ठीक आहे, पण ही तुझी आता अभ्यासाची वेळ आहे बरं का, ही वेळ तुला स्वतःला सिद्ध करण्याची आणि करिअर घडवण्याची आहे,
1: बरोबर,
0: हे विसरून चालणार नाही. मला थोडक्यात हेच सांगायचं आहे पालकांना की पालकांनी मुलांच्या ट्रेंडच्या भाषेत बोलायला शिकलं पाहिजे, तर आणि तरच मुलं पालकांच्या मूल्यांच्या भाषेत संवाद साधतील.
1: बरोबर.
0: हाच तो सुवर्ण मध्य आहे जो आजच्या काळाची गरज आहे.
1: बरोबर. थोडक्यात काय तर तो दोघांमधला संवाद महत्वाचा आहे आणि तो योग्य पद्धतीने घडून येणं महत्वाचं आहे. मला अजून एक विचारावं असं वाटतं की आतापर्यंत कसं झालंय ना की पालक कायम मुलांना काहीतरी सांगत आलेत आणि मुलांनी ते कायम ऐकत आलेत, अशाच पद्धतीने पारंपरिक विचारधारणेने आपण आतापर्यंत प्रत्येक पिढी घडवत आलो आहे. पण आत्ता अर्थात ज्या पद्धतीने जनरेशन्स बदलत आहेत, ज्या पद्धतीने पिढी बदलतीये, त्याप्रमाणे पालकांनी स्वतःचे अधिकार न गमावता सुद्धा मुलांबरोबर एक मैत्रीपूर्ण नातं निर्माण करायला हवं. पण प्रश्न पडतो की मग हे नातं निर्माण करायचं कसं, कारण पालकांची भूमिका तर हातून सुटणार नाहीये, पण मैत्रीचं नातं पण निर्माण करायचं आहे, तर तुम्ही काय सांगाल?
0: हा प्रश्न ना तुम्हाला सांगतो आजच्या प्रत्येक पालकाला पडलेला आहे.
1: नक्की.
0: बऱ्याचदा पालकांना असं वाटतं की आपण मुलांचे मित्र झाले पाहिजे, पण मला थोडंसं वेगळं वाटतं. मुलाला किंवा मुलीला त्यांच्या वयाचे मित्र बाहेर आहेतच की.
1: बरोबर.
0: पालकांनी मुलांचे बेस्ट फ्रेंड होण्यापेक्षा फ्रेंडली पालक होणं जास्त गरजेचं आहे. आता याच्यातली काही सूक्ष्म फरक आणि पद्धती आपण समजून घेऊया. आता मैत्री आणि जबाबदारी याची सांगड आपण घातली पाहिजे. म्हणजेच काय केलं पाहिजे, समजा मुलाने एखादी चूक केली तर मित्र म्हणून आपण त्याच्या पाठीवर हात ठेवून ती चूक कशी सुधारायची ते सांगतो.
1: बरोबर.
0: पण पालक म्हणून ती चूक नेमकी चूक का आहे हे स्पष्ट करणं आपलं उत्तरदायित्व आहे. मी तुझा बाप आहे हा अहंकार सोडून मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास देणं म्हणजे खरं पालकत्व आहे.
1: अगदीच.
0: दुसरं म्हणजे अधिकार ओरडण्यातून नाही तर प्रभावातून दिसून आला पाहिजे. मुलाला हे माहितीच असावं की संकट काळी मी माझ्या आई वडिलांकडे हक्काने जाऊ शकतो आणि तिथं मला कुणीही ओरडणार नाही.
1: बरोबर.
0: मला फक्त पालकांचा आधारच मिळेल. आपला अधिकार हा मुलांवर खेकसण्यातून किंवा धाक दाखवण्यातून निर्माण होऊ नये, तर आपल्या विचारांच्या त्यांच्या मनावर जो प्रभाव आहे त्यातून निर्माण झाला पाहिजे. आपण एक उदाहरणातून बघू. परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि त्याचे गुण अपेक्षेपेक्षा मुलाला कमी आलेले आहेत किंवा एखाद्या विषयात तो नापास झालेला आहे, तुमची भूमिका कशी असावी त्याबद्दल. एकतर मुलाला बघा काय लागतो की एक भावनिक आधार लागतो.
1: बरोबर.
0: मुलाला निराश झालेलं पाहून तुम्ही त्याच्या खांद्यावर हात ठेवता आणि शांतपणे सांगता, निकाल वाईट लागलाय हे मला दिसतंय रे, आणि तुलाही त्याचं वाईट वाटतं हे मला समजतंय, हवं तर थोडा वेळ रडून घे हरकत नाही, पण लक्षात ठेव हा एक निकाल म्हणजे तुझी संपूर्ण आयुष्य नाहीये.
1: बरोबर.
0: त्याची दुसरी पायरी अशी आहे की आता इथं अधिकार आणि स्पष्ट मार्गदर्शन तुमचं झालं पाहिजे ह्या भावनिक आधारातून अधिकाराच्या नंतर.
1: बरोबर.
0: जेव्हा तो मुलगा शांत होतो ना तेव्हा तुम्ही तुमचा अधिकार न गमावता वस्तुस्थिती सुद्धा मांडली पाहिजे.
1: बरोबर.
0: तुम्ही त्याला सांगता तुझा पालक म्हणून मला हे सांगावंच लागेल, गेल्या काही महिन्यात अभ्यासापेक्षा सोशल मीडियावर तू जरा जास्तच वेळ घालवलायस.
1: बरोबर.
0: आणि ती तुझी चूक आहे. आता आपण एकत्र बसूया आणि ही चूक कशी सुधारायची आणि पुढच्या वेळेस काय काळजी घ्यायची याचं आपण नियोजन करू. थोडक्यात मला म्हणायचंय की मुलाला तुमच्याबद्दल भीती वाटण्यापेक्षा आदर वाटला पाहिजे. ज्या दिवशी मुलाला खात्री पटेल की माझे आई वडील मला जज

0: करणार नाहीत तर गाईड करणार आहेत. त्या दिवशी अधिकार आणि मैत्री यांचा ना समतोल आपोआप साधला जाईल.
1: बरोबर. तुम्ही खूप महत्वाचं सर एक आत्ता म्हणालात की पालकत्व म्हणजे त्या मुलाला गाईड करणं आहे, आणि मुलाच्या मनामध्ये ती भीती न येता तुमच्याविषयी जर तो आदर निर्माण झाला तर कदाचित अनेक प्रश्न सुटू शकतात. आपण जे आत्ता सो कॉल्ड म्हणत चाललोय की पालकांमधलं आणि मुलांमधलं जे नातं आहे ते मैत्रीपूर्ण असायला हवं, पण मैत्रीपूर्ण करताना कुठेतरी त्याला पालकत्वाची जोड असलीच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय ते नातं खऱ्या अर्थाने ग्रो होणार नाहीये. आणि आपण प्रत्येक वेळी ना माझं मूल म्हणून त्याच्याकडे आपली जी बघण्याची भूमिका आहे ना ती खूपदा अधिकारवाणीच होते. खर तर आता ती भागीदार या अँगलने सुरू व्हायला हवी आहे किंवा ती त्या पद्धतीने असायला हवी आहे. आणि जेव्हा मी हे म्हणतीये की मुलांबरोबरचं पालकांचं नातं हे भागीदारी किंवा भागीदार म्हणून असायला हवं, तेव्हा अर्थात पालकांकडून त्या मुलांसाठी म्हणून काही अशी वेगळी पावलं उचलायला हवीत का की जेणेकरून मुलांना सुद्धा जाणवत राहील की हो माझे पालक माझ्या सोबत आहेत.
0: आपण एक अधिकारवाद्याने जर बघितलं ना आपल्या समोर काय असतं, फक्त की मी ज्यावेळेस त्याची मालकी फक्त मानतो, माझा त्याच्यावरती हक्क आहे, माझी ही इन्व्हेस्टमेंट आहे, असं आपण मुलांच्या बाबत असं बोलत असतो, त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर ना फक्त काय दिसतात, मग रिझल्ट दिसतो, त्याला मार्क्स किती पडलेत दिसतात, त्याचं यश दिसतं, घरात किती ट्रॉफी आणलेल्या आहेत त्या दिसतात आपल्याला. पण जेव्हा आपण एक भागीदार म्हणून बघतो ना तेव्हा तिथं फक्त काय दिसतं माहिती का, प्रेम दिसतो त्याच्याबद्दल. आता ह्याची काय बघा, एक पहिली पायरी अशी आहे की मुलांचं पहिलं आपण काय घेतलं पाहिजे, ऐकून घेतलं पाहिजे. आपण मुलांशी बोलतो खूप पण त्यांचा आपण ऐकतो का? समजा मुलाने आज अभ्यास केला नाही तर आपण अधिकारवाने लगेच ओरडतो अभ्यास का नाही केला. पण एक भागीदारी म्हणून जर आपण बघितलं तर आपण त्याच्याशी काय कॉन्व्हर्सेशन करू शकतो, बघा अरे आज थोडा थकलेला वाटतोयस तू, काही अडचण आहे का? यामुळे मुलाला वाटतं की माझे आई बाबा मला समजून घेत आहेत.
1: बरोबर.
0: त्यातली दुसरी पायरी बघा काय असली पाहिजे की त्याला निवडीचं पण स्वातंत्र्य पाहिजे. आता अधिकारवाने असलं की आपण काय करत असतो त्याच्यासाठी मला सांगा, छोट्या छोट्या गोष्टीत आपणच सगळे निर्णय घेत असतो. त्याच्यामध्ये मग काय करतो आपण की तू कुठले कपडे घातले पाहिजे, इथपासून तू अभ्यासाची वेळ ठरवण्यापर्यंत त्यांना संधी देत नाही आपण.
1: बरोबर.
0: जर आपण त्यांच्यासाठी सगळे निर्णय घेतले तर ते स्वतःचे निर्णय घ्यायला कधी शिकणार नाहीत. हा, याच्या भागीदारी म्हणून आपण काय करू शकतो, काय विचारू शकतो त्याच्यासाठी आपण, तुला होमवर्क आधी करायला आवडेल की खेळून आल्यावर, हा छोटासा बदल त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवतो.
1: बरोबर.
0: तिसरी पायरी म्हणजे काय बघा याच्यामध्ये, त्यांच्या चुकांना तुम्ही संधी मानलं पाहिजे. चूक झाली की आपण काय करतो, पहिली शिक्षा करतो त्यांना. हे जर आपण भागीदारीत जर बघितलं तर आपण काय म्हणू शकतो बघा याच्यामध्ये, की आपण सोबत मिळून मार्ग काढूया. समजा मुलाकडून काहीतरी नुकसान झालं, त्याला ओरडण्यापेक्षा आता हे कसं निस्तारायचं किंवा पुढच्या वेळी आपण काय काळजी घेऊ शकतो यावर चर्चा करा.
1: बरोबर.
0: यामुळे मुलांना जबाबदारीची जाणीव होते, भीती वाटत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे मला एक थोडक्यात असं सांगायचं आहे की एक भागीदारी म्हणून काय आपण केलं पाहिजे, की मुलाला भागीदार म्हणून वागवणे म्हणजे त्याला पूर्ण मोकळीक देणे नव्हे, त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देत प्रेमाने आणि विश्वासाने सोबत नेणं होय.
1: बरोबर.
0: यामुळे मुलाला स्वतःची किंमत वाटते आणि तो अधिक जबाबदार बनतो.
1: बरोबर. आणि आता तुम्ही जसं म्हणालात तसं, तुम्ही जेव्हा त्यांना त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेता, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचं मत विचारात घेताना, तेव्हा तुम्ही म्हणालात तसं ती ते त्या निर्णय प्रक्रियेचा भाग होत राहतात. ओनरशिप नावाची जी गोष्ट आपण कधी कधी म्हणतो की या नवीन पिढीत नाहीये, ती रुजवावी लागेल ना. आणि पालक म्हणून ती कदाचित आपली जबाबदारी की ती ओनरशिप त्यांनी लहानपणापासून या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल जेव्हा पालक त्याच्याबरोबर बसतील आणि बोलायला लागतील आणि त्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये दोघे जण मिळून निर्णय घेतील, तेव्हा ती ओनरशिप जी आपण म्हणतो जी मुलांमध्ये यायला हवी, ती कदाचित डेव्हलप होत राहील. आणि अर्थात यासाठी पालकच सगळ्यात जास्त महत्वाचा रोल करू शकतो.
0: पालकांची ती जबाबदारीच आहे.
1: आपल्याकडे ना कायम जेव्हा मी मुलाला घडवणार आहे अशी भूमिका पालकांची होत जाते, तेव्हा कुठे ना कुठेतरी त्या मुलावरती सतत वॉच ठेवणं ज्याला आपण म्हणू किंवा सतत त्याला क्रॉस चेक करणं असं जे आपण म्हणू तेच चालू राहतं. आणि जेव्हा मुलाला हे कळतं ना की कुणीतरी मला क्रॉस चेक करतंय, तेव्हा अर्थात त्याच्याबद्दल ती थोडी अपमानास्पद किंवा अविश्वासात्मक गोष्ट ठरत जाते. अर्थात कदाचित पालक त्यांच्या जागेवर बरोबर असतील पण मुलासाठीची ही एक खूपच गुंतागुंतीची भावनिक गोष्ट आहे असं मला वाटतं. मग अशा वेळी नेमकं पालकांनी कसं वागावं की ते मुलाला त्याचं क्रॉस चेकिंग

0: पण नाही वाटलं पाहिजे, पण पालक म्हणून त्यांची जी जबाबदारी आहे त्या अर्थाने त्यांनी ते मुलाबरोबरचं ते संवाद पण ठेवला पाहिजे. तुमचं मत काय, ते कसं करता येईल?
1: तुम्हाला असं म्हणायचंय की विश्वासाचं नातं निर्माण करायचं.
0: बरोबर.
1: आता हा प्रश्न खरं तर ना आजच्या काळातील प्रत्येक पालकांच्या मनातला आहे बरं का. जेव्हा आपण क्रॉस चेकिंग करतो तेव्हा आपण अजाणतेपणे मुलाला हा संदेश देत असतो, माझा ना तुझ्यावरती विश्वासच नाहीये.
0: एक्झॅक्टली. आणि मग मुलाला फार वाईट वाटतं त्या गोष्टीचं किंवा दुःख होत राहतं.
1: पण जर आपल्या मुलामध्ये विश्वासाचे नाते निर्माण करायचे असेल की नाही आपल्याला, तर तुम्ही संवाद केला पाहिजे. आणि त्या संवादामध्ये काय पाहिजे, सहजता पाहिजे. जेव्हा मूल बाहेरून येतं की नाही तेव्हा त्याला असे प्रश्न नाही केले पाहिजे, कुठे गेला होतास, कोण कोण होतं, काय केलं.
0: बरोबर.
1: अशा प्रश्नांचा भडीमार करण्यापेक्षा आजचा दिवस कसा होता रे, काही गंमत घडली का आज शाळेमध्ये कॉलेजमध्ये, असे मन मोकळेपणाने तुम्ही काय केले पाहिजे प्रश्न विचारले पाहिजे. नाहीतर जनरली काय होतं माहिती का, की पोलीस आपल्याला कसे प्रश्न विचारतात, उलट तपासणी करण्यासारखे प्रश्न विचारतात असं मुलांना नाही वाटलं पाहिजे. दुसरं आहे म्हणजे काय की मुलांच्या शब्दावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे तू. तिसरं म्हणजे काय की त्यांची जी काय प्रायव्हसी आहे ना त्यांचा पण आदर केला पाहिजे हो आपण.
0: बरोबर.
1: त्याचं कपाट असतं किंवा त्याचा मोबाईल असतो किंवा त्याची डायरी असते, ते चोरून तपासणं हे विश्वासाच्या नात्यासाठी चांगलं नाहीये. त्यांना त्यांचा जो काही वैयक्तिक, हल्ली बघा हा शब्द वापरतात, स्पेस पाहिजे म्हणतात, त्यांना ती वैयक्तिक स्पेस पण दिली पाहिजे आपण.
0: बरोबर.
1: हा जर तुम्हाला काही शंका असेल की नाही, तुम्ही थेट ती प्रेमाने बोलून दाखवा. चोरी पकडण्यापेक्षा काय केलं पाहिजे, तुम्ही त्याच्याशी चर्चा केली पाहिजे.
0: बरोबर.
1: अजून एक आहे म्हणजे त्याचे चुकांकडे पाहण्याचा आपल्याला दृष्टिकोन पण बदलला पाहिजे. केव्हा खोटं बोलतात मुलं किंवा एखादी गोष्ट केव्हा लपवतात, की मला घरी आल्यावरती काहीतरी पालकांना कळाल्यानंतर मला ओरडणा मिळणार आहे असं त्यांना वाटत असतं.
0: बरोबर.
1: आपल्याकडून त्यांच्यासाठी आपण काय बोललं पाहिजे, चूक झाली तरी चालेल पण ती मान्य केली तर आम्ही तुला मदत करू.
0: बरोबर.
1: आणि तेव्हाच काय होतं माहितीये का, शिक्षेची भीती संपते आणि विश्वासाचा पाया रचला जातो.
0: बरोबर.
1: अजून एक आहे म्हणजे त्यांना जबाबदारी पण आपण दिली पाहिजे, कामांची जबाबदारी दिली पाहिजे. म्हणजे त्या मुलांना पण कळते की माझ्याही मताला किंमत आहे.
0: बरोबर.
1: आणि मुलं काय करतात, आपोआपच जबाबदारीने वागायला शिकतात आणि त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी वाढते. आणि मुलांना अजून काय की आपलं असं वागणं पाहिजे की आपण ऍज अ त्याला रोल मॉडेल दिसलं पाहिजे. अजून एक गोष्ट आहे म्हणजे क्वालिटी टाइम घालवला पाहिजे मुलांबरोबर. तिथे मग टीव्ही नसेल, मोबाईल नसेल, फक्त तुम्ही आणि तुमची मुलं. एकत्र खेळणं असेल, जेवण बनवणं असेल, फिरायला जाणं असेल.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळे काय होतात बघा, तुमचे मनाचे बंद घट्ट होतात. जेव्हा नाते घट्ट होतं की नाही तेव्हा क्रॉस चेकिंगची जास्त गरजच उरत.
0: अगदीच.
1: मला अजून याच्यामध्ये थोडस ऍड करायचंय की पालकत्व काय असते माहिती का, ही एक प्रोसेस आहे. हा काय एक क्षण नाहीये. विश्वासाचं नातं आहे ना ते एका रात्रीत किंवा मूल 14 वर्षाचं झाल्यावर अचानक निर्माण होत नाही.
0: बरोबर.
1: ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
0: अगदीच.
1: त्याच्यामुळे काय करणं अपेक्षित आहे की बालपणापासूनच ते किशोरवयीन टप्प्यापर्यंत, करिअरच्या निवडीपासून ते जोडीदार मिळेपर्यंत, प्रत्येक वळणावर तुम्हाला विश्वासाचा हा धागा विणावाच लागतो. तुम्ही प्रत्येक टप्प्यावर त्याच्या सोबत असणं गरजेचं आहे. थोडक्यात मला काय सांगायचं आहे की मुलावर वॉच ठेवण्यापेक्षा त्यांच्या मनात जागा तुम्ही निर्माण केली पाहिजे.
0: बरोबर. बरोबर.
1: माझ्या आई बाबांना माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे आणि ते मला समजून घेतात. हा आत्मविश्वास मुलामध्ये लहानपणापासूनच निर्माण करा.
0: पालक कायम मुलांना ना माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे, मला माहितीये तू चांगलंच करणार आहेस वगैरे वगैरे असे शब्द जेव्हा वापरतात, अशी वाक्य जेव्हा त्यांच्याशी बोलतात ना, तेव्हा ते सर्व शाब्दिक आहे. ओके. आणि खूपदा ना तुमचं शाब्दिक बोलणं आणि तुमची कृती यांच्यात जेव्हा मेळ दिसत नाही ना, तेव्हा सुद्धा खूपदा मुलं नाराज होतात. म्हणजे पालक एकीकडे विश्वासाचं नातं गुंफण्याबद्दल बोलतात पण त्यांची कृती मात्र ते काही दाखवत नाही. आणि मग ती तफावत ही खरं तर मुलांसाठी आणखीन एक मोठा अडसर आहे असं मला कायम वाटतं. तर मग त्याविषयी तुम्ही काय सांगाल की मग मुलांबरोबरचं ते प्रामाणिक नातं पालकांनी खरं कसं तयार करायला हवं किंवा ते त्यांच्या वागणुकीतून कसं दिसायला हवं?
1: खूपच मार्मिक प्रश्न आहे बरं का. आपण मुलांशी ना तासन तास बोललो तरी त्याचा जेवढा परिणाम होत नाही ना तेवढा परिणाम तुम्हाला सांगतो 10 मिनिटं आपण कसं वागतो ना यावर होतो.
0: बरोबर.
1: मुलं ना ही पालकांसाठी ना आरसा असतात असं म्हणतात बघा. आता त्याच्यामधले काही पैलू आहेत बघा महत्वाचे, ते आपण चर्चा करू त्याच्याबद्दल. एक तर पहिला आहे म्हणजे काय बघा, एक आपण असं बोलतानी बोलतो बघा, कथनी आणि करणी यातील पारदर्शकता बघा त्याच्यामध्ये. मुलांसाठी

0: पालक हे पहिलं रोल मॉडेल असतात. जर आपण मुलांना सांगत असू की मोबाईलचा वापर कमी करा, जेवताना टीव्ही बघू नकोस, आपल्या मात्र हातात काय असतं मला सांगा, सारखा फोन वगैरे असतो. आपल्या शब्दांना काहीच किंमत राहत नाही हो. प्रामाणिकपणाची पहिली पायरी म्हणजे काय, जे नियम आपण मुलांसाठी लावतो ना
1: ते आपल्यासाठी पण
0: ते आपण स्वतः पहिले पाळलेच पाहिजे. मग ते मोबाईल वापरायचा असू द्या किंवा इतरांना आदराने बोलायचं असू द्या.
1: बरोबर बरोबर.
0: दुसरं म्हणजे काय, स्वतःच्या चुका आपण मान्य करण्याची तयारी ठेवली पाहिजे की माझं हे खरंच चुकलंय.
1: बरोबर.
0: तिसरं म्हणजे काय असतं बघा, की नैतिक मूल्य आणि काही कठीण प्रसंग असतात बघा. म्हणजे काय, संकटकाळी किंवा कठीण प्रसंगात आपण नैतिक मूल्यांची तडजोड करतो का? आपण जर ती नाही केली तर मुलंही करणार नाहीत.
1: बरोबर. आणि हे मुलं बघत शिकणार आहेत.
0: अगदी बरोबर आहे ते. आपण नाहीतर काय करतो की मुलांसमोर खोटं बोलतो आणि मुलांना काय सांगतो, खोटं बोलायचं नाही. थोडक्यात मला काय सांगायचं आहे, मुलांना उपदेशाचे डोस देण्यापेक्षा स्वतः जगून दाखवणं जास्त परिणामकारक असतं. तुमचा प्रामाणिकपणा हा तुमच्या शब्दात नाही तर तुमच्या दैनंदिन कृतीत दिसला पाहिजे.
1: अगदीच बरोबर. अनिल सर, जेव्हा कधी आपण पालकत्व असं म्हणतो तेव्हा खूपदा ते पालकत्व ना मुलाचं ते शिक्षण, करिअर किंवा अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण अनेक इतर गोष्टी आहेत ज्याकडे खरं आपण लक्ष द्यायला हवं. आणि आपण कायमच पालक म्हणून चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देतो आणि त्याविषयी बोलत राहतो, पण मुलांच्या जडणघडणीमध्ये इतर कौशल्यांच्या बाबतीत, अपयशाच्या बाबतीत सुद्धा पालकांचा तितकाच सहभाग आहे आणि हे वारंवार पालकांकडून मुलांकडे गेलं पाहिजे. त्याविषयी काय सांगाल?
0: आता आपण तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे फक्त वळू आपण. त्याच्यामध्ये या विषयाकडे पाहण्याचा ना काही महत्वाचे दृष्टिकोन आहेत. आपण असं समजलं पाहिजे की अपयश ही केवळ हार नसून ती प्रगतीची पहिली पायरी आहे.
1: बरोबर.
0: जेव्हा मूल एखादी गोष्ट करताना अपयशी होतं तेव्हाच त्याला संयम आणि पुन्हा उभा राहण्याची चिकाटी शिकता येते. ज्या मुलाने कधीच अपयश पाहिले नाही त्याला आयुष्यातले मोठे धक्के पचवणं सुद्धा कठीण जातं बरं का.
1: खरंय.
0: दुसरं म्हणजे काय, गुन्हा नव्हे तर धडा. म्हणजे काय की मुलांच्या चुकांकडे अपराध म्हणून पाहणं पालकांनी थांबवलं पाहिजे. पहिलं चूक झाली की शिक्षा करण्यापेक्षा त्या चुकीकडे मिळालेला धडा या भूमिकेतून पाहिलं पाहिजे आपण. जेव्हा मूल हारतं किंवा चुकतं तेव्हा त्याला तू असं का केलंस असं विचारून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यापेक्षा पुढच्या वेळी तू हे वेगळं कसं करू शकतोस असा आपण त्याला प्रश्न विचारला पाहिजे.
1: बरोबर.
0: तरच त्याचं काय होणार आहे बघा, अनालिटिकल थिंकिंग तो वाढणार आहे याच्यामध्ये. तो वेगवेगळ्या प्रकारे काय करू शकतो, विचार करू शकतो.
1: बरोबर.
0: तिसरं म्हणजे पालकांचा पण मोकळेपणा पाहिजे हो. पालकांनी स्वतःचे अपयश मुलांसमोर मान्य सुद्धा करायला पाहिजे. अरे मी पण फेल झालो होतो, मग मी असं केलं. आपल्या काही आजूबाजूची पण मित्रांची उदाहरणं असतात, ती मुलांना दिली पाहिजे.
1: बरोबर.
0: की अरे काही नाही, अपयश म्हणजे आपल्याकडे काय होतं की मोठा बागलबोवा केलेला असतो त्याचा.
1: खरंय.
0: आणि दुसरं काय असतं बघा, की प्रयत्नावर प्रेम केलं पाहिजे. यश काय मिळेल हे आपल्याला माहित नाहीये.
1: बरोबर बरोबर.
0: त्याच्यामुळे काय होतं मुलांमध्ये माहिती का, की तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे हे निकालावर किंवा यशावर अवलंबून नाही असं मुलांना खात्री पटायला लागते.
1: बरोबर.
0: त्यांना अजून एक काय खात्री पटते, की माझे आई वडील माझ्या प्रयत्नाचं कौतुक करतायत. तेव्हा त्यांच्यात ना कठीण जे प्रसंग असतात ना त्याला तोंड देण्याची ना मानसिक शक्ती सुद्धा निर्माण होते. ज्या मुलांची ना भावनिक बुद्धिमत्ता, त्याला हल्ली EQ असं म्हणतो बघा आपण, उच्च असते, त्याला यश आणि अपयश या दोन्ही गोष्टीचा समतोल राखता येतो.
1: बरोबर.
0: तुम्ही आणि दुसरं अजून एक विचारलेलं होतं की मुलांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी पालकांनी अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे.
1: बरोबर.
0: हा ना आजच्या काळातील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कारण काय होतं बघा, की मुलांच्या प्रगतीचं मोजमाप आहे ना आपल्याकडे फक्त मार्कशीटवरूनच करतात. पण खऱ्या आयुष्यात ना मार्कशीट पेक्षा त्याचं लाईफ स्किल खूप महत्वाचं असतं.
1: खरंय.
0: मग आता त्याच्यामध्ये पहिली कुठली येते बघा, याच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता असते बघा. केवळ बुद्ध्यांक चांगला असून चालत नाही, तर त्या मुलाची ना भावनिक बुद्धिमत्ता विकसित होणं खूप गरजेचं असतं. भावना दाबण्यापेक्षा त्या व्यक्त करायला आणि त्याचं व्यवस्थापन करायला शिकवणं खूप महत्वाचं आहे. आणि ही ना त्याच्या व्यक्तिमत्व विकासाची पहिली पायरी आहे बरं का. दुसरं एक अजून आहे, म्हणजे त्यांच्या निर्णयाला तुम्ही स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये छोटे बदल पण केले पाहिजे. त्या मुलाला वाटलं पाहिजे हो माझं स्वतंत्र अस्तित्व आहे, मला पण स्वतः निर्णय घेता आले पाहिजेत. आणि आपण तशी पालकांनी त्यांना संधी पण दिली पाहिजे.
1: बरोबर.
0: जेव्हा आपण त्यांचे छोटे मोठे निर्णय त्यांना स्वतःला घेऊन देतो तेव्हा त्यांच्यात कमालीचा आत्मविश्वास निर्माण होतो. त्यांना स्वतःच्या चुकांमधून शिकू द्या, कारण त्यातूनच त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची त्यांना जाणीव होते.
1: बरोबर.
0: आणि तिसरं म्हणजे काय, सहानुभूती आणि त्यांच्याकडे ना संवाद कौशल्य पाहिजे, म्हणजे त्याला आपण एम्पथी

0: सेल्फ आणि कम्युनिकेशन असं म्हणतो. मुलाला ना केवळ स्पर्धेत टिकायचं फक्त शिकू नका बरं का, तर दुसऱ्याच्या दुःखात सुद्धा सहभागी व्हायला त्यांना आलं पाहिजे, सहानुभूती दाखवायला शिकली पाहिजे त्यांनी. आजच्या जगात ना संवाद कौशल्य हे खूप महत्वाचं आहे बरं का,
1: बरोबर,
0: आणि हे सर्वात मोठं शस्त्र पण आहे. आपल्या मनातले जे काही विचार आहेत ना ते स्पष्टपणे आणि संयमाने मांडता आले पाहिजे. हे ज्याला जमलं ना तो आयुष्यात कुठेही मागे पडत नाही. माझा एक व्यावहारिक सल्ला असा असेल की मुलाला घरातील लहान मोठ्या जबाबदाऱ्यांमध्ये सामील करून घ्या, मग त्या भाज्या आणणं असेल किंवा घर आवरण्याचं काम असेल, यातून त्यांना ना टीमवर्क आणि जबाबदारी या दोन गोष्टी पुस्तकी ज्ञानाशिवाय समजतात.
1: बरोबर.
0: थोडक्यात म्हणजे काय बघा, जेव्हा पालकांचा कल केवळ मार्कावर नसून मुलांच्या सहानुभूती आणि संवादावर असतो, तेव्हाच एक खंबीर, प्रगल्भ आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व आकाराला येतं.
1: बरोबर.
0: आपण त्यांना फक्त यशस्वी नाही तर सक्षम माणूस म्हणून घडवायला हवं.
1: अगदीच. मुलांबरोबरचं जे नातं आहे ते भीतीवर नाही तर ते आदर आणि प्रेमावर आधारित असायला हवं, आणि त्यासाठी तो संवाद कायम असायला हवा आणि तो कायम सतत सुरू ठेवायला हवा आणि तो ठेवावा यासाठी. म्हणून पालकांना या निमित्ताने काय संदेश द्याल?
0: तुम्ही मुलांचे पालक होण्याआधी त्यांचे उत्तम श्रोते बना. बी अ गुड लिस्नर. या सल्ल्याचं मर्म समजून घेण्यासाठी एक तीन छोटे मुद्दे आपण लक्षात घेऊ. पहिला म्हणजे काय, ऐकून घेण्याची ताकद पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे गॅजेट फ्री 15 मिनिटं मुलांसाठी तुम्ही दिली पाहिजे. आणि तिसरी म्हणजे भीती विरुद्ध प्रेम. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भीतीपोटी मुले फक्त आज्ञा पाळतात पण प्रेमापोटी मुले तुमच्या मूल्यांचा स्वीकार करतात. तुमचा मुलावर असलेला विश्वास आणि त्यांच्याबद्दल वाटणारा आदर हाच त्यांच्या आयुष्याचा खरा पाया ठरेल.
1: बरोबर.
0: मुलांना उत्तम बनवण्याच्या नादात त्यांना आपलं बनवायला विसरू नका, मी एवढंच म्हणेल. आणि धन्यवाद.
1: बरोबर. तुम्ही आकाशवाणी पुणे केंद्रात आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्या, त्या सर्वांसाठी मनापासून धन्यवाद.
0: संपूर्ण आकाशवाणी टीमचे मी धन्यवाद मानतो.
1: युवक मित्रांनो, आपल्या युवावाणीच्या कार्यक्रमातून मी वैशाली जाधव आपल्या सर्वांचा निरोप घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
2: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात किशोरवयातील बदल आणि पालकत्व याविषयी प्राध्यापक अनिल आटोळे यांच्याशी वैशाली जाधव यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

युवक मित्रांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6 वाजता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

21 मे 2026 रोजीचा धाराशिव जिल्ह्याचा हवामान अंदाज संकलन आणि निवेदन आहे. दौलत निपाणीकर यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. रात्री 8:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये हरिदास वायकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली वासुदेव गीतं आपण ऐकू शकाल.

रात्री 9 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 10 वाजता श्रोत्यांच्या पत्रफरमाईश्वर आधारित कार्यक्रम हिंदी पत्रगीत आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, ही होती आमच्या आज उर्वरित कार्यक्रमाची रूपरेषा. आमची उद्याची प्रसारण सभा सुरू होईल सकाळी 5:50. 6:05 मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल 6:35. 6:40 शेतकरी बांधवांसाठी सूचनापत्रावर आधारित कार्यक्रम कृषीवाणी प्रसारित केला जाईल. 6:45 आरोग्यमय धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. चित्रपट संगीत या कार्यक्रमाची वेळ आहे 6:55. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 आणि 8:40 बावदारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान 8:15 लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपल्याला घेता येईल. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू उद्या सकाळी 9 वाजता. मिश्र संगीत हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल उद्या सकाळी 10 वाजता. 10:30 आपण ऐकू शकाल कार्यक्रम गीतांजली. यामध्ये विविध मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. उद्या 11 वाजता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग देसकर प्रसारित केला जाईल. गीतबार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करू उद्या सकाळी 11:30. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल तो आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. उद्या सायंकाळी 5 वाजता गीतगुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करू. युवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल उद्या सायंकाळी 5:30. आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकू शकाल उद्या सायंकाळी 6:05. 6:10 मिश्र संगीत हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. स्वयंसिद्धा या महिलांसाठीच्या कार्यक्रमाची वेळ आहे उद्या सायंकाळी 6:30. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमच्या केंद्रावरून कार्यक्रम किसानवाणी प्रसारित केला जाईल. उद्या रात्री 8:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये भीम झंकार गायन पार्टी आर्णी यांनी गायलेली भीमगीतं प्रसारित केली जातील. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित करू उद्या रात्री 9 वाजता. श्रोतेहो, उद्या रात्री 10 वाजता श्रोत्यांच्या पत्रफरमाईश्वर आधारित कार्यक्रम हिंदी पत्रगीत आपण ऐकू शकाल. ही होती आमच्या आज उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमाची रूपरेषा. श्रोतेहो, आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.

एफ एम वाहिनी 101.3 दशांश मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सायंकाळचे 6:10 झाले आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.

0: पंडित विश्वमोहन भट्ट यांचं वीणावादन आपण ऐकलं, राग होता बागेश्री. श्रोतो, याबरोबर आज प्रसारित झालेला नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोतो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. FM वाहिनी 101.3 MHz हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सायंकाळचे 6:30 झाले आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्रमैत्रिणीसाठीचा कार्यक्रम घे बरारी. तत्पूर्वी
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार, आता नवीन झुमके नाही, आधी बचत, आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
2: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की देऊ इंजेक्शन?
3: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
4: शेततळे शेततळे शेततळे, उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध. सुलाखा डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर बारशी. फोन 82 37 83 19.
5: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
0: श्रोतो, कार्यक्रमामध्ये आज ऐकूया वारकरी संप्रदायाची आवड जोपासणाऱ्या युवा कीर्तनकार राजश्री ढवळे यांची रागिणी घाटके यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत किशोर पवार.

नमस्कार, मधुरस्वरांनी झुजवणाऱ्या आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत आणि या सांजकालीन प्रसारण सभेतील घे भरारी या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपली युवा मैत्रीण रागिनी घाटगे आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, शुभ संध्या. दोस्तांनो, घे भरारी कार्यक्रमात आपल्या भेटीला अनेक युवा मित्रमैत्रिणी

0: येतात. दोस्तांनो, त्यांचे छंद अनेक प्रकारचे असतात. मग छंद कधी शिक्षणाचा असेल किंवा एखाद्याला सांप्रदायिकतेचा छंद असू शकतो. दोस्तांनो, सांप्रदायिकता हे आपल्या महाराष्ट्राचं पारंपरिक ठेवा आहे आणि तो आपण जपला पाहिजे असं सातत्यानं आपल्याला सांगितलंही जातं. दोस्तांनो, सांप्रदायिकता काय असते? भागवत शिकणं ही सुद्धा एक कला आहे आणि भागवत शिकणारीच अशी एक युवा मैत्रीण आज आपल्या भेटीला आली आहे. जाणून घेऊयात तिच्याविषयी. आपली युवा मैत्रीण आहे राजश्री ढवळे. राजश्री, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत.
1: नमस्कार.
0: राजश्री, तुझ्या घरामध्ये कोण कोण असतं?
1: माझ्या घरामध्ये मी, आई, बाबा, ताई, दादा आणि आजी, आमचं 6 जणांचं कुटुंब आहे.
0: आणि तुझे वडील काय करतात?
1: वडील माझी भाजी विकतात.
0: आई काय करते?
1: आईचं घरामध्ये कपड्याचं दुकान आहे, साड्या वगैरे विकते आई.
0: आणि सध्या तुझं शिक्षण काय चालू आहे?
1: माझं शालेय शिक्षण मी सध्या 11वी पास केली, आता मी 12वीमध्ये शिकत आहे.
0: तू 12वीमध्ये शिकते आहेस आणि सोबत अजून तुला कशाची आवड किंवा छंद आहे?
1: मला सांप्रदायिक दृष्टी पाहिलं तर मला कीर्तनाची, संगीताची, गायनाची, नंतर श्रीमद भागवताची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकायला वगैरे असा छंद आहे, माझी आवड आहे.
0: अरे वा. तू आता आपल्या सर्व युवा दोस्तांना सांगितलंस की तुला सांप्रदायिकतेची आवड आहे. मग ही आवड तुला कशी लागली? का घरात सांप्रदायिकतेचं वातावरण आहे?
1: नाही, घरामध्ये कोणीही नाही. आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये पहिली मीच आहे सांप्रदायिक म्हणजे. आणि मी ज्यावेळेस लहान होते, 3रीला होते, त्यावेळेस मी पंढरपूरच्या वारीला गेले होते. आणि तिथं वारीला गेल्यानंतर मला तो छंद लागला. आणि छंद लागताना आईला म्हणलं, आई मला काहीतरी वेगळं करायचं आहे. आई म्हणली, ठीक आहे, तुला काय करायचं? मी म्हणलं, मला सांप्रदायिक दृष्ट्या पाहिलं तर मला कीर्तनाची आवड आहे, मला कीर्तन करायला शिकायचं आहे. आई म्हणली, ठीक आहे. नंतर त्यानंतर आम्ही एक दोन वर्ष इकडं तिकडं, याच्याकडे जा शिकायला, त्याच्याकडे जा, असं कुणाकडून कसं कच्च पक्क झालं आमची तिथे तयारी झाली. आणि नंतर कळालं की बाबा, इथं राहून आपला उपयोग नाही, कारण इथं कच्च पक्क गाडगं आपल्याला नको आहे, आपल्याला पक्क शिकायचं आहे. आणि तिथून नंतर मग आम्ही डायरेक्ट आळंदीला गेलो. आळंदीला गेल्यानंतर मग तिथं माझे गुरु रामराजे महाराज भोसले यांच्या सान्निध्यात राहिले मी. आळंदीला मी 4 वर्षे राहिले. त्यानंतर कोरोनाच्या पिरियडमध्ये आमची संस्था कुंभारगावला करमाळ्यामध्ये तिथं शिफ्ट झाली आणि तिथं 3 वर्ष काढले. म्हणजे मी 9वीपर्यंत तिथं संस्थेमध्ये राहिले. आणि त्यानंतर मग मी 5वीला असतानाच ठरवलं होतं की बाबा, मला वृंदावनला जायचं आहे आणि श्रीमद भागवत कथा शिकायची आहे काहीही झालं तरी. नंतर मग ठीक आहे म्हणले घरचे, जा म्हणले, तुला काय शिकायचं ते शिक. आणि नंतर मग वृंदावनला गेले मी.
0: अच्छा, वृंदावनला जाण्यासाठी जे काही मार्ग होता किंवा तिथपर्यंत जायचं कसं, प्रोसेस वगैरे याबद्दलची माहिती तुला कोणी दिली?
1: तिथं जायची मी, आम्ही खूप शोधात होतो की कोणीतरी गेलेलं असावं तिथं आणि कोणीतरी शिकून आपल्या महाराष्ट्रात आलेलं असावं. कारण मराठवाड्यातली माझ्या अकॉर्डिंग तर एकच मुलगी आहे की शुभांगी दिदी जाधव. मग मला कळालं की ह्या दिदी वृंदावनला जाऊन आल्यात. आम्ही उजनीला जाऊन त्यांची भेट घेतली आणि तिथून आम्हाला त्यांनी मग वृंदावनला जाण्याचा मार्ग दाखवला. तथा ते सोबत पण आले आमच्या, 15 दिवस ते आमच्यासोबत राहिले. आम्हाला त्यांनी क्लास दाखवला आणि त्यांनी माझी आयुष्याची सुरुवात तिथून करून दिली.
0: अरे वा. आणि तू आता सांगितलंस की तू वृंदावनला जाऊन तुला क्लासची वगैरे माहिती मिळाली. मग तिथे तू कोणते क्लास करतेस वृंदावनमध्ये?
1: वृंदावनमध्ये प्रायव्हेट क्लास पण आहेत आणि विद्यालय पण आहेत. आपल्या इथं जसे 1वी ते 10वी वगैरे विद्यालय असतात फ्रीमध्ये, तशी विद्यालय आहेत. मी 2-3 विद्यालय अटेंड करत होते आणि त्यानंतर प्रायव्हेट क्लास करत होते.
0: अच्छा, मग या विद्यालयामध्ये तुम्हाला नेमकं काय शिकवलं जातं?
1: विद्यालयामध्ये मूळ भागवत प्रत्येक श्लोक शिकवला जातो आणि प्रायव्हेट क्लासमध्ये त्या श्लोकांचा अर्थसहित त्याची आपल्याला कथा शिकवली जाते.
0: अच्छा, मग तू आपल्या युवा मित्रांना एखादा श्लोक ऐकवशील का?
1: हो. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः.
0: याचा अर्थ काय सांगशील?
1: सत, चित आणि आनंद हे 3 भगवंताचे रूप आहेत. सत म्हणजे सातत्य, जे कधीही बदलणार नाहीये. सत्य हे असं आहे की तुम्ही कितीही खोटे जरी समोर आणले तरी सत्य हे बदलणार नाहीये. चित आणि आनंद. चित म्हणजे काय? की ज्या चेतना शक्तीच्या बळावरती आपण चालतो, ज्या चेतना शक्तीच्या बळावर आपलं शरीर चालतं, म्हणजे खाणं पिणं उठणं या सगळ्या क्रिया आपण करतो, ती चेतना शक्ती आपल्याला कुठून मिळते? भगवंतापासून मिळते. आणि तिसरी गोष्ट आनंदरूप. आनंद म्हणजे जो आनंद संप्रदायामध्ये आहे तो आनंद कुठेही तुम्हाला पाहायला भेटणार नाही. सांसारिक दृष्ट्या पाहिलं तर आनंद हा तात्पुरता असतो. पहा, आपण वाढदिवस वगैरे साजरा करतो, तो वाढदिवसाचा आनंद किती असतो? तात्पुरता असतो, क्षणिक आनंद असतो. आणि त्या दिवसापुरता तो आनंद, दुसऱ्या दिवशी तो आनंद नाहीसा होतो. परंतु सांप्रदायिक आनंद असा आहे, आपण 1 वर्ष वारीला गेलो तर आपण वर्षानुवर्ष सांगत राहतो की बाबा, आम्ही भगवंताला पाहिलं.

0: अमिती वारी केली तो आनंद रूप म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि त्याच्या सानिध्यात राहणं आपलं कर्तव्य आहे, असा या श्लोकाचा थोडक्यात अर्थ झाला.
1: अरे वा, मग तुला असे किती श्लोक पाठ आहेत?
0: असे मला भरपूर 100-200 आसपास असतील, तसेच गीतेतले अध्याय वगैरे.
1: अच्छा, गीतेतले किती अध्याय तुझे झालेले आहेत?
0: झालेत, पूर्ण सगळे झालेत, पण पाठांतरात माझे 2-3 अध्याय पाठ आहेत.
1: अच्छा, मग एखादा अध्याय पूर्ण पाठ करायचा असेल किंवा त्याचा अर्थ वगैरे समजून घ्यायचा असेल तर आपल्याला किती दिवस लागतात?
0: आता श्लोकावरती डिपेंड आहे, जर श्लोक 20 असतील तर 20 दिवसात ते होऊ शकतात. आणि श्लोक हे पाठ करायचे नसतात, श्लोकाचा अर्थ कळाला की तो श्लोक मनाने कळतो आणि मनाने तो आपल्या मुखामध्ये येतो आणि पाठ पण होतो.
1: म्हणजे एकंदरीत एक अध्याय जर 20 श्लोकाचा असेल तर 20 दिवस लागतात.
0: 20 ते, आणि नवीन जर कोणी असेल तर 25 दिवसामध्ये होऊन जातं.
1: अच्छा,
0: थोडक्यात आपण एक महिना पकडू.
1: तू वृंदावनमध्ये याच्यामध्ये तुम्हाला कथा शिकवल्या जातात,
0: हो,
1: या कथेमध्ये काय असतं किंवा काय सांगशील आपल्या युवा दोस्तांना?
0: या कथेमध्ये प्रथमतः श्रीमद भागवत कथा, हे भागवत हे असं की त्याला आपण ग्रंथही म्हणू शकत नाही, कारण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की भागवत हे कुठला ग्रंथ नाहीये. कारण आपण सहज म्हणून जातो की चला पोथी ऐकायला, कुठली पोथी नाहीये. भागवत हे स्वतः भगवान श्रीकृष्णांचं दुसरं रूप म्हणजे श्रीमद भागवत आहे. आणि त्या भागवतामध्ये कृष्णाच्या जन्मा अगोदरपासून शेवटच्या क्षणापर्यंत संपूर्ण त्यांची लीला, त्यांच्या कथा ह्या भागवतामध्ये सांगितल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला ते भागवत कसं लोकांपर्यंत पोहोचता येईल या एवढाच माझा प्रयत्न आहे, त्या अर्थी मी भागवत शिकण्यास तिकडे गेलेली.
1: अच्छा, आणि तू हे भागवत जे शिकते आहेस याच्यामध्ये तुम्हाला ते म्हणजे क्लासेसमध्ये वगैरे पूर्ण त्याची माहिती, श्लोक आणि सगळंच काही शिकवतात?
0: हो.
1: तर याचा काही डिप्लोमा वगैरे असतो?
0: नाही, तसं काही नाही.
1: अच्छा, मग हा किती कालावधीचा आहे? तुला आता वृंदावनला किती काळ राहायचं आहे?
0: मला आणखी 1 वर्ष राहण्याची इच्छा आहे, पण आणखी मी 6 महिने राहू शकते तिथं. आणि त्याचा कालावधी जेवढं शिकल तेवढं कमीच आहे, कारण मी जिथं शिकत होते तिथं कमीत कमी 30 वर्षापासूनची मुलं तिथं शिकतायत, 30 वर्ष झालं शिकतायत, तरी त्यांचं शिक्षण आणखी अपूर्णच आहे. कारण विद्या ही अशी आहे की ती घेतली तरी ते संपणारी विद्या नाहीये.
1: अगदी खरे.
0: हो,
1: आणि तू अजून म्हणतेस की तुला 6 महिने तिथं राहायचं आहे.
0: हो.
1: सोबत तुला या सांप्रदायिकतेमध्येच करिअर करायचं आहे की तुझं करिअर पॉईंट दुसरं काही आहे?
0: हो, दुसरं पण करिअर पॉईंट आहे, कारण यांनी स्पोर्ट भरत नाही ना, आपल्याला थोडं वेगळं पण काहीतरी करायला लागेल.
1: अच्छा, मग तुझं सध्या असं शैक्षणिक काय चालू आहे?
0: शैक्षणिक मी आता 11वी झाली माझी, आता 12वीला आहे, वॅकेशन वगैरे झाले आता.
1: कोणत्या शाखेतून 12वी उत्तीर्ण होतीस?
0: सायन्स.
1: सायन्स, मग सायन्सचा अभ्यास प्लस सांप्रदायिकता याचा मेळ कसा साधतेस?
0: माझा दिनक्रम कसा आहे की 4:00 उठणं, तिथून पुढं 4 ते 8 वाजेपर्यंत आपल्या स्टेडियमवरती एक्सरसाइज करणं, आणि तिथून नंतर 8 ते 10 वाजेपर्यंत आपलं घरातलं काम वगैरे करणं, 10 ते 4 वाजेपर्यंत शालेय अभ्यास करणं, आणि मध्ये नंतर 1 ते 2 तास फ्री, आणि नंतर 8 ते रात्री 2-3 वाजेपर्यंत मग सांप्रदायिक अभ्यास करणं, झोप 3 ते 4 तासाची.
1: मग तू 3 ते 4 तासाच्या झोपेमध्ये तुझं सगळं शेड्यूल सफिशियंट राहतं का?
0: हो.
1: कारण मानवी शरीराला कमीत कमी 7 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे. मग हे कसं मॅनेज करते?
0: कारण हे वय असं आहे की 18 ते 25 म्हणता येईल आपल्याला, 18 ते 25 वयामध्ये जर आपण झोप त्याग केली तर पुढचे काही 50-60 वर्षे जी आहेत ते आपल्याला आनंदीत घालवता येतील, आणि याच वयात जर आपण झोप घेतली तर पुढचे आपल्याला जे काही जगायचे ते आपण जगू नाही शकणार त्या आनंदामध्ये. सो मला असं वाटतं की जे कष्ट करायचं, जे शिक्षण घ्यायचं वय आहे ना, त्या गोष्टीमध्ये जास्त झोपीला मी महत्व देत नाही.
1: मग तू सांप्रदायिकतेचा पण अभ्यास करतेस प्लस 12वी चालू आहे.
0: हो.
1: 12वीला आपल्याकडे टर्निंग पॉईंट म्हणून पाहिलं जातं. मग घरातून कधी असं होत नाही का, तुझं 12वीचं वर्ष आहे, सांप्रदायिकतेला थोडा ब्रेक दे, पुन्हा कर आणि 12वीचा अभ्यास आत्ता कर, असं कधी होतं का?
0: नाही, कधीच नाही. पहिली गोष्ट, मला आई वडील कधीच कुठल्या गोष्टीला फोर्स करत नाहीत की तू हे कर, तू तेच कर, असं कधीच झालेलं नाही. सो मला असं वाटत नाही, आणि कधी म्हणणारही नाहीत की तू ह्याला कमी पडते त्याला कमी पडते, असं काही नाही. कारण शालेय दृष्टी पाहिलं तर घरच्यांच्याही जास्त अपेक्षा आहेत माझ्याकडून, कारण त्यांनाही वाटतं की ती काय केलं तर आपली मुलगी करू शकते कुठलीही गोष्ट, त्यामुळं कोणी अडवणार असं कोणी नाही.
1: आणि राजश्री कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलंस की तुला गायनाची सुद्धा आवड आहे, तर नेमकं काय गायला आवडतं तुला?
0: अभंग.
1: आपल्या युवा दोस्तांना कोणता अभंग आज ऐकवशील?
0: गायन करून का?
1: हो.
0: अभंग नाही, मी कृष्णाचं एक सुंदर गाणं म्हणू शकते. म्हणजे गाणं असं गाणं नाहीये, ते

0: पीतांबर, अगदी गोड आवाज आहे तुझा. म्हणजे हे गायन शिकलेली आहेस की तुला आपसुकच येतं?
1: शिकलेली आहे मी.
0: अच्छा, म्हणजे याचे क्लासेस वगैरे केलेले आहेत?
1: हो, क्लासेस वगैरे म्हणजे 2 परीक्षा झाल्यात माझ्या गायनाच्या.
0: अच्छा, आपल्या युवा दोस्तांना, म्हणजे तू आता सांगितलंस की आपल्या युवा दोस्तांना तुझ्या 2 गायनाच्या परीक्षा झाल्यात, तर तू आपल्या युवा दोस्तांसाठी कोणता एखादा अलंकार सांगू शकशील का?
1: म्हणजे स्वर अलंकार का?
0: हो,
1: स्वर अलंकार तथा म्हणजे असं प्रॅक्टिस करण्यासाठी, गायन काही समजण्यासाठी आपण वापरतो स्वर अलंकार, त्याचा उपयोग करतो. तर मेन स्वर आहेत सारे गम प ध नि सा आणि सानी धप मगरे सा, हे मेन स्वर झाले. आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी 30-40 असे स्वर अलंकार दिले जातात प्रथमतः शिकण्यासाठी.
0: मग त्यातला कुठला सांगशील आपल्या युवा दोस्तांना?
1: जसं पाहिलं तर सा रे ग रे ग म ग म प म प ध प ध नि ध नि सा नि ध नि ध प ध प म प म ग म ग रे ग रे सा.
0: अरे वा, मग तुझे हे 30-40 अलंकार पाठ आहेत.
1: हो.
0: अरे वा, तुझा हा जो गायनाचा बेस आहे, या गायनाचा बेस आणि सांप्रदायिकता याची सांगड, किंवा सांप्रदायिकतेमध्ये सुद्धा बरेचसे गीत असतात, भक्तिगीत, तर हे गात असताना तुला याचा काही उपयोग झाला का किंवा कसं वाटलं?
1: प्रथमतः पाहिलं आपण तसं तर कीर्तनाची सुरुवात ही गायनानेच होते.
0: अगदी खरे,
1: बरोबर. कारण पहिले 20 मिनिट हे पंचपदी गायनच असतं, त्याच्यामध्ये कीर्तन सांगत सांगत गीत गायले जातात, अभंगाच्या चाली गायल्या जातात. कारण एखादी गोष्ट आपण लोकांना सांगतोय की त्या अर्थी त्याला प्रमाण देणं गरजेचं आहे. आपण सांगतो की बाबा लोकांना की प्रत्येक क्षणाला भगवंताचं चिंतन करा, पण त्याला प्रमाण काय? क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. मग हे प्रमाण देताना आपल्याला गायनाची सांगत लागतेच तथा, कारण गायनाशिवाय कीर्तन होऊ शकत नाही
0: होणार,
1: आणि कथा पण गायनाशिवाय होऊ शकत नाही.
0: मग तू अशी एखादं कीर्तन किंवा एखादी कथा सादर केलेली आहेस का कधी?
1: हो, कीर्तन माझी 150 ते 200 झालीत कीर्तन आतापर्यंत.
0: मग याच्यामध्ये कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये अशा कीर्तनाच्या काही कॉम्पिटिशन वगैरे होतात?
1: कॉम्पिटिशन आत्ता ह्या वर्षी झी टॉकीजला झाल्या होत्या, मला फोनही आला होता, पण मी UPला असल्यामुळे मला काही ते अटेंड करणं नाही झालं.
0: अच्छा, मग तू असे हे कीर्तन वगैरे करतेस, तर लाईव्ह कीर्तन ज्यावेळेस करतेस त्यावेळेस कसं असतं तो वातावरण? किंवा
1: विषय पाहिलं तर आता शिवचरित्र विशेष कीर्तन असतं, नंतर समाज प्रबोधन म्हणून एक विशेष कीर्तन असतं,

0: आणि पाहिलं तर सांप्रदायिक दृष्ट्या पाहिलं तर फक्त सांप्रदायिक कीर्तन वेगळं, कारण आपण सहसा पाहतो की आजकाल असे खूप काही कीर्तनकार आहेत, मी म्हणजे असं नाही बोलणं चुकीचं आहे, पण ते कीर्तनकार कीर्तन सोडून काही वेगळ्याच भाषा बोलल्या जातात, जसं की समाजाला वरणे असे काही शब्द वापरले जातात. मग कीर्तन असं नाही आहे, कीर्तन कशासाठी दिले, कीर्तन कशासाठी सांगायचे, की लोकांमध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं, लोकांमध्ये लोकांच्या मनामध्ये भगवंताविषयीचे प्रेम निर्माण व्हावे, यासाठी कीर्तन ही संकल्पना मांडली गेलेली. मग त्या कीर्तनाचा आपण पुरेपूर योग्य उपयोग केला पाहिजे असं मला वाटतं.
1: तो युवा दोस्तांना काय संदेश देशील?
0: युवा दोस्तांना मी एवढं सांगेल की आजच्या या भरकटणाऱ्या युगामध्ये, कारण आजचं युग पाहायला गेलं तर मोबाईल याच्या म्हणजे नको गोष्टी यांच्या आहारी गेलेलं आहे आजचं कलियुग. कारण म्हणजे भागवतामध्ये पण सांगितलेलं आहे की चौथं युग आहे हे कलियुग, म्हणजे या युगामध्ये कली इतकं इतकं भयंकर वातावरण होणार आहे. या वातावरणामध्ये आपल्याला जर काहीतरी वेगळं करायचं असेल ना, तर पहिली गोष्ट आपल्याला मोबाईलचा त्याग करावा लागेल, कारण मोबाईल असा आहे आपण सोडवू शकत नाही. पण तो कशा दृष्टीने आपल्याला म्हणजे त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे आपल्या मनावरती, आपल्या हातात आहे की त्याचा योग्य वापर करावा की त्याचा कसा वापर करावा. कारण आजकाल पाहता की आईवडिलांचीही चुकी आहे की लहान असताना मुलं मुलांना मोबाईल हातात देतात आणि यामुळं मुलं बिघडत जातात आणि त्या मुलांना हे दोष देऊन आपल्याला काही उपयोग नाही.
1: म्हणजे सर्वस्वी पालकांनीच ही गोष्ट टाळली पाहिजे.
0: टाळली पाहिजे.
1: अच्छा, आणि सांप्रदायिकतेमध्ये युवकांनी कसं यावं किंवा सहभाग कसा नोंदवावा याबद्दल काय सांगशील?
0: याबद्दल मी एवढं सांगेल की प्रथम तर आपल्या मनामध्ये ती गोष्ट गोडी असली पाहिजे, आणि गोडी असल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. आपण एखाद्याला सांगितलं की जा तू ही गोष्ट कर, कारण तो सहज करू शकत नाही, त्याच्या मनामध्ये गोडीच नसेल तर तो करूनही त्याला काही उपयोग नाही होणार. तर मनामध्ये त्याच्या गोडी असली पाहिजे. आणि सांप्रदायिक करायला कुठलीही काही म्हणजे अपेक्षा नाहीत, कुठली काही सहज होणारा विषय आहे सांप्रदायिक, कारण आपण 10 मिनिट तर देऊ शकतो सांप्रदायिक. सांप्रदायिक कशासाठी आहे की आपल्यावरती चांगले संस्कार हवे यासाठी सांप्रदाय आहे. सांप्रदाय हा विषयच यासाठी की आपल्या मुलांवरती आपल्या स्वतःवरती याचं काहीतरी चांगलं परिवर्तन व्हावं यासाठी सांप्रदायिक संकल्पना आहे. मग त्याची आवड प्रथमतः आपल्या मनामध्ये असली पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस मुलं लहान असतात त्यावेळेस आई वडिलांनी याची काळजी घ्यावी की आपल्या मुलाला कुठल्या फील्डमध्ये पाठवायचं आहे. मग तसं रेग्युलर 1-2 कीर्तन ऐकवणं, नंतर हे शिवचरित व्याख्यान आहेत असे व्याख्यान मुलांच्या कानावरती घालणं, मग त्या दृष्टीने पाहता मग मुलांच्या मनामध्ये ती आवड निर्माण होते आणि ते मुलं नंतर स्वतः ते करायला लागतात गोष्टी.
1: अगदी खरे. राजश्री, तू अजून एखादा अभंग किंवा भागवत कथेतल्या 1-2 ओळी आपल्या युवकांना ऐकवशील का?
0: भागवत कथा पाहिलं तर श्रीकृष्णाच्या लीला सांगितल्या आहेत भागवत कथामध्ये, जसं माखन चोरी लीलामध्ये भगवंतांनी हळूच आई माखन करत असताना हळूच ते माखन चोरीच्या लीला केलेल्या आहेत. नंतर गोपियांना त्रास देणं, राधाला त्रास देणं, आणि प्रथमतः भगवान श्रीकृष्णांनी अवतार यासाठी घेतला होता की लोकांना प्रेम ही संकल्पना कळावी, कारण आजकालचं प्रेम हे प्रेम नाही आहे. प्रेम काय होतं? कारण भगवान श्रीकृष्ण सांगतात की तत् सुखी सुखितम प्रेम इति सह प्रेम, समोरच्याला सुखामध्ये बघणं हे सुद्धा प्रेमच आहे. प्रेम करणं म्हणजे एखाद्याला मिळवणं नाहीये. प्रेम करणं म्हणजे काय तर ती गोष्ट की समोरचा व्यक्ती आनंदात आहे ना, मग आपणही आनंदात, ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवी यासाठी भगवंतांनी अवतार घेतलेला आहे. कारण ज्यावेळेस हे कलियुगाची सुरुवात झाली, हे कलियुग आहे 4,32,000 वर्षांचं हे कलियुग आहे. आत्ताशी या कलियुगामध्ये 5,000 वर्ष संपलेले आहेत, आणखी खूप वर्ष आहेत. मग हे वर्ष ज्यावेळेस एंडिंग येईल या कलियुगाची, त्यावेळेस एंडिंगच्या वेळेस श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे की भगवान कल्की म्हणून जन्माला येतील, कल्कीच्या रूपामध्ये भगवंत जन्म घेतील आणि त्यावेळेस जे दुष्ट लोक आहे त्या लोकांचा संहार करतील असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. श्रीमद भागवतगीते कथा भागवतामध्ये याचं उदाहरणही आलेलं आहे.
1: तुझा एकंदरीत सांप्रदायिकतेचा अभ्यास खूपच आहे असं म्हणायला हरकत नाही, तू अगदी आवडीनं त्याच्यामध्ये उतरलीस आणि तुला त्याच्यामध्ये रस सुद्धा आहे.
0: रस आहे,
1: त्याबद्दल तुझं कौतुक करावं तेवढं कमीच. सोबतच तुला यामध्ये प्रोत्साहन देणारे जे आई वडील आहेत त्यांचंही खरंच कौतुक करावं, कारण आजकालच्या पालकांना करिअर म्हणजे करिअर असतं, डॉक्टर इंजिनियर 1-2 पॉईंट सोडले तर त्या पलीकडे करिअर होतं असं बघितलं जात नाही, त्यामुळे खरंच तुझ्या आई वडिलांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमी. राजश्री, तू तुझा वेळात वेळ काढून आकाशवाणीमध्ये येऊन आपल्या युवा दोस्तांसाठी इतकी छान माहिती दिलीस, अभंग गायलास, त्याबद्दल तुझे सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि आपल्या युवा मित्रांच्या वतीने आभार व्यक्त करते आणि ही मुलाखत इथंच संपली असं सांगते. दोस्तांनो, आजच्या घेबरारी कार्यक्रमात आपण सांप्रदायिकतेविषयी जाणून घेतलात. सोबतच आपली युवा मैत्रीण राजश्री ढवळे हिने आपल्याला सांप्रदायिकता याविषयी सांगितलं, सोबतच तिनं तिच्या गाण्याची आवड आणि तिचं आगळं वेगळं करिअर तिनं साकारताना दिसते आहे आपल्याला.

फ्युचरमध्ये तिचं जे काही तिचं करिअर आहे त्या दृष्टीने तिचं मार्गक्रम व्हावं आणि तिला लवकरात लवकर यश मिळावं अशी भगवंताचरणी प्रार्थना करूया.

वारकरी संप्रदायाची आवड जोपासणाऱ्या युवा कीर्तनकार राजश्री ढवळे यांची रागिणी गाटके पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. या श्रोतो घेबरारी याबरोबर घेबरारी हा युवक मित्रमैत्रिणीसाठीचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.

एफ एम वाहिनी 101.3 MHz वर हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सायंकाळचे 7 वाजत आहेत. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:15 वाजता वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान काही जाहिरात आणि संदेश मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: विनामूल्य भरा।
1: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं। मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in।

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केल्याचं मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तो दौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. आणि जात गणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथे शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत आणि इटलीनं आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी जाहीर केलं. भारत आणि इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केली आहे. दोन्ही देशात

0: सहकार्य वाढीस लागावं यासाठी यावेळी सखोल चर्चा झाल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. इटली डिझाईन आणि काटेकोरपणासाठी ओळखलं जातं तर भारत क्षमता आणि नवोन्मेषासाठी ओळखला जातो, त्यामुळे दोन्ही देशांचं सामर्थ्य एकवटून संपूर्ण मानवजातीसाठी काम करू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
1: हम डिझाईन अँड डेव्हलप इन इंडिया अँड इटली अँड डिलिव्हर फॉर द वर्ल्ड के सिद्धांत पर आगे बढेंगे. फॅशन से लेकर फिनटेक तक, लेदर से लेकर लॉजिस्टिक तक, मोबिलिटी से लेकर मैन्युफैक्चरिंग तक, हर क्षेत्र में हम अपनी ताकतों को जोड़कर पूरी मानवता की भलाई के लिए काम करेंगे.
0: महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज US न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी या परिषदेत बोलत होते. भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात अधिक मजबूत होत आहेत. नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढच्या टप्प्यातलं निर्णायक क्षेत्र ठरू शकतं असंही ते म्हणाले. यावेळी अमेरिकेतल्या न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कोसर्निक उपस्थित होत्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महा इम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले,
2: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे.
0: ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस आजपासून भारत दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी त्यांचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. ख्रिस्तोदौलिदेस या दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतील. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याबाबत दोन्ही देशात चर्चा होईल. मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या ते सहभागी होतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणाऱ्या नवीन विकसित भारत जिरामजी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं. देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यांनी दिली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज 1 दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या

0: आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. नागपूर इथे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं संविधान चौकात निदर्शनं केली तर ठाण्यातल्या 800 औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवून निषेध नोंदवला. सांगली आणि बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून इराण युद्धासारखी अनिश्चित परिस्थिती असूनही यंदा 6.4% विकासदर राखू शकेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ इंगो पिटरले यांनी वर्तवला आहे. जगाची आर्थिक स्थिती आणि प्रगती अहवाल याविषयी ते बातमीदारांशी बोलत होते. क्रिकेट. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर थोड्याच वेळात म्हणजे 7:30 सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती इथे 46.8° सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या 1 दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. 7:50 होत आहेत. ऐकूया प्रणव हरिदास आणि सहकलाकारांच्या आवाजात स्वच्छ भारत अभियान गीत.

स्वच्छ भारत अभियान गीत प्रणव हरिदास आणि सहकलाकारांच्या आवाजात आपण ऐकत होतात. संध्याकाळचे 7:15 वाजतायत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, अभ्यास, नोकरी, व्यवसाय आणि कौशल्य प्राप्ती हे विद्यार्थी दशेतलं ध्येय असतं। विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळावं यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत। विविध अभ्यासक्रमांमध्ये राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेमार्फत देशव्यापी परीक्षा घेतल्या जातात। अशाच प्रकारे वैद्यकीय प्रवेशासाठीच्या आवश्यक असलेल्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली आणि देशभर एकच गदारोळ झाला। या परीक्षा, त्यांची व्याप्ती, त्यांची आवश्यकता आणि या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःहून घेण्याची काळजी याविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत। श्रोते हो, यंदा नीट परीक्षेचा पेपर फुटला आणि त्या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर सरकारने तातडीने कारवाई सुरू केली। एका शहरात पेपर फुटल्याने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे श्रम वाया जातात। केवळ नीटच नव्हे तर जेईई, कॅट अशा अनेक ज्ञानशाखांच्या परीक्षांना न्यायालयात आव्हान दिलं जातं। न्यायालयाचे निकाल येईपर्यंत विद्यार्थ्यांच्या करिअरला खीळ बसते। यामुळे अशा परीक्षेला
1: पहिली गोष्ट म्हणजे चाळणी परीक्षा घेण्याची फार मोठी गरज आहे नीट करता। 23 लाखाचा आकडा, खरे परीक्षार्थी जेमतेम 3 लाखावर येतील। ज्याप्रमाणे जेईई ऍडव्हान्स ही जेमतेम 2 लाख मुलं देतात, त्या पद्धतीत ही परीक्षा घ्यायला पाहिजे। दुसरा मुद्दा, ऑनलाईन परीक्षा घेणं हे जगभर आता रुळलेलं आहे। ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भात पेपर लीक झाला असं समजलं तर शेवटच्या मिनिटाला सुद्धा पेपर बदलता येतो। प्रश्नांचा

सिक्वेन्स बदलून परीक्षा घेणं हा ही एक उपाय आहे. त्याच्यामुळे हे सगळे उपाय पुढच्या वर्षी अंमलात येतील असं मला वाटतं. तशी धर्मेंद्र प्रधान आणि एनटीएचे अध्यक्ष या दोघांनी ग्वाही दिलेली आहे. डॉक्टर झाल्यानंतरची परिस्थिती काय आहे याच्याबद्दल पालक आणि विद्यार्थी पूर्ण अंधारात असतात. तर असं लक्षात येईल की वैद्यकीय करिअरमध्ये पैसा हा एकमेव जोडीला प्रतिष्ठा ही सगळी संपलेली आहे. सध्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हा तिथे राबणारा कामगार म्हणून असतो याची पालकांना अजिबात कल्पना नसते. ती त्यांनी जर घेतली तरी सुद्धा या परीक्षेचं या करिअरचं आकर्षण कमी होत जाईल. दुसरा मुद्दा असा, डॉक्टरांवर होणारे हल्ले, डॉक्टरांना येणाऱ्या

मुळे हे सगळे उपाय पुढच्या वर्षी अंमलात येतील असं मला वाटतं. तशी धर्मेंद्र प्रधान आणि एनटीएचे अध्यक्ष या दोघांनी ग्वाही दिलेली आहे. डॉक्टर झाल्यानंतरची परिस्थिती काय आहे याच्याबद्दल पालक आणि विद्यार्थी पूर्ण अंधारात असतात. तर असं लक्षात येईल की वैद्यकीय करिअरमध्ये पैसा हा एकमेव जोडीला प्रतिष्ठा ही सगळी संपलेली आहे. सध्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हा तिथे राबणारा कामगार म्हणून असतो याची पालकांना अजिबात कल्पना नसते. ती त्यांनी जर घेतली तरी सुद्धा या परीक्षेचं या करिअरचं आकर्षण कमी होत जाईल. दुसरा मुद्दा असा, डॉक्टरांवर होणारे हल्ले, डॉक्टरांना येणाऱ्या कायदेशीर अडचणी आणि लागणारा पैसा हा इतका चमत्कारिक पद्धतीत वाढत गेलेला आहे अशी सध्याची परिस्थिती आहे. पण याची कल्पना कोणचीही नसल्यामुळे डॉक्टरच बनायचंय असा हट्ट असतो आणि तो वेडा हट्ट कमी होण्याची गरज आहे. जेईला माझ्या माहितीत यंदाच्या वर्षी माझ्या जवळचे ओळखीचे अनेक विद्यार्थी बसले आहेत. आयआयटी करता जेईची परीक्षा द्यायची असते म्हणून त्यांनी क्लास लावला, अभ्यासाला सुरुवात केली. यांच्यातला फार तर 2 किंवा 3 विद्यार्थी आयआयटी पर्यंत पोहोचतील. 2000 किंवा 3 जर विद्यार्थी या पद्धतीत जर आयआयटीला पोहोचणार असतील किंवा नीटची परीक्षा तयारी केली, नीटचा क्लास लावलाय म्हणून सुरुवात केली आणि सरकारी किंवा खाजगी कॉलेजात प्रवेश मिळत नाही अशांची संख्या याच प्रमाणात असते. तिसरी एक परीक्षा एमबीएच्या एंट्रन्सच्या संदर्भात सर्व पदवीधर एमबीए करायला कॅटची परीक्षा द्यायची जी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात असते अशी सुरुवात करतात. पण कॅटचं सिलेक्शन अत्यंत टफ असतं आणि 22 IIM मध्ये जाणारा मुलगा शोधून सुद्धा पुण्यात सापडत नाही. तर ती परीक्षा किती कठीण आहे. पण पुण्यात कॅटचे क्लासेस प्रचंड प्रमाणात आहेत. मी 3 प्राइम परीक्षांची तुम्हाला उदाहरणं दिली. खासगी मेडिकल कॉलेजला लागणारी फी ही सध्या साधारणपणे 60 ते 80 लाख असते फक्त MBBS करता. याऐवजी 10 लाख रुपये देऊन जर 100 पालक निघणार असतील की पेपर आम्हाला द्या, तर क्लास चालक तो पेपर मिळवण्याच्या किंवा फोडण्याच्या मार्गाचा अवलंब करू शकतात ना. तोच प्रकार यंदा तिसऱ्यांदा घडला आहे. पण यंदा पूर्ण परीक्षा कॅन्सल केली गेलेली आहे. याच्या आधी 2 ज्या ज्या सेंटरला हा प्रकार घडला तेवढ्या पुरताच ठेवलेला होता. पण पूर्ण परीक्षा कॅन्सल केली गेली आणि मुलांचं 3 मे पासून 21 जून पर्यंत सगळं मानसिक आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. सुमारे 15 साल पासून इंटिग्रेटेड किंवा टायअप नावाची व्यवस्था संपूर्ण भारतात अस्तित्वात आलेली आहे आणि महाराष्ट्रात ती बोकाळलेली आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे, जेईच्या संदर्भात किंवा नीटच्या संदर्भात फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या कुवती बाहेरचे आहेत म्हणून क्लासची गरज असते. आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेजचा वेळ वाया जातो, त्याच्याऐवजी टायअप मध्ये जा, तिथेच तुमची हजेरी लागेल, बसण्याची परीक्षेला व्यवस्था होईल. खरं सांगायचं तर या सगळ्यावर शिक्षण खात्याने बंदी घालायला पाहिजे. शिक्षण खातं याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतंय. 11वी 12वीच्या वर्गामधली 75% उपस्थिती नसेल तर फॉर्म परीक्षेचा मिळणार नाही, परीक्षेला बसता येणार नाही. हा नियम पूर्णपणे धुडकावून टायअप किंवा इंटिग्रेटेडची व्यवस्था पॅरलली चाललेली आहे आणि त्याला पालक बळी पडतायत. शेवटचा एक महत्वाचा मुद्दा सांगतो. इयत्ता 11वी पास झाली की अनेक मुलांच्या डोक्यात मला एनडीएला जायचंय असं सुरू होतं आणि एनडीएला जाण्याकरता सायन्स घेतलंच पाहिजे अशी एक भूमिका चुकीची असते. या निमित्ताने महाराष्ट्रात अनेक अकॅडमी सुरू झालेल्या आहेत. पुण्यात काही जुन्या जाणत्याही आहेत. मूळचा मुद्दा एनडीएत जाण्याकरता सायन्स लागतं हीच कल्पना चुकीची आहे हे पालकांना माहीत नसतं. सायन्स सगळ्यांना झेपतं असं नाही. एनडीएत जाण्याकरता सर्व विषय लागतात आणि मुख्य म्हणजे मोठा विषय गणित असतो. गणिताचा अभ्यास तुम्ही कॉमर्स घेऊन करू शकता, आर्ट्स घेऊन करू शकता, पण त्याच्याऐवजी सायन्स घेतलं तर सायन्स न झेपणं, सायन्समध्ये बोऱ्या वाजणं आणि एनडीए पण न मिळणं अशा सगळ्या बाजूनी नाराजी
आयुष्यावर दाटून येते.

0: श्रोते हो, नीट सारख्या परीक्षांमधून वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळतो, पण चांगल्या करिअरसाठी केवळ MBBS हाच एक पर्याय आहे का? केवळ डॉक्टर बनूनच रुग्णांची सेवा किंवा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करता येते का? त्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या अन्य पर्यायांविषयी विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. वैद्यकीय क्षेत्राची व्याप्ती मोठी आहे. औषध निर्माण, संशोधन, साथरोगांचं संशोधन, भौतिकशास्त्रावर आधारित वैद्यकीय उपकरणं, नर्सिंग आणि इतरही अनेक पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. या पर्यायांविषयी व्यवसाय मार्गदर्शक आनंद मापुसकर यांनी सांगितलं.
1: विद्यार्थी आणि पालकांनी हे विचार केला पाहिजे की त्यांना वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं आहे, तर त्याच्यामध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. साधारणतः भारतामध्ये जर का आपण विचार केला तर जो MBBS डॉक्टर आहे त्याला खूप महत्व दिलं जातं आणि त्याच्या अंडरच सगळ्या गोष्टी आहेत असं आपल्याला साधारणतः वाटतं. पण मला वाटतं की हे तितकंसं बरोबर नाही. आता वैद्यकीय क्षेत्राचा जर का आपण विचार केला तर डॉक्टर जे आहेत MBBS किंवा MD असतील, स्पेशालिस्ट असतील, तर ते साधारणतः आपण बघतो की रुग्ण असेल तर त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करतात आणि त्याच्यातून रोगाचं निदान करण्याचं काम करतात आणि त्यानंतर त्याला औषधं वगैरे लिहून देतात. म्हणजे मग लक्षात आलं की फक्त डॉक्टर्स नाही तर औषधं निर्मिती करणारे सुद्धा गरजेचे आहेत. मग आपल्याला लक्षात येतं की अरे औषध तयार करण्याचं जे शास्त्र आहे त्याला आपण औषध निर्माण शास्त्र किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला फार्मसी म्हणतो. आता फार्मसीचा आपण विचार केला तर फार्मसीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला लागतं की त्याच्यामध्ये केमिस्ट्री हा विषय येतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला औषधं किंवा ड्रग्स किंवा लसी ह्या शोधण्याचं काम जे आहे हे साधारणतः फार्मास्युटिकल कंपन्या करतात. त्यामुळे रिसर्चमध्ये ज्यांना जायचं आहे त्यांना सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा वाव ह्या फार्मसी या शाखेकडे आहे. फक्त वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतात त्याच्यावर संशोधन करायला लागतं, मग आपल्या लक्षात येतं की अरे याच्यामध्ये रिसर्चर लागतात. मग आपण विचार करूया की रिसर्चर कुठल्या प्रकारचे लागतील. मग काही केमिस्ट्री मधले रिसर्चर लागतात, काही मायक्रोबायोलॉजी या विषयातले रिसर्चर लागतात. आता काही विद्यापीठांमध्ये व्हायरॉलॉजी म्हणजे व्हायरसचा अभ्यास करणारी लोक सुद्धा असतात. आता हा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या काय फक्त MBBS डॉक्टर करत नाही. त्यामुळे मग आपल्याला BSc केमिस्ट्री असेल, BSc मायक्रोबायोलॉजी असेल किंवा MSc आपल्याला व्हायरोलॉजी असे विषय घेऊन सुद्धा आपल्याला मला वाटतं की हे मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा काम आपल्याला करता येऊ शकतं. डेंटिस्ट सुद्धा आपण बनू शकता. त्यानंतर आपण विचार जर केला तर आता आपल्याला भारतीय ज्ञान परंपरेतून आलेली जी आयुर्वेद आहे म्हणजे BAMS नावाची जी पदवी आहे त्या BAMS आपण शिक्षण घेऊ शकतो. ज्यांना युनानी पद्धतीचा अभ्यासक्रम शिकायचा आहे तर त्यांच्यासाठी बॅचलर इन युनानी मेडिसिन अँड सर्जरी नावाचा अभ्यासक्रम आहे. आणि एक वेगळ्या प्रकारचा अतिशय पण जो खूप लोकप्रिय होतोय तो अभ्यासक्रम जो आहे नॅचरोपॅथी आपण म्हणतो ज्याला, तर त्याची सुद्धा आपल्याकडे बॅचलर डिग्री आहे. तर अजून पर्याय त्याच्यामधले असे आहेत की सगळेच रोगांवर MBBS डॉक्टर उपचार करू शकत नाही. मग आपल्याला लक्षात येतं काही अस्थिव्यंग वगैरेचा आजार असेल किंवा काही दुखापत झालेली असेल, परत माणसाला चालायचंय, तर मग त्याला फिजिओथेरपीची गरज पडते. आणि मग फिजिओथेरपी हे सुद्धा खूप महत्वाचं फील्ड आहे. आपण बघतो की अनेक वेळेला म्हातारी माणसं असतील, अपघात झालेले आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण ऍथलीट्स बघतो किंवा स्पोर्ट्स पर्सन बघतो त्या सगळ्यांना फिजिओथेरपीस्ट लागतो मदतीला. कारण स्नायू बळकट कसे करायचे, कोणी कुठला व्यायाम करायचा हे सांगणारा, हे शिकवणारा असं लागतो. त्यामुळे फिजिओथेरपी हे सुद्धा एक मेडिकल ब्रँचेस आहे, ती सुद्धा चांगली आहे. आता दुर्दैवाने कधी कधी काय होतं की काही मुलं जन्माला येतात काही ना काही व्यंग घेऊन जन्माला येतात, मग सेरेब्रल पाल्सी असेल किंवा काही जणांना आयुष्यामध्ये नंतर काही अपघात होतात त्याच्यानंतर त्यांना चालता येत नाही. तर अशा लोकांना रोजच्या जीवनातली कामं कशी करायची हे शिकवणारे जे असतात ते ऑक्युपेशनल थेरपिस्ट असतात. त्यामुळे ऑक्युपेशनल थेरपी हा सुद्धा कशा खूप चांगल्या प्रकारचा अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम आहे. त्याच्यानंतर अजून एक आगळा वेगळा अभ्यासक्रम जो आहे तो म्हणजे बॅचलर इन ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी. आता याच्यात काय होतं की कानाने काही जणांना ऐकू येत नाही, बोलतानाही त्रास होतो, स्टॅमरिंग नसतं किंवा काही गायक वगैरे असतात तर त्यांना गळा जो आहे गळ्याचा स्ट्रेंथ ती वाढवायची असेल तर अशा वेळेस मदत करणारे जे असतात ते बॅचलर इन ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीवाले. आपल्याला आश्चर्य वाटेल पण भारतीय ज्या परिचारिका आहेत त्यांना युरोपमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, विकसित देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे आपण BSc नर्सिंग हा एक अभ्यासक्रम आहे आणि त्यामुळे जनरल नर्सिंग GNM हा पण एक अभ्यासक्रम आहे. आता याच्यानंतर आपण बघतो की रोग निदान करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञांची आपल्याला आवश्यकता भासत असते तर ते पण शिकण्याचं आहे. म्हणजे आपल्याला जर का त्यातलं चांगलं शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला आश्चर्य वाटेल की बायोमेडिकल इंजिनिअरिंग सारखं एक शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये आपण जी उपकरणं वापरली जातात मग MRI स्कॅन असेल, CT स्कॅन असेल, वेगवेगळ्या प्रकारची शरीराची आपण स्कॅनिंग करत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या आपण टेस्ट घेत असतो आणि त्याच्यातून

0: निदानच असतं. असे तंत्रज्ञ सुद्धा आपल्याला लागत असतात. म्हणजे साधा आहे की बीएससी केमिस्ट्री आणि नंतर डीएमएलटी केलं तर तुम्ही पॅथॉलॉजिकल लॅब मध्ये खूप चांगल्या प्रकारचे टेक्निशियन म्हणून काम करू शकता. तुमचा जर का डिप्लोमा झाला असेल तर टाटा कॅन्सर हॉस्पिटल जे आहे तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे एक्सरे टेक्निशियन, त्यानंतर सोनोग्राफी यासारखे अभ्यासक्रम जे आहेत आणि एमआरआय स्कॅन सारखे अभ्यासक्रम जे आहेत हे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मला वाटतं की ते बघता येऊ शकेल. त्यामुळे अशा प्रकारे टेक्निशियन होणं आणि वेगवेगळी जी यंत्र असतात ती यंत्र हाताळणं, प्रसंगी ती यंत्र जी आहेत त्यानंतर रिपेअरिंग करणं, ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारच्या संधी ज्या आहेत ह्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत. हे सगळे जे अभ्यासक्रम मी सांगितले त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे अभ्यासक्रम आहेत, स्पेशलायझेशनचे अभ्यासक्रम आहेत, हे सगळे आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राची व्याप्ती ही केवळ एमबीबीएस या एका अभ्यासक्रमापुरती नाहीये, तर ती मला वाटतं की वेगवेगळ्या कोर्सेसमधनं वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊन आपल्याला करता येऊ शकतं, त्याचा विद्यार्थी आणि पालकांनी जरूर विचार केला पाहिजे.
1: श्रोते हो, देशाच्या विकासात या विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा ठरून त्याप्रमाणे सर्वच संबंधित यंत्रणा आणि संस्थांनी तसंच पालकांनीही सजगतेने निर्णय घेतले तर देशाचं भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला केव्हाही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. निर्मिती, संपादन आणि निवेदन गौरी देशमुख, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे.

0: वृत्तविशेष आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: FM वाहिनी 103.3 MHz वर आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सायंकाळचे 7:30 झाले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा
2: प्रसारित करीत आहोत कृषी कार्यक्रम घर शिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: नमस्कार मंडळी. मंडळी, एफ एम बँडच्या 101.3 MHz आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचा कृषी कार्यक्रम घरशिवार आपण ऐकत आहात. या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. मी दौलत निपाणेकर. मंडळी, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 30 वैशाख 1948, अर्थात आज 20 मे 2026. मंडळी, घरशिवार कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया आजच्या जागतिक मधमाशी दिनानिमित्त फळं आणि पिकांच्या उत्पादन वाढीमध्ये मधमाशांचं महत्त्व याविषयी कृषी महाविद्यालय किणी धाराशिव येथील कीटकशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर अनिता साबळे यांची पल्लवी निपाणेकर यांनी घेतलेली ही मुलाखत.
1: नमस्कार मॅडम.
2: नमस्कार
1: मॅडम. आपला आजचा विषय आहे उत्पादन वाढीसाठी मधमाशांचं महत्त्व. तर नेमकं मधमाशी या कीटकाबद्दल थोडक्यात आपल्या शेतकरी बांधवांना ओळख करून द्या.
2: वास्तविक पाहता सृष्टीमध्ये अनेक कीटक आहेत, त्यातलाच एक म्हणजे मधमाशी कीटक. सजीव सृष्टी जशी निर्माण झाली, मानवाला अन्नाची गरज असते. अन्न झाडांपासून किंवा वनस्पतींपासून मिळतं आणि वनस्पतींना फलित होण्यासाठी परागीभवनाची गरज असते. परागीभवनाचं काम सृष्टीमधले विविध कीटक करतात आणि त्यातला खूप मोठा वाटा हा मधमाशीचा आहे. मधमाशी हा वास्तविक पाहता अतिशय बुद्धिमान आणि अतिशय कष्टाळू प्राणी आहे. जन्माला आल्यापासून कामकरी माशा ज्या आहे, मधमाशांची वसाहत असते, त्यामध्ये राणी माशी, कामकरी माशा आणि नर माशा असतात. त्यातली जी कामकरी माशी आहे ती तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये अतिशय काम करत असते. त्यांची महत्वाची गरज आहे अन्न बनवण्यासाठी, त्यांना लागतं ते म्हणजे पराग आणि

0: फुलांमधला मधु किंवा मधुगंध। ते अन्न बनवण्यासाठी हे दोन्ही आपल्या वसाहतीकडे वाहून नेत असतात आणि त्याच दरम्यान जेव्हा मधमाशी फुलावर बसते तेव्हा परागीभवनाची प्रक्रिया ही निसर्गत तिच्याकडून होत असते, कारण तिच्या अंगावरती खूप सारे केस असतात। मग आणि साधारणपणे 450 ग्रॅम परागकण गोळा करण्यासाठी 1000 मधमाशांना 18,000 किलोमीटर इतका प्रवास करावा लागतो। एका मिनिटामध्ये एक मधमाशी 20 ते 25 फुलांना भेट देते, तर आपण कल्पना करू शकतो की किती एका तासामध्ये किती जास्त आणि एका दिवसभरामध्ये ती किती परागीभवन करत असेल।
1: वेगात आणि चपळतेने,
0: अगदी अगदी हुशार प्राणी आहे हा। आणि दिवसभर म्हणजे जसा सूर्य उगवतो तेव्हापासून तर सूर्य मावळेपर्यंत ही हे काम करत असते।
1: मॅडम, परागीकरण नेमकं काय आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा काय आहे?
0: परागीभवनाचं जे किंमत आहे ती मधापेक्षा जास्त आहे। शेतकऱ्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारे तसा तर मधमाशीचा फायदा करून घेता येईल। थेट मधमाशी पालन करणं, त्याच्यामध्ये आपल्याला मध, परागी भवनाचं कार्य किंवा रॉयल जेली किंवा इतर काही बाय प्रॉडक्ट्स ज्याला आपण म्हणतो मधमाशा मिळवून देतात। त्या व्यतिरिक्त परागी भवनासाठी खास मधमाशा पाळायच्या झाल्या तर काही काही आता सुरू झालेलं आहे असं की बहुतांशी शेतकऱ्यांनी मधमाशांचं हे महत्त्व जाणून घेतल्यानंतर स्वतः जोडधंदा म्हणून मधमाशी पालन सुरू केलं किंवा मोठ्या प्रमाणात मधमाशी परागीभवनासाठी पालन करून आता जसं पूर्वीच्या काळी मेंढपाळ असायचे, शेतकरी मेंढ्यांना आपल्या शेतामध्ये बसवून देत जेणेकरून त्या मेंढपाळाला काही पैसे वगैरे द्यायचे आणि त्या मेंढ्यांचा शेतीसाठी आपला फायदा असा की त्यांचं जे मलमूत्र आहे त्याचं आपल्याला चांगल्या प्रकारचं खत शेतामध्ये मिळतं। अगदी तशाच पद्धतीने मधमाशांच्या पेट्या आता बऱ्याच ठिकाणी हे सुरू झालेलं आहे। काही शेतकरी नव्यानेच आता मराठवाड्यामध्ये देखील हे करू लागलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही भाड्याने देऊ शकता मधमाशी काही दिवसांसाठी त्या ठिकाणी, किंवा थेट मधमाशाच्या पेट्या विकू शकता, तेही करू शकतात। उत्पन्न परागीभवनामुळे खूप वाढल्याचं निदर्शनाला आलेलं आहे। जसं की डाळिंब पिकामध्ये फ्रूट सेटिंग ज्याला आपण म्हणतो, जास्तीत जास्त फळ लागण्यासाठी फ्रूट सेटिंग व्यवस्थित होणं गरजेचं आहे आणि फ्रूट सेटिंग चांगलं मोठ्या संख्येनं व्हायचं असेल तर मधमाशा आवश्यक आहेत। कांदा असेल, डाळिंब असेल, असे अनेक पिकं आहे ज्याच्यामध्ये उत्पन्न 1.5 पटीनं किंवा त्याहून अधिक वाढल्याची खूप सारी उदाहरणं आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतभरामध्ये आहेत। वास्तविक पाहता बाहेरच्या जगामध्ये भारताच्या व्यतिरिक्त USA आहे किंवा कॅनडा आहे आणि इस्रायल आहे विशेष करून, तर ह्या देशांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे सुरू केलेलं आहे, त्याचा त्यांना फायदाही होतो आहे।
1: मॅडम, मधमाशांचे प्रकार कोणते?
0: भारतामध्ये विचार करायचं झालं तर सध्या 5 मधमाशा, 5 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मधमाशा आहेत। त्यातल्या ज्या 4 आहेत त्या मूळ भारतीय आहेत आणि एक जी आहे ती आपण जवळपास 1945 दरम्यान युरोप म्हणजे इटालियन मधमाशी तिला म्हणतात, त्यावेळेस आपण ती युरोपातून आणलेली आहे, किंवा युरोपियन हनीबी किंवा इटालियन हनीबी असं तिचं नाव। पहिला प्रकार भारतामधला तो म्हणजे आगेमोहळ, जे अतिशय म्हणजे आक्रमकही असतं, दऱ्याखोऱ्यांमध्ये असतं आणि खूप मोठं त्याचं पोळं असतं, बंगल्यांच्या भिंतींना म्हणा, डोंगरांवर म्हणा, अशा एकदम वेगळ्या जागांमध्ये याचं पोळं असतं। आणि दुसरं भारतीय मधमाशी एपिस सेराना असं तिचं नाव, तर तीही खूप उपयोगी आहे परागीभवनासाठी। त्यानंतर फुलोरी मधमाशी, फुलोरी मधमाशी ही आकाराने लहान असते मात्र तो लहान आकारच तिला परागीभवनासाठी अधिक म्हणजे फायदेशीर आहे। तिथं बाकीच्या माशा पोहोचू शकणार नाही, ज्या फुलाच्या आतमध्ये पोहोचू शकणार नाही लहान फुलांमध्ये, तिथे ही माशी पोहोचते। चौथा प्रकार भारतामध्ये असलेला तो म्हणजे डंखहीन माशी, तीही खूप लहान असते, ती डंख करत नाही, विषारी नसते अजिबातच आणि तिचाही फार छान उपयोग आहे। आणि सगळ्यात महत्वाची म्हटलं जर आता परागीभवनाच्या दृष्टीनं तर ती 5वी जी आपण युरोपातून आणलेली आहे, युरोपियन मधमाशी, कारण ती आणल्यापासून आता भारतामध्ये इतक्या वर्षांमध्ये इतकी स्थिरावली आहे, इतकी वाढलेली आहे की खरं तर तिचाच फार मोठा वाटा आपल्या रोजची जी आपण पिकं घेतोय त्यांच्या परागीभवनामध्ये हिचाच वाटा आहे आणि ज्या पाळल्या जातात त्याच्यामध्ये ही फार महत्वाची आहे। यातले जे दोन प्रकार आहेत, भारतीय हनीबी एपिस किंवा तिला सातेरी माशी म्हणतात आणि दुसरी जी युरोपियन हनीबी किंवा युरोपियन मधमाशी आहे, ह्या दोन पाळू शकतो। बाकीच्या आक्रमक आहेत किंवा इतर काही अडचणी येतात त्याच्यामध्ये, त्यामुळं त्यांना पाळण्याचं तंत्र तेवढं विकसित नाही।
1: यांचा जीवनक्रम कसा असतो?

0: मधमाशी हा मुळात समाजशील प्राणी आहे, जसं पोळ्यामध्ये राहतात. आपण एकटी दुकटी मधमाशी म्हणजे फक्त ती शेतामध्ये फिरताना पाहतो, काम करताना
1: कधीतरी निदर्शन असते.
0: ती तिचं ती कामकरी माशी असते. त्यांचा जो समाज असतो किंवा जे पोळं असतं, त्याच्यामध्ये जवळपास 80,000 ते 1,00,000 इतक्या मधमाशा असतात. त्याच्यामध्ये एकच एवढ्या संख्येमध्ये एकच राणी माशी असते. तीच खरं तर नवीन पिलांना जन्म द्यायचं काम वर्षानुवर्ष करत असते आणि तिचं आयुष्यही खूप जास्त असतं. त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे कामकरी माशा, ज्या सतत काम करत राहतात, ज्यांचं आयुष्य हे 25 ते 30 म्हणजे साधारणपणे. आणि महत्त्वाचं मॅडम कामकरी माशांच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांनी फार सुंदर पद्धतीनं कामं वाटलेली असतात. म्हणजे बाहेर जाऊन पराक्रण कुणी आणायचे किंवा शोध कुणी घ्यायचा पराक्रणांचा, की आपल्या पोळ्यापासून किती अंतरावर पराक्रण आहेत. त्याच्यानंतर ते निरोप देतात पुन्हा कुठे आहे. त्यांच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डान्स असतात. त्या पद्धतीतून ते एकमेकांना सांगतात की 50 मीटरच्या आतमध्ये आहे का किंवा त्याच्यापेक्षा बाहेर जास्त फिरावं लागणार आहे का, जेणेकरून त्यांची ऊर्जा वाचावी. त्यानंतर जी पिलं आहेत, छोटी छोटी पिलं आहेत त्यांची म्हणजे अळ्या, तर त्यांना खाऊ घालण्याचं काम वेगळ्या माशा करतात. काही आजार झाला, काही मृत्यू झाले तर ते त्यांना बाहेर टाकण्याचं काम किंवा संपूर्ण पोळं साफ करण्याचं काम वेगळ्या माशा करतात. तापमान जे आहे ते खूप त्यांना मेंटेन ठेवावं लागतं त्यांच्या पोळ्यामध्ये, अन्यथा त्या मरतात. आपण पाहतो बऱ्याचदा की एखाद्या ठिकाणी मोठ्या संख्येने अचानक आपल्याला माशा पडलेल्या दिसतात, मेलेल्या दिसतात, त्याची वेगळी वेगळी कारणं असतात. तर मग अशा पद्धतीने त्यांचा जीवनक्रम असतो, कामाचं वाटप केलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राणी माशी जी आहे ती स्थिर त्या ठिकाणी लागते. ज्यांना भविष्य म्हणजे ज्यांना करायचा आहे हा व्यवसाय म्हणून त्यांनी हे माहिती करून घेतलं पाहिजे की जर राणी माशी नसेल तर ते पोळं स्थिरावत नाही एका ठिकाणी. तर साधारणपणे त्यांचा असा एक जीवनक्रम आहे
1: जे नियोजनबद्ध जीवनक्रम.
0: अतिशय अतिशय
1: मॅडम, आता शेतकरी या माशा पाळू शकतात पण काही लोकांकडे परसबाग असते.
0: अगदी.
1: मग त्या परसबागेमध्ये मधमाशीच्या पेट्या ठेवता येतात का?
0: हो हो, का तर शहरी भागामध्ये हौसे खातर म्हणा, आपण काही म्हणजे छोट्या मोठ्या बागा केलेल्या असतात, टेरेस गार्डन असते, निश्चितच आपण त्या ठिकाणी ह्या पेट्या ठेवू शकतो. आणि त्याचा फायदा आजूबाजूची जी झाडं आहेत किंवा इतर पिकं आहेत, साधारणपणे 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत मधमाशी जाऊन म्हणजे तिच्या पोळ्यापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर तेवढ्या ह्याच्यामध्ये जेवढीही झाडं आहेत त्यांना परागीभवनाचं काम करू शकते. आता त्या पेट्या त्या ठिकाणी ठेवल्या तर काळजी मात्र त्यांची घ्यावीच लागेल. जसं की सावलीमध्ये असाव्यात, त्या उन्हामध्ये त्यांना त्रास होतो, जास्त संख्येने त्या मरतात किंवा काही आजारही होतात. पुन्हा मग काही किडे मकोडे असतात जे त्यांच्यावरती हल्ला करतात, पक्षी असतात किंवा अगदी पाली मुंग्या, तर अशा वेळेस काय करायचं की झाडाखाली ठेवून त्यांना मुंग्या जाऊ नये म्हणून पेटीला जे खाली आपण 4 स्टँड किंवा पाय असतात त्याच्यामध्ये थोडंसं वाटीच्या सारख्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवायचं, जेणेकरून मुंग्या जाणार नाही, अन्यथा माशा डिस्टर्ब होतात खूप. आणि सरडा पाली यांच्यापासून त्यांचं रक्षण करायचं. काय होतं की उन्हाळ्यामध्ये फुलांची संख्या कमी होते तेव्हा त्यांचं पोट भरत नाही आणि मग त्यांना अन्नासाठी शोधाशोध करावी लागते,
1: लांब जावं लागतं पेटी.
0: हा, आणि मृत्यूही ओढवतात. तर अशा वेळी काय करायचं की भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवणं, त्यांना पाण्याची आवश्यकता त्यांच्या वसाहतीमध्ये कॉलनीमध्ये टेम्परेचर तापमान मेंटेन करण्यासाठी लागते, नाहीतर मग अचानक एखाद दिवशी त्या मोठ्या संख्येनं मरू शकतात. गुळ पाणी ठेवायचं जेणेकरून त्यांना जर मधुगंध कमी पडत असेल तर तेही प्राशन करतात आणि काही काळ तग धरू शकतात.
1: म्हणजे जमिनीपासून थोड्या अंतरावर पेटी ठेवायची.
0: हा हा, नाहीतर मग मुंग्या म्हणा, सरडे, पाली ही गोष्टी हल्ला करू शकतात.
1: बरोबर.
0: इतरही काही कीटक आहे, समजा मेणासाठी हल्ला करणारा एक कीटक आहे, थोडं निरीक्षण करण्याची खूप गरज आहे. जसं आपल्याकडे गायी असतात, गुरे असतात, तर त्यांना आपण वेळोवेळी म्हणजे निरीक्षण करावं लागतं. वास्तविक पाहता मधमाशांचं काम तुलना जर केली आपण तर ते सोपं आहे. त्यांना आपल्याला वेगळं जेवण द्यायची गरज नाही, चारा द्यायची गरज नाही आहे, किंवा त्यांना दिवसातून 5-6 वेळेस पाणी द्यायची गरज नाही आहे. म्हणजे त्या मानाने हे थोडं अधिक सोपं आहे, मात्र त्यातलं तंत्र शिकून घेतलं पाहिजे.
1: मॅडम, दिवसेंदिवस मधमाशांची संख्या कमी होत आहे, तर त्याची कारणं काय आहेत?
0: याची वास्तविक पाहता बरीच कारणं आहेत. सगळ्यात महत्वाचं कारणच म्हटलं तर बघा, पूर्वीच्या काळी आपण पाहायचो बांधावरती किंवा बऱ्यापैकी मोठे मोठी झाडं असायची आणि हा खरा त्यांचा फ्लोरा किंवा ज्याला आपण म्हणतो की खरं त्यांचा स्रोत आहे, महत्वाचा स्रोत. ते वसाहती करायला कुठे जाणार? आपण त्यांची आश्रयस्थानंही राहून घेतली, कुठं मग ते

0: आश्रय कुठे शोधणार आहेत तुम्ही? आपण जास्तीत जास्त झाडं तोडलेली आणि त्याच्यामुळे त्यांना स्थलांतर करावं लागलं शहरांमध्ये. शहरांमध्ये त्यांना जास्त म्हणजे फुलं नाही आहे, शिवाय प्रदूषण आहे, ते एक कारण आहे. आता शेती आपण करायला घेतो आपल्या वेगळ्या वेगळ्या पिकांमध्ये, एवढं म्हणजे परागीभवनाचं कार्य ती करत असते आणि त्याच्यामध्ये बाकीच्या किड्यांना किंवा रोगांना नियंत्रित करण्याचं आपल्याला एक महत्त्वाचं काम असतं. आणि म्हणून आपण काय करतो, बरीचशी जी रासायनिक औषधं आहेत
1: केमिकलची फवारणी
0: खूप फवारणी करतो आणि आवश्यकता नसताना देखील फवारणी करतो, तर ते टाळलं पाहिजे. कारण तोही एक मधमाशी हा इतकासा छोटासा जीव आहे, तो कितपत सहन करू शकणार आहे ते. आणि काही अशीही औषधं आहेत जी मधमाशांकरिता थोडीशी सुरक्षित, इतर औषधांपेक्षा सुरक्षित मानली जातात, किंवा जैविक औषधं आहेत जी मधमाशांसाठी खूप सुरक्षित आहेत, त्यांचा जास्तीत जास्त वापर करणं अतिशय महत्वाचं आहे. आपल्याकडे आता एक नवीन कॉन्सेप्ट आलेली आहे, विषमुक्त अन्न. म्हणजे रसायनांचा वापर एकदम कमी करायचा आणि जैविक पद्धतीने जास्तीत जास्त, तर त्याच्यासाठी आपल्याला ही मधमाशी खूप उपयोगी ठरणार आहे.
1: जे सेंद्रिय शेतीचा अवलंब करत आहे.
0: अगदी अगदी, म्हणजे आपल्या सरकारचं ध्येय आहे की 2022 पर्यंत उत्पन्न दुप्पट करायचं आहे प्रत्येक शेतकऱ्याचं, त्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मधमाशी, इतर जशा आपण निविष्ठा वापरतो कृषी निविष्ठा, तसंच मधमाशी एक कृषी निविष्ठा म्हणून जर आपण त्याच्यामध्ये हे केली तर फार मोठा फायदा आपल्याला होणार आहे. आपल्याला माहिती असेल की खूप सारी फळं पिकं आहेत, उदाहरणार्थ डाळिंब आहे, आंबा आहे, नारळ, चिकू, लिंबू, संत्र, चिंच, जांभूळ यांचं परागीभवन, भात, कोथिंबीर याही पिकांचं परागीभवन, त्याच्यानंतर तेलबियांमध्ये मोहरी, सूर्यफुलं, करडई किंवा कारळं, हे सगळे मधमाशीवरती खूप मिळतील. तर बाकी इतर पिकांमध्ये मग तूर आहे, कापूस आहे, किंवा चारा पिकांमध्ये लसूण घास, जनावरांसाठी आपण जो लसूण घास करतो, ह्या सगळ्या पिकांना. आणि उत्पन्न वाढ फार झालेली आहे, म्हणजे अशी खूप अभ्यास केले गेलेले आहे ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ मोहरी या पिकामध्ये 43% उत्पन्न वाढलेलं आहे, सूर्यफुलासारख्या पिकामध्ये 48%, कापसामध्ये 19%, सफरचंदामध्ये सुद्धा 40%. आणि फार आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सारी अशी उदाहरणं आहेत, कांद्यामध्ये जे सीड प्रोडक्शन आहे, बियाणं उत्पादन, हे 93% वाढलेलं आहे. त्यामुळे अशा पिकांच्या बीजोत्पादनासाठी हे फार म्हणजे फार फायदेशीर आहे. त्यांचा ऱ्हास ज्या कारणांनी होतो त्या कारणांकडे आपल्याला ह्यासाठी लक्ष द्यावं लागेल. पहिलं म्हणजे त्यांचं खाद्य, जो फुलोरा आहे तो वर्षभर राहायला पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्याकडे शेत असेल तर आपण हे करू शकतो, किंवा परसबागेसुद्धा बघा ना, आपण जी मधमाशीची आवडती फुलं आहेत, मोहरी, सूर्यफूल मी जसं आत्ता म्हणाले, आपण हे थोडं एक सायकल ठरवून घेऊ शकतो. 15-20 दिवसांनी थोड्या थोड्या आपण बिया टाकू शकतो, जेणेकरून वर्षभर ही तिला पिकं किंवा ही फुलं तिला वर्षभर खाण्यासाठी उपलब्ध असतील. दुसरं एक आपण करू शकतो, वृक्षतोड थांबवा, अधिकाधिक वृक्ष लावा. आणि तिचे जे म्हणजे आता जसं की जांभूळ वगैरे, हे फार जांभूळ आहे, बोर आहे, फार आवडीचे तिचे खाद्य आहेत, मात्र ही खूप जास्त वर्ष आयुष्य असणारी झाडं आहेत. तर जे लवकरात लवकर येतं अशी खूप पिकं आपण तोपर्यंत म्हणजे लावू शकतो. दुसरी गोष्ट, रासायनिक औषधांचा वापर कमी करून जैविक औषधांचा वापर शेतकरी बंधूंनी तरी वाढवणं, जेणेकरून आपल्याच

0: मॅडम, ही मधमाशी पालन करायचं असेल तर मग याच्यासाठी प्रशिक्षण कुठं मिळेल किंवा काय माहिती?
1: निश्चितच प्रशिक्षणाशिवाय आपण हे करू शकत नाही. हे एक तंत्र आहे, 5 दिवसाचे, 7 दिवसाचे, आठवड्या म्हणजे महिन्याभराचे वगैरे असे काही कोर्सेस देणाऱ्या संस्था आहेत. उदाहरणार्थ पुण्यामध्ये सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची ही जी संस्था आहे, ते छोटे छोटे ट्रेनिंग देतात आणि त्याच्यामध्ये सगळं म्हणजे सांगितलं जातं, शिकवलं जातं, ती चावू नये म्हणून काय करायचं, त्यांना हाताळायचं कसं शांतपणे, त्यांचं वागणूक कशी असते मधमाशांची, त्यांना काय लागतं काय नाही, हे सगळं शिकवलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त कृषी विज्ञान केंद्र बारामती ही जी संस्था आहे ती इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च नवी दिल्ली यांनी रेकग्नाइज केलेली संस्था आहे. त्यांना मान्यता आहे की मधमाशी व इतर परागीभवन करणारे जे कीटक आहेत त्यांचं त्या ठिकाणी प्रशिक्षण आपण घेऊ शकतो.
0: आपल्या शेतकऱ्यांना याची माहिती घ्यायची असेल तर नेमकं कुठं आणि
1: ज्या संस्था मी आता सांगितल्या ना आपल्याला, एक 3-4 संस्था, या ठिकाणावरून त्यांना हवी ती माहिती या संदर्भातली मिळू शकते. सर्वोत्तम राहील की आपण याच्यासाठी एक कमीत कमी 5 दिवसाचं, महिन्याभराचं असं ट्रेनिंग घ्या, हे सगळ्यात महत्त्वाचं राहील. आणि सर्व प्रकारचं त्यांच्याकडे पुस्तकं आहेत, प्रत्यक्ष फील्डवरती प्रॅक्टिकली ते म्हणजे शिकवतात सगळं, आणि ते करून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सुरू केलेलं आहे. अजून एक ह्याच्यामध्ये सांगायचं असं की अनुदानही सरकार देतं ह्याला, जवळपास 40-41% अनुदान सरकारकडून मिळतं, म्हणजे पेट्याही मिळतात तुम्हाला. मग एवढ्या गोष्टी जर उपलब्ध असतील तर याचा निश्चितच विचार केला पाहिजे. तंत्र शिकून घेतलं तर याच्यामध्ये काहीही अवघड नाही आहे.
0: मॅडम, आणखीन एक प्रश्न आहे की मधमाशाच्या पोळ्यातून मध काढत असताना काय काळजी घ्यावी?
1: मधमाशीच्या पोळ्यातून मध काढत असताना आपल्याला डंख होऊ नये यासाठी पहिली काळजी घेतली पाहिजे. दोन उद्देश महत्वाचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे मधमाशी मृत्यू नाही पावली पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपल्याला इजा झाली नाही पाहिजे. तर ह्याच्यासाठी आपण सुरक्षेचा उपाय म्हणून मोठे ॲपरन घातले पाहिजेत, मिळतात ते बाजारामध्ये, आणि एक नळकांड असतं धूर बनवण्यासाठी, म्हणजे धूर बनल्यानंतर तो धूर सोडायचा जो आहे पोळ्यावरती थेट, त्यासाठी एक लांबडन नळकांड बाजारामध्ये उपलब्ध आहे, ते वापरावं. त्या धुरामुळे मधमाशा इतस्तता पसरतात, थोड्या काळासाठी त्या आंधळ्या होऊन जातात, सैरभैर होऊन जातात, आणि मग त्या दरम्यान आपण ते मधात पोळ्यामधलं मध काढून घ्यावं व्यवस्थित, आणि साधारण काही 30-40 मिनिटांनी पुन्हा ह्या आंधळ्या झालेल्या मधमाशा पुन्हा ऍक्टिव्ह होतात. राणीमाशीला इजा होत नाही ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. आपण जर थेट पोळं मारून किंवा मधमाशा मारून जेव्हा काढतो पोळं, तेव्हा राणीमाशीला किंवा इतरही माशांना इजा होते, आणि जर राणीमाशीला इजा झाली किंवा राणीमाशी मेली तर पुन्हा ते पोळं कधीच त्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठे स्थिरावत नाही, पटकन डिस्टर्ब होऊन जातं. तर तसं होऊ नये यासाठी मग ही धूर करण्याची पद्धत जी आहे ती वापरावी, आणि पिळून काढू नये मध जे आहे ते, पिळून काढू नये जेणेकरून त्याच्यातली अंडी आळ्या हे मरणारही नाहीत, आणि शिवाय पिळून काढल्यामुळे ते सगळं थोडं दूषितही होतं. तर आणखी म्हणजे जे जर आपण जेव्हा हे वेगळे वेगळे कोर्सेस शेतकरी बंधू करतात, अशा ज्या संस्था मी सांगितल्या अशा ठिकाणी जेव्हा हे कोर्सेस केले जातात तर ते सर्व अजून म्हणजे व्यवस्थित आपल्याला माहिती देऊ शकतात की वेगळ्या वेगळ्या प्रकारे सखोल काळजी आपण काय घेतली पाहिजे.
0: मॅडम, आज आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि एवढी चांगली माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: मंडळी, घरशिवार या आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कृषी कार्यक्रमात आत्ता तुम्ही ऐकलीत आजच्या जागतिक मधमाशी दिनानिमित्त मुलाखत. मुलाखतीचा विषय होता फळं आणि पिकांच्या उत्पादन वाढीमध्ये मधमाशांचं महत्त्व. यामधील सहभागी तज्ज्ञ होत्या कृषी महाविद्यालय किणी धाराशिव येथील कीटकशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर अनिता साबळे. त्यांच्याशी संवाद साधला होता पल्लवी निपाणेकर यांनी.
3: घरशिवार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात FM बँडच्या 101.3 MHz आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
2: मंडळी, आता घरशिवार कार्यक्रमातील आरोग्य सल्ला या सत्रात आपण ऐकूया उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती. आज या माहितीचा दुसरा भाग आम्ही प्रसारित करीत आहोत. माहिती आपल्याला सांगत आहेत आयुर्वेदाचार्य डॉक्टर गोविंद पाकले.

0: नमस्कार, आज आपण आरोग्यधन या कार्यक्रमात उन्हाळ्यात होणारे प्रमुख व्याधी व त्यांचे निवारण याविषयी माहिती घेणार आहोत. उन्हाळ्यात सूर्याची किरणे सरळ पृथ्वीवर पडतात व उष्णता वाढते, मानव शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते, भूक मंदावते आणि कार्य करण्याची शक्ती कमी होते. अशा काळी खाण्यापिण्यामध्ये थोडीही असावधानी झाली तर दूषित अन्नपानामुळे जुलाब, उलट्या इत्यादी पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यातच सहसा लग्न समारंभ इत्यादी कार्यक्रम असतात. उन्हाळ्यामध्ये कडक उष्णतेने पाण्याची कमतरता जाणवते. अशा वेळी समारंभाच्या ठिकाणी गर्दीमुळे स्वच्छता व्यवस्थित पाळली जात नाही व त्यावेळी दूषित पाण्यामुळे जुलाब, उलट्या, टायफॉइड इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यातील उष्णतेच्या परिणामी आपण उन्हापासून बचाव करण्यासाठी टरबूज, आईस्क्रीम, बर्फाचा गोळा इत्यादी खात असतो. पण हे पदार्थ जर उघड्यावरील खाल्ले तर त्यावरील कीटाणूंमुळे आपणाला आजार होण्याची शक्यता असते. सर्व आजारांपासून वाचण्यासाठी पथ्य पाळणे फार आवश्यक आहे. उदाहरणार्थ, स्वच्छ, ताजे व हलका असा आहार घ्यावा. शिळे अन्न खाऊ नये. मटण, मच्छी, अंडी, चिकन यांचे प्रमाण कमी करावे, ते न खाल्लेले बरे. खाण्याचे सर्व पदार्थ झाकून ठेवावे. बाहेरील गाड्यावरील पाणीपुरी, भेळ, रगडा, बर्फाचा गोळा इत्यादी पदार्थ खाऊ नयेत. तेलकट तिखट पदार्थ कमी करावेत. जेवण करताना हातचे राखून खावे, भरपेट जेवण करू नये. जेवणामध्ये लिंबू, कांदा, काकडी यांचा समावेश करावा. विहीर, ओढा, तलाव यातील पाणी बिलकुल पिऊ नये. प्यावायचेच असेल तर उकळून थंड केलेले पाणी प्यावे. कोणासही जुलाब उलट्या होत असतील तर त्याला लगेच ORS किंवा इलेक्ट्रोल पावडर एक ग्लास पाण्यामध्ये टाकून द्यावे. नारळ पाणी पिण्यास द्यावे. त्यानेही त्याचा त्रास कमी झाला नाही तर त्याला लगेच दवाखान्यात नेऊन उपचार करावेत. त्याचबरोबर उन्हाळ्यातील उष्णतेमुळे डोळ्यांची जळजळ, लघवीमध्ये जळजळ, सर्वांगात जळजळ व नाकातून रक्तस्राव म्हणजेच गोळाना फुटणे इत्यादी आजारही होऊ शकतात. डोळ्यांची जळजळ होत असेल तर डोळ्यांवर दुधांच्या किंवा गुलाब जलाच्या पट्ट्या ठेवाव्यात. तसेच रात्री तळपायाला तिळाच्या तेलाने मालिश करावे. डोळ्यांच्या रक्षणासाठी गॉगल्स वापराव्यात. लघवीची जळजळ होत असेल तर भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ, उदाहरणार्थ नारळ पाणी, कोकम सरबत, पन्ह, लिंबू सरबत इत्यादी पदार्थ घ्यावेत. त्याचबरोबर धण्याचे पाणी पिण्यानेही लघवीची जळजळ कमी होते. एवढे करूनही त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. सर्वांगाची लाही लाही होत असेल तर चंदन, वाळा यांच्या पाण्याने अंग पुसून घ्यावे. उन्हात फिरणे टाळावे. गुलकंद, उशिरासव या औषधांचा वापर करावा. नाकातून रक्त येत असेल तर सर्वप्रथम टाळूवर थंड पाण्याचा शिडकावा करावा किंवा कांदा फोडून त्याचा वास द्यावा किंवा हरळी म्हणजे दुर्वाचा रस काढून तो नाकात टाकावा. सकाळी व रात्री नाकाच्या आतल्या बाजूला तूप लावावे. याप्रमाणे जर व्यवस्थित आहार विहाराचे पथ्य पालन केले तर आपण उष्णतेपासून होणाऱ्या विविध आजारापासून आपले संरक्षण करू शकतो.
1: मंडळी, घरशिवार कार्यक्रमातील आरोग्य सल्ला या सत्रात आत्ता तुम्ही ऐकलीत उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती. आज या माहितीचा दुसरा भाग आम्ही प्रसारित केला. ही माहिती आपल्याला सांगितली आयुर्वेदाचार्य डॉक्टर गोविंद पाकले यांनी. कार्यक्रमात यानंतर आपण जाणून घेऊया धाराशिव जिल्ह्याचा उद्या गुरुवार दिनांक 21 मे 2026 हवामान अंदाज. हा हवामान अंदाज आपल्याला प्राप्त झाला आहे वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडून. त्यांनी पाठविलेल्या हवामान अंदाजानुसार उद्या धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अत्यंत तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस असू शकतं. सोबतच त्यांनी असंही कळवलं आहे की उद्या आकाशाची स्थिती अंशतः ढगाळ राहून सकाळची सापेक्ष आर्द्रता 51% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 37% असू शकते. याशिवाय त्यांनी असाही अंदाज व्यक्त केला आहे की उद्या वारा वायव्य दिशेने ताशी 17 किलोमीटर वेगाने वाहील. तर मंडळी, हा आहे धाराशिव जिल्ह्याचा उद्या गुरुवार दिनांक 21 मे 2026 हवामान अंदाज. हा हवामान अंदाज आपल्याला प्राप्त झाला वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडून. बरे तर मंडळी, याबरोबरच आजचा घरशिवार हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या

0: श्रोते हो, घरशिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: FM वाहिनी 100.3 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
2: भविष्याचे नियोजन करूया, थेंब थेंब पाणी वाचवूया. आपण आता निश्चय करू, काटकसरीने पाणी वापरू. निष्काळजी कराल पाण्याची, वेळ येईल भटकंतीची. पाणी सुरीला आपला आपण विचार करा, गरजेपुरते पाणी वापरा. राखून ठेवा उद्यासाठी, नको वनवन पाण्यासाठी. जाणीव ठेवा स्वतःला, पर्याय नाही पाण्याला. काळ्या आईची पूजा करू, पाणी जिरून ओटी भरू. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा.
3: ओलांडातील उंबरठा घेतली उंच भरारी, मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी. ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम स्वयंसिद्धा, मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी धाराशिव केंद्रावर. स्वयंसिद्धा.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8 वाजले आहेत.
4: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
5: शेळी पालनातून समृद्धी. उस्मानाबादी शेळी सर्वत्र प्रसिद्ध आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा शेळी पालन एक प्रमुख उद्योग आहे. शेळी पालन उद्योग संघटित पद्धतीने केल्यास कारखानदारी स्पर्धा करू शकतो. तेव्हा संघटित व्हा, शेळी पालन उद्योग सुरू करा. शासनाच्या योजना, कर्ज पुरवठा, व्यापारी वृद्धी मधून शेळी कारखानदारी उभी करूया. संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी सेवा निशुल्क करूया. भेटा, लिहा किंवा फोन करा. आमचा पत्ता: उस्मानाबादी शेळी मार्केटिंग सर्व्हिसेस, नवीन पोलीस मुख्यालयासमोर, धाराशिव. डॉक्टर वसंत मुंडे. मोबाईल क्रमांक 94-22-56-53-65.
6: शेततळे शेततळे शेततळे, उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध. सुलाखे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर बारशी. फोन 82-37-83-19-90.
2: श्रोते हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही. जगतो आहोत कशासाठी, काहीच कसला मेळ नाही. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या. पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ. घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया. जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता कार्यक्रम संध्या छाया.

रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन, अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद आपली आपली धाराशिव आकाशवाणी।

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी,
2: तंत्रज्ञान, तज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी,
1: काळजी, आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची.
2: ऐकायला विसरू नका कृषी कार्यक्रम
1: घर शिवार, कृषीवाणी आणि किसानवाणी.
3: ऐकत रहा आपलीच धाराशिव आकाशवाणी.
4: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
5: जीवनाच्या प्रवासात गीतांचा सहवास होईल सुमधुर जीवन हे खास. रसिक श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.
6: श्रोते हो, एक निवेदन. आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणारे प्रायोजित कार्यक्रम आणि प्रसारित होणाऱ्या जाहिरातींमधील मजकुराशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. हा केवळ व्यावसायिक प्रसिद्धीचा एक भाग आहे. निवेदन संपलं.
7: हे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
4: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यात शिष्टमंडळीय चर्चा. द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि रुपयाचं मूल्य प्रति डॉलर 96.83 नीचांकी पातळीवर. आणि आता बातम्या विस्तारानं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथे शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर देखील चर्चा केली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत आणि इटलीनं आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं मोदी यांनी यावेळी जाहीर केलं. भारत आणि इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-2029 व्यावहारिक आणि भविष्यविधी चौकट निश्चित केली असल्याचं ते म्हणाले. भारत इटली संरक्षण उद्योग रोडमॅपनं लष्करी सामुग्रीच्या उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे असं त्यांनी सांगितलं.
1: दोनों देशों के स्टार्टअप्स, रिसर्च सेंटर्स और उद्योगों को आपस में जोड़ने के लिए हम इंडिया इटली इनोवेशन सेंटर पर काम कर रहे हैं. हमारी सेनाओं के साथ साथ दोनों देशों के रक्षा उद्योगों के बीच भी सहयोग बढ़ रहा है. मैरिटाइम पावर्स के रूप में भारत और इटली के बीच करीबी सहयोग स्वाभाविक है. हम मिलकर शिपिंग, पोर्ट्स मॉडर्नाइजेशन, लॉजिस्टिक और ब्लू इकोनॉमी पर काम करेंगे.
0: इटली डिझाईन आणि काटेकोरपणासाठी ओळखलं जातं तर भारत

0: क्षमता आणि नवोन्मेषासाठी ओळखला जातो, त्यामुळे दोन्ही देशांचं सामर्थ्य एकवटून संपूर्ण मानवजातीसाठी काम करू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. भारत आणि इटली यांच्यातले संबंध परस्पराबद्दल आदर आणि विश्वासावर आधारलेले आहेत असं इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस आजपासून भारत दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी त्यांचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांच्याबरोबरच्या शिष्टमंडळात सायप्रसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री कॉन्स्टन्टिनोस कोम्बोस तसंच इतर वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग जगताचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारीत भारत सायप्रस राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होत आहेत. तसंच युरोपीय संघाचं अध्यक्षपद सध्या सायप्रसकडे असल्यानं या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. ख्रिस्तोदोलिदेस या दौऱ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा होईल. मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या ते सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज युएस न्यूक्लिअर एक्झिक्युशन मिशन इन इंडिया या अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी या परिषदेमध्ये बोलत होते. भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात अधिक मजबूत होत आहेत. नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढच्या टप्प्यातलं निर्णायक क्षेत्र ठरू शकतं असंही ते म्हणाले. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्र्यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
1: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपलं चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे.
0: ग्रामीण भागामध्ये रोजगाराची हमी देणाऱ्या नवीन विकसित भारत जी राम जी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं. देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यामध्ये दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयामध्ये हस्तक्षेप करायला नकार दिला. जागतिक बाजारात आज तेलाच्या दरामध्ये घसरण झाली. कच्च्या तेलाचा दर 2.3% खाली येऊन $108.07 प्रति बॅरल इतका झाला. परकीय चलन बाजारामध्ये रुपयाचं 30 पैशांनी अवमूल्यन झालं आणि त्यानं प्रति डॉलर 96.83 रुपये इतकी नीचांकी पातळी गाठली. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून इराण युद्धासारखी अनिश्चित परिस्थिती असूनही यंदा 6.4% विकासदर राखू शकेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अर्थतज्ञ इंगो पिटरले यांनी वर्तवला आहे. जगाची आर्थिक स्थिती आणि प्रगती अहवाल याविषयी ते बातमीदारांशी बोलत होते. यंदा जीडीपीमध्ये किंचित घट झाली तरी पुढच्या वर्षी भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 8 प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात यावर्षी एप्रिलमध्ये 1.7% वाढ झाली, जी मार्चमधील 1.2% पेक्षा जास्त आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार

0: गेल्या महिन्यात वार्षिक आधारावर सिमेंट उत्पादनात 9.4%, पोलाद उत्पादनामध्ये 6.2% आणि वीज निर्मितीमध्ये 4.1% वाढ झाली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये आज कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 7 षटकात 4 बाद 50 धावा झाल्या होत्या. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती इथं 46.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथं शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज खांडुरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यात शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रुपांतरित करण्याचा निर्णय. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि रुपयाचं मूल्य प्रति डॉलर 96.83 रुपयांच्या नीचांकी पातळीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM वाहिनी 101.3 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. रात्रीचे 8:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
3: श्रोतो कार्यक्रमामध्ये आज ऐकूया हरिदास वैकरणी सहकारींनी गायलेली वासुदेव गीतं.

नाथपये नन्दनी श्रीगणेश।

Rambabadi.

सकळ देवा मागे तू आदिनायक भक्त जनाचे पुरवे मानू।

भजन कदी करना प्रभु के भजन कदी।

ಪ್ರಭು ಜೀವ ಜನಕ ಕರುಣಾ ಪ್ರಭು ಜೀವ ಜನಕ ಕರುಣಾ ಪ್ರಭು

ಪುತ್ರ ಮಗೆರ ಮೋನಗೆಲ ಸಂಸ್ಕಾರ ವಾಕ್ಯ ಹರಿಕೆ ಭಜನ ಕರಿ ಪ್ರಭು.

పుట్టతావ సతాయేసి ప్రాణ్యా కాటిత ఆగా అంతే వయన కరీకరణ.

गुमेला गोकुलात पावा गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग पराधा गराजरनाई राजीच्या सन्नियात पायी वडा कलिये मोनी डोई चतकल कृष्ण कावा गजानन बाबो मार्ग मला दावा गजानन बाबो मार्ग मला दावा तुका मने होता देवा

नाटा मधे बाळी बुगडी नेसवया गुलाबी साडी शेवटे काया जाईल उघडी का भुललासी सारे भुललासी का भुललासी सारे भुललासी जोवर वाटा पैसा अडका.

चटकर पवन कर भूलासी तारे भूलासी भूलासी तारे भूलासी विष्णुदास मने नामा विसरो नको।

ಗುಡಗೋಡ ಭಂಗಗಾಯಿ ವಿಠಲ ಜಪಾಯಿ ಛಯ ವಿಠಲ ಜಪಾಯಿ ನರದಯಾಲ.

धरणी वरचा चेहरा संपला हे मस्तदन येई या कुडी मागे चिरून पराना प्राण घेऊन संत जना येऊन जाई काळ घेऊन जाना जाई गुड गोड भंग जाई विठ्ठलाच्या जाई।

0: विठ्ठलाच्या पायी,
1: काय हा
0: विठ्ठलाच्या पायी.

ಚಪಾಯಿ ಯಾ

अनंत काल शेवटी पुढे जातील रे ठाकुरी।

काल सेवती पुढी जातील रे टाकुनी म्हातार पिता केल कबीरा कळकते नाही ऐकून घेत्या पुरा येम बैसली तुम्हा डोई तरक धरता तरा भला यमने चल बांधोनी काल कायने चल वडोनी अंत काल सेवती पुढे जातील रे भगवंताचे नाव पराना द्यावे ऐकोनी अंत काल सेवती पुढे जातील रे नगनत यावे नगनत जावे आवे सकळाला या मेटी लोकी अजोनी कोणी आमर राहिला संध्या दास मनी मरणा नाही जीवाला जैसा मायसा होणार नाही अंत काल सेवती पुढे जातील रे टाकुनी भगवान

पुढे जात रे टाकुनी म्हातार पिता केल कबीरा कळक सेनाजी ऐकून घेच्या तुरा येम बैसली तुम्हा डोई करक धरत

अनंत काल सेवकी पुढे जातील रे भगवंताचे नाव पराण्या द्यावे ऐकोनी अनंत काल सेवकी पुढे जातील रे लग्नत यावे लग्नत जावे।

0: ಅಂತ ಕಾಲ ಸೇವಕಿ ಕುಡಿದಾಕಿಲೇ ಟಪುಡಿ ಭಗವಂತಕ್ಕೆ ನಾವ ಪರಾಯ ಯಾವೇ ಅಂತ ಕಾಲ ಸೇವಕಿ ಕುಡಿದಾಕಿಲೇ ಟಪುಡಿ ಸವ ಸಾರ ಮಾನಸ್ಯಾ ಪರಾಣ್ಯ
1: श्रोते आताच आपण हरिदास वायकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली वासुदेव गीत ऐकलीत. याबरोबर आजचा लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सायंकाळचे 8:45 होत आहेत. हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हिंदी और कन्नड़ फिल्मों के साथ साथ मलयालम, तेलुगु और तमिल फिल्मों में अभिनय करने वाले गिरीश कर्नाड एक मराठी फिल्म में भी मुख्य सहायक अभिनेता थे। वो मराठी फिल्म थी उंबरठा।
1: हे बघा,
2: हे काय
1: वाचा ना,
2: संगमवाडी महिलाश्रम सुपरिंटेंडेंट पोस्ट। अच्छा, तर हे तुझ्या डोक्यात होतं सकाळपासून?
1: सुभाष, मला तुमचं मत हवंय।
2: मत काय असायचं? त्यांना शक्य नाही म्हणून कळवायचं।
1: का काय शक्य नाही म्हणून कळवायचं?
2: मग काय शक्य आहे म्हणून कळवणार? वेडी आहेस की काय?
1: सुभाष, मी थट्टा नाही करत आहे, मला खरंच हे काम घ्यायचंय।
2: हे पा, तुला इथं अस्वस्थ वाटत, या घरात तुझ्या जोपत काही काम नाही म्हणून तू गुदमरतेस, पण यावर तोड काय? घर सोडून कुठेतरी आडगावी जाऊन भूतासारखं राहणं, घरातून निघून जाणं।

श्रोते कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया मुक्काम हिप्परसुगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी सैराबानो शेख दस्तगीर शेख शाकीर शेख आणि बाबा शेख यांच्या मनपसंतीचीही कव्वाली.

श्रोतेहो कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया द लेजंड ऑफ भगतसिंग या चित्रपटासाठी सुखविंदर सिंग यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीतकार आहेत A.R. रहमान आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन, तिरुपती जैन, संगीता जैन आणि सूरज जैन.

श्रोते कार्यक्रमात आता ऐकूया कर्ज या चित्रपटामधील किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत गांधी चौक रोपड पंजाबेतून हरिदेव मिक्का, बलविंदर बिरक, जयतेक बिरक आणि मिका बिरक.

यही है साहिबान कहानी प्यार की। किसी ने जान ली, किसी ने जान

श्रोतो कार्यक्रमामध्येही यानंतर ऐकूया शिवनेरी नगर परंडा तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथून श्री दिनेश अडगळे, संगीता अडगळे, भारती प्रगती, श्रावणी चव्हाण व समस्त अडगळे परिवार यांच्या मनपसंतीचं कर्म या

श्रोतो, कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी गायलेलं हिमेश रेशमिया यांच्या संगीत नियोजनामधील सुधाकर शर्मा यांचं गीत. चित्रपट आहे हमराज आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत सुंदरखेड राजमातानगर बुलढाणा येथून नरेंद्र नरावडे, ज्योती नरावडे आणि आकाश नरावडे.

0: श्रोतो, हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया बीड शहरातून प्रकाश पगारिया, पराग पगारिया आणि प्रदीप पगारिया यांच्या मनपसंतीचं हम या चित्रपटासाठी मोहम्मद अजीज आणि सुदेश भोसले, उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.
1: चिक चिक बम बम बम चिक चिक बम.

श्रोतो, हिंदी पत्रगीत या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया. मुक्काम पोस्ट अष्टा कासार तालुका लोहारा जिल्हा धाराशिव इथून शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी पाटील आणि सृष्टी पाटील यांच्या मनपसंतीचं मोहम्मद रफी आणि सहकार्यांनी गायलेलं राजेंद्र किशन यांचं गीत. चित्रपट आहे.

श्रोतो, हिंदी पत्रगीत या कार्यक्रमाच्या शेवटी आपण देशभक्तीपर गीत ऐकलं. या गीताबरोबर आजचा हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात. FM वाहिनी 101.3 MHz आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. रात्रीचे 11 वाजत आहेत. ठीक 11 वाजता हिंदी बातम्या आणि त्यानंतर 11:05 इंग्रजी बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: Earlier, Kolkata Knight Riders won the toss and opted to bowl. Tomorrow, Gujarat Titans and Chennai Super Kings will clash at Narendra Modi Stadium, Ahmedabad at 7:30 p.m. local time. And that is the end of this news bulletin.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 11 वाजले आहेत. बरोबर श्रोते हो, याबरोबर आजची आमची प्रसारण सभा आम्ही इथे समाप्त करीत आहोत. तेव्हा अभियांत्रिकी कक्षातून प्रमोद साळुंके आणि प्रसारण कक्षातून मी पृथ्वीराज रंगनाथ देशमुख आपला निरोप घेतो. शुभरात्री. जय हिंद.